नमस्कार श्रोतेहो, सुप्रभात. 103.1 मेगाहर्ट्स या ध्वनीलहरींवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. श्रोतेहो, आज रविवार, भारतीय सौर दिनांक सौर वैशाख 13 शके 1948, दिनांक 3 मे 2026. सकाळचे 5:56 आणि 45 सेकंद झाली आहेत. आता सुरू करत आहोत आमची आजची प्रसारणसभा. आजच्या या प्रसारणात आमच्या सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत. श्रोतेहो, पहाटेच्या या प्रसन्न आणि मंगलसमयी आपल्या प्रसारणाची सुरुवात होत आहे मंगलवाद्यानं.

श्रोते हो, उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकाऱ्यांचं सनई वादन आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो, आपल्या रम्य सकाळची सोबत आपल्या मनपसंत सातारा आकाशवाणीची. सकाळचे 6:05 झाली आहेत. आता ऐकूया चिंतन. हे सदर लेखन आहे विद्यागौरी ठुसे यांचं.
1: श्रीराम समर्थ. नमस्कार श्रोते हो, कालच्या चिंतनात आपण श्री मुक्ताबाईंनी नामदेवजी महाराजांना सद्गुरुपदर मार्गदर्शनाचा रचलेला जो अभंग तो पाहिला. त्यात 1400 वर्ष वय असलेल्या योगीराज चांगदेव महाराजांचा उल्लेख खुद्द मुक्ताबाईंकडूनच आलेला आहे. परंतु स्वतः चांगदेवांनी सुद्धा आपल्याला मुक्ताबाईंनीच उपदेश केला असल्याचं एका रचनेत सांगितलं आहे. ते म्हणतात, मी माझे दुरित आशापाशचित्ती मोह ममता भ्रांती अहम भावे, हरी तसे तेज अभिमान ताठा एक तत्वे वैकुंठा हरी पाठे, नाशवंत देह पंचतत्व मोळी वायाच वाहाटुळी उडोनी जाये, मुक्ताई जीवन चांगया दिधले निर्गुणी साधिले घर कैसे. चांगदेवजी महाराज हे देखील कोणी सामान्य व्यक्ती नव्हते. योगीराज म्हणून त्यांचा अधिकार आणि लोकमान्यता खूप होती. पण अशा पुरुषाला सुद्धा ज्ञानोपदेश करण्याची कामगिरी खुद्द श्री ज्ञानेश्वर महाराजांनी मुक्ताबाईंकडे सोपवली, यावरूनच त्यांचा पारमार्थिक अधिकार प्रगट होतो. श्री मुक्ताबाईंचे जेवढे म्हणून अभंग अथवा काव्यरचना सर्व मान्य आहेत, त्यापैकी काही रचनांचा आढावा आपण घेऊया. अत्यंत रसपूर्ण स्वानुभवाधिष्ठित अशा प्रासादिक रचना अभ्यासकाला सुखावतात. अशाच एका अभंगात मुक्ताई म्हणते, आधी तू मुक्तची होतासी रे प्राणीया परी वासने पापिणीया नाडी लिसे, आधीचे आठवी मग घेई परी हरिनाम जिव्हारी मंत्रसार. ज्यांच्या नावातच मुक्ता आहे त्या म्हणतायत की अरे जीवा, तू आधीपासून मुक्तच आहेस, अर्थात तुझ्यात वास करणारं चैतन्य हे सदा सर्वकाळ मुक्तच आहे. तोच आत्मरूपी चैतन्य निर्लेप कशातही न अडकणारा स्वरूपात रमणारा असाच आहे. पण जीव म्हणून जन्माला आल्यानंतर मात्र वेगवेगळ्या वासनांच्या जाळ्यात अडकून जीव मूळ आत्मस्वरूपाला विसरला आणि स्वतःला देहच समजू लागला. बालपणापासून मी देह आहे ही भावना इतकी घट्ट होत जाते की मग केवळ देहाला सुखदुःख देणाऱ्या गोष्टींमध्येच जीव अडकून पडतो. वासना अर्थात इच्छा या हवे नकोपणातून जन्म घेतात. अमुक एखादी गोष्ट मला हवी तशी घडून यावी या इच्छेचा पुढे अट्टहासात बदल होतो. मग इच्छेनुसार घडलं तर सुख आणि त्याविरुद्ध घडलं तर दुःख, अशी सुखदुःखाची मालिकाच आयुष्यभर सुरू राहते. संतांच्या उपदेशानुसार सुख आणि दुःख ही दोन्ही भासच आहेत. हे भास निर्माण करण्याचं कार्य ही वासना करते. म्हणून मुक्ताबाईंनी वासनेला पापीण म्हटलं आहे. या पापिणीपासून सावध करताना मुक्ताई म्हणते की तू तुझं आधीचं मूळ स्वरूप आठव. तू देह नसून चिदानंदरूप शिव अर्थात आत्मस्वरूप आहेस. त्या आत्मस्वरूपाचा आठव होण्यासाठीच तू या हरीचं नामस्मरण जिभेनी कर आणि जन्मोजन्मीच्या संस्कृती चक्रातून मुक्त हो. आदि मध्य हरी ऊर्ध्वपै वैकुंठ जाईल वासना हरी होईल प्रगट, एक तत्व धरी हरिनाम गोड येरते कबाड विषय ओढी, नामते सांडवी वा

0: वासना पापिणी एक नारायण चाड धरी। मुक्ताई मुक्त लग सांडिली वासना मुक्त मुक्ती राणा हरिपाठे। नामे चेनी घोटे जळती पापराशी न येसी गर्भवासी अरे जना। जय जय राम कृष्ण हरी।
1: श्रोते हो, आताच आपण चिंतन हे सदर ऐकलत। याचं लेखन केलं होतं विद्यागौरी ठुसे यांनी आणि चिंतन आपण ऐकलत आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून।

आकाशवाणी एफएम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. श्रोतेहो, आपली रम्य आणि प्रसन्न सकाळ भक्तिमय करण्यासाठी ऐकणार आहोत प्रभात वंदना या कार्यक्रमात भक्ती संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अपर्णा ज्ञेने यांच्या स्वरात सूर्याष्टकम स्तोत्र.

श्रोते हो, प्रभात वंदना या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलत अपर्णा नेने यांच्या स्वरात सूर्याष्टकम स्तोत्र, रचना होती पारंपरिक. कार्यक्रमात आता ऐकूया सुलोचना चव्हाण यांच्या आवाजातील भूपाळी, ही रचना आहे सुशीला वझे यांची आणि संगीत आहे विठ्ठल शिंदे यांचं.

सुलोचना चव्हाण यांच्या आवाजातील भूपाळी आपण ऐकलीत. प्रभात वंदना या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत सुधीर फडके यांच्या आवाजातील भक्तिगीत. गीत आणि संगीत आहे मनोहर कवीश्वर यांचं.

श्रोते हो, लता मंगेशकर यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकलात. संगीतबद्ध केला होता श्रीनिवास खळे यांनी. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत हिंदी भक्ती रचना लक्ष्मीशंकर यांच्या स्वरात.

श्रोते हो, या हिंदी भक्ती रचनेनंतर प्रभात वंदना या कार्यक्रमात ऐकणार आहोत देशभक्तीपर गीत समूह स्वरात. रचना आहे साने गुरुजी यांची.

श्रोते हो, या देशभक्तीपर रचनेबरोबरच प्रभात वंदना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 6:35 झाली आहेत. ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमात कृषीविषयक मार्गदर्शन आमच्या शेतकरी बांधवांसाठी.
1: शेतकरी बंधूंना नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत खरीप हंगामातील प्रमुख पिकांचे सुधारित वाण आणि त्यांची वैशिष्ट्य याविषयी कृषी विज्ञान केंद्र कालवडे येथील विषय विशेषज्ञ विशाल महाजन यांनी केलेलं मार्गदर्शन.
2: सर नमस्कार.
3: नमस्कार
2: सर. कालच्या भागामध्ये आपण बघितलं की आंबा लागवड करताना कोणकोणत्या सुधारित वाणांची निवड करावी. आता या फळ पिकांमध्ये केळी आणि नारळ सुद्धा आपल्याकडे घेतले जातात. जरी नारळ हा कोकणातला असला तरी आपल्याकडे पण लागवड केली जाते. तर याच्यामध्ये कोणकोणते सुधारित वाण आहेत आणि त्याची वैशिष्ट्य काय आहेत?
3: प्रामुख्याने आपण बघतोय की केळीचं क्षेत्र देखील वाढत चाललेलं आहे. ज्या ठिकाणी बागायती आहे त्या ठिकाणी केळी ही केली जाते आणि प्रामुख्यानं केळीमध्ये मृगबाग साधारण जूनमध्ये लागवड केली जाते. त्याची कांदेबाग हे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये त्याची लागवड केली जाते. आणि ह्यामध्ये ग्रे 9 हे व्हरायटी बऱ्यापैकी शेतकरी वापरत आहेत. त्या ग्रे 9 केळीची साईज असेल, आकार असेल, लांबी आहे, जाडी आहे आणि टिकण्याचा कालावधी आहे हा चांगल्या पद्धतीचा असल्यामुळे ग्रे 9 व्हरायटी ही शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेली आहे. त्यामध्ये त्याचबरोबर श्रीमंती वान केळीमध्ये विकसित केलेला आहे आणि फुले प्राईड हा देखील वान केळीमध्ये विकसित केलेला आहे अधिक उत्पादनासाठी. त्याचबरोबर जे बुटके वान आहेत म्हणजे ज्यांची उंची कमी राहते त्यामध्ये श्रीमंती आहे, फुले प्राईड आहे. त्याचबरोबर उंच वाढणारे वान मगे सांगितलं की ग्रे 9 आहे. तर अशा पद्धतीनं ह्या जर वानांची निवड केली केळीमध्ये तर उत्पादन वाढू शकते. त्याचबरोबर नारळ हे पीक आहे. हे नारळ आपण बघतोय की कोकणामध्ये जास्त प्रमाणात त्याची लागवड केली जाते. आपल्याकडे देखील नारळ लागवड केली जाते पण त्यामध्ये आता नवीन काही तंत्रज्ञान विकसित करून नारळाच्या झाडाची उंची आहे ही उंची कमी केलेली आहे. म्हणजे टॉल व्हरायटी एक आहे आणि डॉर्फ व्हरायटी आहे. त्याचा क्रॉस करून T into D म्हणतो त्याला आपण. टॉल आणि डॉर्फचा क्रॉस करून T into D व्हरायटी आहे. तर त्यामध्ये ऑरेंज डॉर्फ आणि ग्रीन डॉर्फ म्हणजे जे नारंगी कलरचे नारळ आहेत आणि बाजारात आपण बघतो की नारंगी आणि हिरव्या कलरचे जे शहाळ्यासाठी नारळ आहेत ह्या शहाळ्यासाठी आपण TD जे आहे ते TD ऑरेंज डॉर्फ आणि ग्रीन डॉर्फचा वापर आपण करू शकतोय. आपले जे बांध आहेत त्या बांधावर हे आपण लावू शकतोय. 10 फुटापर्यंत त्याची उंची वाढते आणि तिथेच आपल्याला नारळ लागतात. म्हणजे हार्वेस्टिंग करताना पण सोपं जाते, काढणीसाठी सोपं जाते. आणि त्याचबरोबर जे उंच वाढणारे वान आहेत मग त्यामध्ये बानवली आहे, प्रताप आहे, हे देखील उंच वाढणारे नारळाचे चांगले खोबऱ्याच्या नारळासाठी किंवा खोबऱ्यासाठी हे वान चांगले आहेत आणि ते वान एक चांगल्या शासकीय आणि मान्यताप्राप्त रोपवाटिकेतूनच जर घेतले तर नक्कीच आपल्याला नारळामध्ये देखील शहाळ्यासाठी असेल किंवा खोबऱ्यासाठी असेल ह्या दुहेरी उद्देशाने आपल्याला त्याचं उत्पादन घेता येते. त्याचबरोबर केळीमध्ये आपण बघतोय की देशी केळींना आजकाल मागणी खूप वाढत चाललेली आहे. म्हणजे देशी केळीमध्ये केळ्यांची साईज जी आहे ती थोडी लहान होते आणि त्यामध्ये विलायची जे आहेत देशीमधले जे काही वान आहेत तर ते वान जर शेतकऱ्यांनी जर वापरले तर नक्कीच बाजारपेठेमध्ये देखील त्याला चांगली मागणी होऊन अधिक चांगला नफा मिळू शकते.
2: नक्कीच. धन्यवाद.
3: धन्यवाद.
1: शेतकरी बंधूंनो कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं खरीप हंगामातील प्रमुख पिकांचे सुधारित वाण आणि त्यांची वैशिष्ट्ये याविषयी कृषी विज्ञान केंद्र कालवडे येथील विषय विशेषज्ञ विशाल महाजन यांनी केलेलं मार्गदर्शन.

श्रोते हो, आताच आपण कृषीवाणी या कार्यक्रमात कृषीविषयक मार्गदर्शन ऐकलं आमच्या शेतकरी बांधवांसाठी. कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे 103.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या आपल्या मोबाईल ॲपवर आपल्या सर्वात जवळची आणि मनपसंत FM वाहिनी सातारा आकाशवाणी. श्रोतेहो, सकाळचे 6:40 झाली आहेत. आता ऐकूया कार्यक्रमांची रूपरेषा, अर्थात थोडक्यात ओळख आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या आमच्या विविधरंगी कार्यक्रमांची. या रूपरेषेनंतर 6:50 परिसर या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत किरकसाल तालुका माणची जैवविविधता पुनर्निर्माण याविषयी. लेखन आहे चिन्मय सावंत यांचं. 6:55 दिनविशेष हे माहितीपूर्ण सदर, याचं संकलन केलंय सचिन प्रभुणे यांनी. सकाळी 7 वेळ आजचा सुविचार ऐकण्याची. 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकणार आहात अभिजात मराठी आपली मराठी, मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू आज सकाळी 7:25. त्यानंतर सकाळी 7:40 दिशा भविष्यातील शिक्षणाची आणि 7:45 शिवसृष्टी हे ग्राहक केंद्रित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 7:50 आपण आनंद घेणार आहात सुगम संगीताच्या कार्यक्रमाचा. 8 समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. सकाळी 8:15 बालाजी श्रीरत्न हॉस्पिटल सातारा. 8:25 देविका बँकवेट हे ग्राहक केंद्रित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. त्यानंतर 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून. सकाळी 8:40 मराठी चित्रपट संगीत आणि त्यानंतर 9 आपण आनंद घेणार आहात हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. श्रोतेहो, आज सकाळी 9:30 प्रसारित करू आमच्या बालदोस्तांसाठी कार्यक्रम क कमाल ध धमाल. यामध्ये आज आपण ऐकणार आहात जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा मेटगुताड तालुका महाबळेश्वर जिल्हा सातारा या शाळेतील विद्यार्थी शिवम बावळेकर याने गायलेले पोवाडे आणि त्याच्याशी साधलेला संवाद. या कार्यक्रमाचं सूत्रनिवेदन केलं आहे वसुंधरा खांडके यांनी. आज सकाळी 9:30 आमच्या क कमाल ध धमाल या कार्यक्रमात. त्यानंतर 10 एस हॉस्पिटल. 10:05 सक्सेस अबॅकस अँड एज्युकेशन. 10:10 ओळख बाजारपेठेची आणि 10:15 जितेंद्र घोडके सराफ पुणे हे सर्व ग्राहक केंद्रित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. त्यानंतर आपण ऐकणार आहात मिश्र संगीताचा कार्यक्रम. 10:45 आनंद घेणार आहात सुगम संगीताच्या कार्यक्रमाचा आणि 11 आपण ऐकणार आहात काही लोकगीतं लोकगीतांच्या कार्यक्रमात. 11:30 आनंद घेणार आहात हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. 12 वनिता मंडळ आणि 1 सायंकाळी 5:30 आपण ऐकणार आहात विविध भारतीचं प्रसारण मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान 12:30 मराठी राष्ट्रीय बातमीपत्र आणि 3 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून. सायंकाळी 5:30 युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:00 पुन्हा एकदा आपण ऐकणार आहात विविध भारतीचं प्रसारण. सायंकाळी 7:00 प्रादेशिक बातम्या, 7:15 वृत्तविशेष आणि 7:30 आमची शेती आमचा परिसर हा आमच्या शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम हे सर्व मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. 8:00 पुन्हा एकदा आपण ऐकणार आहात विविध भारतीचं प्रसारण. 8:45 समाचार संध्या. 9:00 न्यूज ऍट 9. 9:15 स्पॉटलाईट हे सर्व दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री 9:30 ते 11 या

विविध भारतीचं प्रसारण मुंबई केंद्रावरून रात्री 11 वाजता हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित करू। श्रोतेहो, ही होती कार्यक्रमांची रूपरेषा। आमचे विविधरंगी कार्यक्रम ऐकण्यासाठी ऐकत रहा आकाशवाणीचं सातारा केंद्र।

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सातारा केंद्र. सकाळचे 6:45 झाली आहेत.
1: काय म्हणतोय स्टार्टअप?
2: या ऑलमोस्ट डन. इंडस्ट्रियल सप्लायर्सचं फायनल करतोय.
1: कोण मंदार ट्रेडर्स का?
2: हो, 30 वर्ष जुने आहेत, रिव्ह्यूज चांगलेत, दक्षिण महाराष्ट्रात सर्वात मोठे. पण एक मिनिट, तुम्हाला कसे माहिती?
1: अरे कित्येक वर्ष आमच्या फॅक्टरीत तेच सप्लाय करतात, अगदी नंबर 1 आणि ऑल ॲट 1. एकदा भेट असताना.
3: मंदार ट्रेडर्स, हँड टूल्स, पॉवर टूल्स, वेल्डिंग मशीन्स, मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स, प्रेशर गेजेस, कंज्युमेबल्स, ॲडेसिव्स, ल्युब्रिकंट्स, सेफ्टी इक्विपमेंट्स, स्प्रे पेंट्स, न्यूमॅटिक प्रोडक्ट्स आणि बरच काही.
4: मंदार ट्रेडर्स, 30 वर्ष अनुभवी इंडस्ट्रियल सप्लायर, अगदी नंबर 1 आणि ऑल ॲट 1. H39 जुनी MIDC सातारा, 98 22 801 804.

0: श्री शाहू धर्माधाय नेत्र रुग्णालय कोडोली सातारा, डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक मशीनद्वारे खात्रीशीर उपचार, अनुभवी व तज्ञ डॉक्टर्स, हेको मशीनद्वारे मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तपासणी फी फक्त 50 रुपये. पत्ता: रहमतपूर रोड, कॅनॉल चौक, कोडोली सातारा. मोबाईल: 755-871-2205, 755-871-2205.
1: बेतले जर कधीची वाशी, DCC उभी आहे पाठीशी. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण.
2: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार सदर विमाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत.
1: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा DCC शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या, बस. बाकी वार्षिक प्रीमियम सातारा DCC बँक भरेल.
2: सातारा DCC च्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण. सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू.
3: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर्स आता 2 शाखांमधून:
4: 1 नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि 2 कमानी हौद राजपथ सातारा, जेम्स लेडीज स्वतंत्र विभाग.
3: जस्ट बेसिक आता आतून रहा एकदम इंटरनॅशनली कम्फर्टेबल.
4: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा. सिव्हिल हॉस्पिटल समोर सातारा, 90-21-28-45-70.
5: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपती आळी भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
6: रेशीम गाठी, मराठा समाजातील वधूवरांचे विवाह जमवणारी सुधाकर देशमुख यांची संस्था रेशीम गाठी, शाहू चौक नगरपालिकेजवळ सातारा. मोबाईल: 92-26-38-37-90. ऑनलाइन नोंदणी करता वेबसाईट www.reshimgathimaratha.com.
7: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सातारा केंद्र.

0: आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. 103.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या आपल्या मोबाईल ऍपवर. श्रोतेहो, 6:50 आणि 20 सेकंद झाली आहेत. आता ऐकूया परिसर या कार्यक्रमात. किरकसाल तालुका माणची जैवविविधता पुनर्निर्माण याविषयी याचं लेखन केलं आहे चिन्मय सावंत यांनी. ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: नमस्कार श्रोते हो, किरकसाल आणि आजूबाजूच्या मान खटाव परिसराने जलसंवर्धनातून जो अद्भुतपूर्ण कायापलट घडवून आणला त्याचे अत्यंत सकारात्मक आणि दूरगामी परिणाम आता येथील निसर्गावर स्पष्टपणे दिसू लागले आहेत. पाण्याची मुबलक उपलब्धता आणि सुरक्षित अधिवासामुळे हा परिसर आता स्थानिक तसेच स्थलांतरित पक्ष्यांसाठी एक सुरक्षित नंदनवन बनला आहे. याच अनुषंगाने या दुष्काळी तालुक्यातील निसर्ग संपत्तीचा आणि जैवविविधतेचा सखोल अभ्यास करण्यासाठी आशियाई पानपक्षी गणना अंतर्गत नुकतेच युद्ध पातळीवर एक अत्यंत व्यापक आणि शास्त्रीय सर्वेक्षण करण्यात आले. सन 2021 ते 2025 मध्ये आशियाई पानपक्षी गणना मान खटाव अत्यंत विशिष्ट पद्धतीने सर्वे करण्यात आला. हे महत्वपूर्ण सर्वेक्षण वन्यजीव अभ्यासक चिन्मय सावंत आणि प्रसिद्ध वडूच्या वन्यजीव अभ्यासक पक्षी अभ्यासक डॉ प्रवीण शिवलिंग चव्हाण यांच्या कुशल नेतृत्वाखाली पार पडले. यावर्षी 3 जानेवारी ते 18 जानेवारी 2026 या 15 वडाभराच्या कालावधीत हा सविस्तर अभ्यास करण्यात आला. या विस्तृत सर्वेक्षणादरम्यान अभ्यासकांच्या पथकाने सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातील एकूण 15 प्रमुख पाणथळ जागा, वेटलँड्स, नद्यांची खोरी आणि विस्तीर्ण पसरलेल्या गवताळ प्रदेशांना भेटी दिल्या. अतिशय सूक्ष्म निरीक्षणाद्वारे तेथील पक्ष्यांच्या शास्त्रीय नोंदी घेण्यात आल्या. वर्षानुवर्षे केवळ दुष्काळी आणि पाण्यासाठी संघर्ष करणारा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रदेशात निसर्गाची किती मोठी आणि वैविध्यपूर्ण संपत्ती दडलेली आहे हे या सर्वेक्षणाच्या निष्कर्षामधून संपूर्ण जगासमोर उघड झाले. या पाहणीत तब्बल 150 विविध प्रजातींच्या एकूण 3706 पक्ष्यांची अधिकृत नोंद करण्यात आली. एवढ्या मोठ्या संख्येने आणि वैविध्यपूर्ण प्रजातीच्या पक्ष्यांचे अस्तित्व या भागातील मुक्त नैसर्गिक परिसंस्था म्हणजेच ओपन नॅचरल इकोसिस्टम सुदृढतेचे आणि समृद्धीचे मोठे लक्षण आहे. या सर्वेक्षणादरम्यान रोजी स्टारलिंग्स म्हणजे भोरड्या गुलाबी मैना ज्या युरोप देशातून आपल्या भारतात स्थलांतर होऊन येतात 772 पक्षी आम्हाला या कालावधीत दिसले. इंडियन स्पॉट बिल डक, हळदीकुंकू बदक 387, नॉर्दर्न पिंटल म्हणजे तलवार बदक 188 एवढे संख्येने दिसले. सेंट्रल एशियन फ्लायवे आणि त्याच्या आदिवासाचे महत्व. या सर्वेक्षणाचा सर्वात मोठा आणि जागतिक पातळीवर दखल घेण्याजोगा निष्कर्ष म्हणजे हा संपूर्ण दुष्काळी आणि गवताळ भाग सेंट्रल एशियन फ्लायवे वरून प्रवास करणाऱ्या हजारो स्थलांतरित पक्ष्यांसाठी एक अत्यंत महत्वाचे आश्रयस्थान आहे हे आता शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झाले आहे. सेंट्रल एशियन फ्लायवे हा सायबेरिया आणि उत्तर ध्रुवापासून ते थेट हिंद महासागरापर्यंत पसरलेला स्थलांतरित पक्ष्यांचा एक प्रमुख जागतिक हवाई मार्ग आहे. उत्तरेकडील कडाक्याच्या हिवाळ्यापासून आणि बर्फवृष्टीपासून बचाव करण्यासाठी हजारो किलोमीटरचा थक्क करणारा प्रवास करून येणारे हे परदेशी पाहुणे पक्षी विश्रांतीसाठी, सुरक्षितेसाठी आणि मुबलक खाद्यासाठी मान खटावच्या या पाणथळ जागा आणि गवताळ प्रदेशांची हमखास निवड करतात. पाणथळ जागांच्या आसपास आढळणारे मुबलक कीटक, जलचर आणि गवताळ प्रदेशातील बिया या पक्ष्यांसाठी उत्तम खाद्य ठरतात. स्थानिक ग्रामस्थांनी जीवापाड जोपासलेली ही परिसंस्था केवळ स्थानिक जीवांसाठीच नव्हे तर जागतिक स्तरावरील जैवविविधतेसाठी आणि स्थलांतरी पक्ष्यांच्या संवर्धनासाठी किती मोलाचे आहे यावर या जलपक्षी किंवा पानपक्षी गणनेने ठळकपणे शिक्कामोर्तब केले आहे. जलसंधारणाचे आणि लोकसहभागाचे हे फळ खऱ्या अर्थाने अभिमानास्पद आहे.

श्रोते हो, आत्ताच आपण किरकसाल तालुका मांडची जैवविविधता आणि पुनर्निर्माण याविषयीची माहिती घेतलीत परिसर या कार्यक्रमात. याचं लेखन केलं होतं चिन्मय सावंत यांनी. आणि परिसर हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: 6:55 झाली आहेत. आता ऐकूया दिनविशेष हे माहितीपूर्ण सदर. याचं संकलन केले सचिन प्रभुणे यांनी.
1: श्रोतेहो नमस्कार. आज आहे 3 मे. भारतीय चित्रपट सृष्टीचा पाया घालणाऱ्या चित्रकर्मींमधले अग्रणी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, पटकथा लेखक, संवाद लेखक आणि गीतकार चित्रपट महर्षी भालजी पेंढारकर यांचा जन्म 3 मे 1898. भालजींच्या त्या कालखंडात भारतावर ब्रिटिशांचं आधिपत्य होतं. क्रांतिकारक वृत्ती असणाऱ्या भालजींनी सुरुवातीच्या काळात ऐतिहासिक आणि पौराणिक चित्रपट काढले, पण त्यांच्या चित्रपटात देवाधिकांचं दर्शन, महात्म्य, चमत्कार अशा गोष्टींपेक्षा एक वेगळी वाट जाणीवपूर्वक चोखाळलेली दिसते. श्यामसुंदर या चित्रपटामधला जुलमी कंसाविरुद्ध लढणारा कृष्ण, तसंच यमाकडून पतीचे प्राण परत मिळवणारी सावित्री, राजसत्तेला आणि जनसत्तेला आव्हान देऊन सत्याशी प्रामाणिक राहणारी कान्होपात्रा, राजवैभवाचा त्याग करून संन्यास स्वीकारणारा गोपीचंद या व्यक्तिरेखा केंद्रस्थानी असणाऱ्या या चित्रपटांद्वारे भालजींनी पौराणिक कथा सांगण्यासोबतच त्यांना अभिप्रेत असलेला जीवनविचार प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला. त्यांच्या युगप्रवर्तक अशा कारकिर्दीमुळे त्यांना यथार्थतेनं चित्रतपस्वी असं म्हटलं जातं. भारतीय चित्रपटसृष्टीच्या अप्रगत अशा कालखंडात मुकपटापासून सुरुवात करत उत्तमोत्तम बोलपट निर्माण करून चित्रपटसृष्टीचा भक्कम पाया घालणारे सर्जनशील प्रयोगशील चित्रपटकर्मी म्हणून त्यांचं नाव भारतीय कलेच्या इतिहासात कायमचं नोंदलं गेलं आहे. दादासाहेब फाळके यांचा राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय मूकचित्रपट प्रदर्शित झाला 3 मे 1913 या दिवशी. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली 3 मे 1939 रोजी. समाजसुधारक, मराठी साहित्यिक आणि मुस्लिम सत्यशोधक चळवळीचे अर्धवयू हमीद दलवाई यांचं निधन झालं 3 मे 1977 रोजी. मुस्लिम समाजसुधारणीच्या उद्देशानं त्यांनी 1970 मुस्लिम सत्यशोधक मंडळ स्थापलं. मुस्लिम समाजाच्या शिक्षणाचा आणि भाषा माध्यमाचा प्रश्न, मुसलमानांचे मराठी साहित्य, मुस्लिम समाजात आधुनिक विचार प्रसाराचे प्रयत्न अशा अनेक प्रश्नांवर हे सत्यशोधक मंडळ काम करत आलं आहे. लेखक, कवी आणि शिक्षणतज्ञ विठ्ठल दत्तात्रय घाटे यांचं निधन झालं 3 मे 1978 रोजी. ज्येष्ठ समाजसेविका शकुंतलाबाई परांजपे यांचं निधन झालं 3 मे 2000 रोजी. त्या त्यांच्या संतती नियमनाच्या कार्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी भारतात, विशेषत महाराष्ट्रात, कुटुंब नियोजनाचा पुरस्कार केला. शकुंतलाबाई परांजपे यांचं व्यक्तिमत्व कुटुंब नियोजनाच्या पहिल्या प्रचारक, शिक्षणतज्ञ, लेखिका, आमदार, खासदार, उत्तम वक्त्या, परखड आणि स्वतंत्र विचारांच्या विचारवंत असं विविधांगी होतं. ज्येष्ठ साहित्यिक राम बाळकृष्ण शेवाळकर यांचं निधन झालं 3 मे 2009 रोजी. गीतकार, कवी जगदीश खेबुडकर यांचं निधन झालं 3 मे 2011 रोजी. पोवाडा, अभंग, ओवी अशा विविध काव्यप्रकारांमध्ये त्यांनी रचना केल्या. आपल्या कारकिर्दीत 3500 कविता आणि 2500 अधिक गीतं त्यांनी लिहिली. सुधीर फडके, पंडित भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, प्रभाकर कारेकर यांच्यापासून ते अलीकडच्या सोनू निगमपर्यंत सर्वच नामांकित गायकांनी त्यांची गीतं गायली आहेत. संत एकनाथांच्या रचनांचा त्यांच्यावर प्रभाव होता. भारा तांबे, कुसुमाग्रज, बाभ बोरकर, बासी मर्ढेकर या थोर कवींचा प्रभाव आपल्यावर असल्याचं खेबुडकर मानत असत. साधे सोपे परंतु अर्थगर्भ नादमयी शब्द हे त्यांच्या गाण्याचं वैशिष्ट्य आहे. हे होते आजचे दिनविशेष. पुन्हा भेट उद्याच्या दिनविशेष.

नमस्कार। श्रोते हो, दिनविशेष आपण ऐकलत, याचं संकलन केलं होतं सचिन प्रभुणे यांनी, आणि दिनविशेष आपण ऐकलत आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून।

0: दी शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
1: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
2: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
3: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
0: श्रोते हो, आजचा सुविचार आहे, अडचणीत असताना अडचणींपासून दूर पळणं म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखंच आहे. सुविचार पुन्हा एकदा, अडचणीत असताना अडचणींपासून दूर पळणं म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखंच आहे. श्रोते हो, आजचा सुविचार आपण ऐकलात. याचे प्रायोजक होते 365 दिवस रोज 12 तास सेवा देणारी दी शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड. आजचा सुविचार आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे, 103.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन ए आय आर या आपल्या मोबाईल ॲपवर.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
2: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
3: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
4: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड, ओसीएम, विमलचे ब्रँडेड सूटिंग,
5: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
4: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
5: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
6: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
5: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
6: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
5: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
6: सौजन्य नेत्र संजीवनी, डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय, सातारा.

0: टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920111417 9920114917।
1: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी।
2: मग येत आहे ना शॉपिंगला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
1: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
3: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती।
1: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी।
3: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
1: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
3: रोजच्या आयुष्यात लवकर परत।
1: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी।
3: वेदांत हेल्थ केअर सेंटर, व्हेअर केअर कम्स फर्स्ट।
1: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 9915168006।

0: श्रोते हो, 7:08 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत प्रतीक्षा काही क्षणांची.
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: यावेळच्या वनिता मंडळ कार्यक्रमात काय आहे म्हणताय? मग अवश्य ऐका बुधवारी 6 मे रोजी नेपाळच्या देशातून हा कल्पना देशपांडे यांचा ललितबंध.
1: सप्टेंबर महिना हा शरद ऋतूचा ऑटम पहिला महिना असतो. या महिन्यात तापमान थंड होऊ लागतं आणि पानं रंग बदलून पिवळी, नारंगी आणि लाल रंगाची होऊन गळू लागतात. निसर्ग जणू होळीच्या रंगात रंगून गेल्यासारखा वाटतो.
0: अंजली कुलकर्णी यांचं कविता वाचत.
2: पण मला बनायचे नसते चौकट राणी किंवा बदाम राणी सुद्धा, मला हवे असते समंजस सहजीवन. पण मला कुठल्याच राजाची राणी बनून राहायचे नसते, मला माझ्याच स्वतःच्या साम्राज्याची सम्राज्ञी बनायचे असते, मला माणूस म्हणून जगायचे असते.
0: आणि विद्यागौरी ताम्हणकर लिखित सखी विश्व हा आपला लाडका कार्यक्रम.
3: स्वतःला चॅलेंज करायचं म्हणजे कम्फर्ट झोन मध्ये असतो ना आपण, तो कम्फर्ट झोन थोडासा मोडायचा प्रयत्न करायचा आणि निसर्गात काही काळ घालवून मेडिटेशन करायचं.
0: बुधवारी 6 मे रोजी आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून अवश्य ऐका वनिता मंडळ.

0: बातम्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना संदेश पाठवण्याच्या प्रणालीची यशस्वी चाचणी तालुका पातळीवर उमेद मॉल नेण्याचा मुख्यमंत्र्यांचा मानस महिलांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचा प्रारंभ राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण सलग 15व्या वर्षी कोकण विभाग अव्वल आणि नसरापूर इथं 4 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या 65 वर्षीय आरोपीला अटक घटनेच्या निषेधार्थ पुण्यात नागरिकांचं आंदोलन केंद्र सरकारनं आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांपर्यंत त्वरित संदेश पोहोचवण्यासाठी सेल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण प्रणालीचा काल शुभारंभ केला या अंतर्गत सराव चाचणीचा भाग म्हणून संपूर्ण देशभरात एकाच वेळी नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर इंग्रजी आणि स्थानिक भाषेतून आपत्कालीन इशारा देणारे संदेश पाठवण्यात आले केंद्रीय दूरसंवाद विभागानं स्वदेशी तंत्रज्ञान वापरून ही सुविधा विकसित केली असल्याची माहिती केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली हे संदेश म्हणजे सराव चाचणी असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असंही त्यांनी सांगितलं ही चाचणी यशस्वी झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आनंद व्यक्त केला ते म्हणाले
1: युद्धाच्या काळात आपत्तीच्या काळात आणीबाणीच्या काळात प्रत्येक व्यक्तीच्या मोबाईलवर त्याच्या भाषेमध्ये आता आपल्याला अलर्ट देता येणार आहे त्याचं टेस्टिंग आज करण्यात आलं आणि ते पूर्णपणे यशस्वी झालेलं आपण सगळ्यांनी बघितलं आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलवर त्या ठिकाणी अलर्ट आला मेसेज आला सगळ्या भाषांमध्ये तो आला त्यामुळे मला असं वाटतं की भारताने डिझास्टर प्रिपेअरनेस मध्ये किंवा युद्धजन्य परिस्थितीमध्ये जो प्रिपेअरनेस आहे त्यामध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारची कामगिरी केली आहे
0: महिला बचत गटांच्या उत्पादनासाठी सुरू केलेली उमेद मॉलची व्यवस्था तालुका पातळीवर पोहोचवण्याचा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल व्यक्त केला सध्या 20 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉलचं काम सुरू आहे तर उर्वरित 16 जिल्ह्यांमध्येही ते लवकरच काम सुरू करू असं त्यांनी सांगितलं ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं आयोजित महालक्ष्मी सरस विक्री आणि प्रदर्शन 2026चं उद्घाटन काल मुंबईत करताना ते बोलत होते शासनाच्या ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाअंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान म्हणजेच उमेद यांच्या वतीनं हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे 14 मे पर्यंत बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स इथल्या MMRDA मैदानावर हे प्रदर्शन खुलं असेल या प्रदर्शनात एकंदर 500 दालनं उभारण्यात आली आहेत राज्यातील विविध भागातील पारंपरिक खाद्यपदार्थही इथं उपलब्ध आहेत मुंबई महानगर प्रदेशात विविध पायाभूत सुविधा निर्मितीचे प्रकल्प सुरू आहेत या विकास प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांकरिता घरांची व्यवस्था करण्यात येते अशा हाऊसिंग स्टॉकमधील घरांच्या प्रभावी उपयोगासाठी धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले त्यांच्या वर्षा या निवासस्थानी मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांबाबत बैठक झाली या बैठकीला केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल उपस्थित होते विकास कामांकरता लागणाऱ्या जमिनींबाबत संपूर्ण जागांचा एकच प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात यावा तसंच न्यायप्रविष्ट प्रकरणांमध्ये न्यायालयाच्या निर्देशानुसार पाठपुरावा करून प्रकरणं तातडीनं निकाली निघण्यासाठी मध्यवर्ती अधिकारी नियुक्त करावा असे निर्देश फडणवीस यांनी दिले गोराई भागात दिल्लीतील भारत मंडपमच्या धर्तीवर कन्व्हेन्शन सेंटर निर्माण करण्याकरता कार्यवाही करण्याचे निर्देशही फडणवीस यांनी दिले राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या माध्यमातून कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येत असल्याची माहिती या बैठकीत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिली उत्तर मुंबईमधील शिंपोनी कौशल विकास केंद्र तयार असून ते कार्यान्वित करण्यात यावं असंही गोयल यांनी सांगितलं बैठकीला मुख्य सचिव राजेश अग्रवाल मुख्य गृह सचिव मनीषा म्हैसकर आणि अन्य अधिकारी उपस्थित होते मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे दूरस्थ पद्धतीनं सहभागी झाल्या होत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची जनगणना 2027 सक्रिय सहभाग नोंदवून आपली स्वगणना काल पूर्ण केली जनगणना 2027 ही केवळ नोंदणी नसून शाळा रुग्णालय तसंच कल्याणकारी योजनांची सुनिश्चिती करते यामध्ये राज्यातील प्रत्येक व्यक्ती कुटुंबाला विविध पायाभूत सुविधांचा लाभ मिळावा याकरिता नागरिकांनी या राष्ट्रीय मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन पवार यांनी केलं आहे स्वगणना प्रक्रिया 15 मे पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे

0: बातमीपत्रात पुन्हा स्वागत. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं फेब्रुवारी मार्चमध्ये घेतलेल्या 12वीच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. यंदा परीक्षा देणाऱ्या एकंदर विद्यार्थ्यांपैकी 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. राज्यातून या परीक्षेसाठी 14,44,000 अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 12,86,000 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्याविषयीचा हा वृत्तांत.
1: यावर्षी कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 94.14% लागला आहे, तर पुणे विभाग 91.25% दुसऱ्या स्थानावर आहे. मुंबईत 90.8%, नाशिकमध्ये 90.72%, तर छत्रपती संभाजीनगर विभागात 88.68% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 84.14% लागला आहे. 12वीच्या निकालात यंदा मुलींनी बाजी मारली असून 93.15% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर 86.8% मुलं उत्तीर्ण झाली आहेत. विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी येत्या 17 मे पर्यंत अर्ज करता येतील. यावर्षी विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणजे नीट जेईई या परीक्षांची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून परीक्षा नेहमीपेक्षा 10 दिवस अगोदर ठेवण्यात आली होती. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी पुण्याहून संध्या खान.
0: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातल्या नसरापूर इथं 4 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी 65 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयानं त्याला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीनं या लहानग्या मुलीला आमिष दाखवून हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना अतिशय निंदनीय असून हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून कमीत कमी वेळात आरोपीच्या मृत्यूदंडाची मागणी आम्ही उच्च न्यायालयाकडे करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणी बालहक्क संरक्षण आयोगानं दखल घेतली असून आरोपीला कठोर शिक्षा देण्यासाठी विशेष सरकारी वकिलाची शिफारस करण्यात येईल असं राज्य बालहक्क आयोगाचे अध्यक्ष संजय पुराणिक यांनी सांगितलं. या घटनेच्या निषेधार्थ पुण्यात आंदोलकांनी नवले पूल काही तास अडवून धरला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करत वाहतूक मोकळी केली. घटनेतील मृत मुलीवर पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. भंडारा जिल्ह्यातल्या कमकासूर इथं या सुमारे 300 लोकवस्तीच्या गावात आजही संपूर्ण गाव एका विहिरीवर अवलंबून आहे. पुनर्वसन होऊ नये या गावात मूलभूत सोयीसुविधांचा अभाव असल्यानं ग्रामस्थांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. अनेक वेळा पाण्यासाठी तासन तास प्रतीक्षा करावी लागते. प्रशासनानं या आदिवासी गावाकडे लक्ष देऊन पाण्याची कायमस्वरूपी सोय करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातही पाणी टंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. जिल्ह्यातली 34 गावं आणि 162 वाड्यावस्त्यांमध्ये पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली असून नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. संगमनेर पारनेर आणि नगर तालुक्यांमध्ये टंचाईचं प्रमाण अधिक असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. छत्तीसगडमधील कांकेर नारायणपूर सीमेवर काल झालेल्या आयईडी स्फोटकांच्या स्फोटात 3 जवान हुतात्मा झाले तर 1 जवान गंभीर जखमी झाला आहे. छोटे बेथिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. जिल्हा राखीव दलाचे जवान शोधमोहीम राबवत असताना नक्षलवाद्यांनी पेरलेली आयईडी स्फोटकं निकामी करण्याच्या प्रयत्नात हा शक्तिशाली स्फोट झाला. या घटनेत जखमी झालेल्या जवान परमानंद कोमरा यांना पुढील उपचारांसाठी कांकेर इथं विमानाद्वारे हलवण्यात आलं आहे. हवामान. कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं राहील. विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना संदेश पाठवण्याच्या प्रणालीची यशस्वी चाचणी. तालुका पातळीवर उमेद मॉल नेण्याचा मुख्यमंत्र्यांचा मानस. महिलांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचा प्रारंभ. राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर. 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण. सलग 15व्या वर्षी कोकण विभाग अव्वल. आणि नसरापूर इथं 4 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या 65 वर्षीय आरोपीला अटक. घटनेच्या निषेधार्थ पुण्यात नागरिकांचं आंदोलन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सातारा केंद्र. सकाळचे 7:20 आणि 42 सेकंद झाली आहेत.
1: संकल्प सन्मित्र सोलर, सन्मित्र सोलर.
2: आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सन्मित्र सोलर 98 81 38 71 14 98 81 38 71 14.
3: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड ओसीएम विमलचे ब्रँडेड सूटिंग,
2: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
3: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
2: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 8661976672.
2: आई आपलं घर.
3: वाव, अगं किती सुंदर घराचं चित्र काढलंयस, कुठं पाहिलंस?
4: अमायरा वेंचरचा प्रीमियम 3 BHK प्रोजेक्ट अँबर, स्पेशियस, कुटुंबासाठी परफेक्ट आणि GST फ्री.
3: अहो, पण आई बाबांचा विचार?
4: अगं कांगा कॉलनी म्हणजे सुरक्षितता आणि सगळं काही जवळच, आणि हो, साताऱ्यातील पहिलाच वैदिक टच असलेला प्रोजेक्ट.
3: अहो, मग बुक केलं ना?
4: अगं केव्हाच, या अक्षय तृतीयेला ग्रहप्रवेश करूयात.
5: साताऱ्यातला दुसरा तारा अँबर बाय अमायरा वेंचर्स, 90 11 87 77 79.

0: टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920 11 49 17 9920 11 49 17.
1: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी.
2: मग येत आहे ना शॉपिंगला मसवडकर ड्रेसेस मध्ये.
1: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: तुमच्या घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाशवाणी, आकाशवाणीवरून जाहिरात करा, आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा। व्यवसाय कुठलाही असो, लहान असो वा मोठा, आकाशवाणीवरून जाहिरात करा, हमखास नफा कमवा। आकाशवाणीचे दर अगदी मफक परवडणारे। अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा। आमचा दूरध्वनी क्रमांक 0122250046। दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 0122250046।
1: श्रोते हो, 7:25 होत आहेत। प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही सहक्षेपित करत आहोत प्रतीक्षा काही क्षणांची।

0: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मागील वर्षात आपण मराठी भाषा विभाग आणि त्या अंतर्गत येणारी क्षेत्रीय कार्यालये मराठी भाषा विषयक कोणतं आणि कसं काम करतात याविषयी जाणून घेतलं. तसंच आंतरराष्ट्रीय मंच, बृहन महाराष्ट्र मंडळ आणि बेळगाव जिल्ह्यातील मराठी भाषा विषयक काम करणाऱ्या संस्था यांच्याविषयी देखील जाणून घेतलं. आजपासून नवीन पर्व जे सुरू होत आहे त्यामध्ये आपण विश्वकोश, परिभाषा कोश, ज्ञानकोश यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. त्यासाठी डॉक्टर जगतानंद भटकर सर विद्याव्यासंगी वाई जिल्हा सातारा इथून आपल्याकडे आलेले आहेत. सर नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
1: नमस्कार मॅम.
0: सर, विश्वकोश म्हणजे काय आणि कोश म्हणजे काय, म्हणजे या दोघांमध्ये काहीतरी फरक आहे का?
1: हा, कोश हा दोन भागांमध्ये असतो, एक शब्दकोश आणि एक ज्ञानकोश. शब्दकोशाचे खूप सारे प्रकार आहेत, त्यामध्ये समानार्थी, विरुद्धार्थी किंवा नानार्थकोश, ज्याला परिभाषा कोश आहे, व्युत्पत्ती कोश आहे किंवा उपयोजन शब्दकोश आहे, हे शब्दकोशाचे प्रकार झाले. याशिवाय ज्ञानकोश हा एक प्रकार आहे, त्यामध्ये ज्ञानकोशामध्ये आपण सगळ्या विषयांचं ज्ञान संकलित संपादित करून वाचकांसाठी अभ्यासकांसाठी उपलब्ध करत असतो. हा कोश तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी मराठी विश्वकोशाची निर्मिती केली. ती निर्मिती करत असताना त्यांनी एक परिचय कोश तयार केला आणि त्याचं एक मुखपृष्ठ तयार केलं. त्याच्यावरती मधमाशी ज्या पद्धतीने जंगलांमधून मध गोळा करतात आणि त्याचा एक कंद करतात, त्याला आम्ही कोश म्हणतो, त्या कोशात गोळा करतात, तर तसं ते मुखपृष्ठ आहे. म्हणजे काय की ज्या पद्धतीचं ज्ञान समाज व्यवहारामध्ये विखुरलेलं असतं ते गोळा करायचं आणि त्याचं एकत्रित संकलित स्वरूप लोकांसमोर मांडायचं, म्हणजे लोकांना ते सहज उपलब्ध होईल, त्याला आपण कोश म्हणतो.
0: अच्छा.
1: आता हा जो विश्वकोश आहे, विश्वकोश म्हणजे काय की ज्ञानकोशाचे दोन प्रकार असतात, एक विषयकोश आणि एक सर्व विषय संग्राहक कोश. म्हणजे एखाद्या कोशामध्ये एनिथिंग अंडर द स्काय, म्हणजे ब्रह्मांडातली सगळी माहिती दिली जाते, त्याला आपण विश्वकोश म्हणतो. मराठी विश्वकोश हा एक मुळात पहिल्यांदा ज्ञानकोश आहे, तो विश्वकोश यासाठी की त्यामध्ये विश्वातली सगळी माहिती आलेली आहे, म्हणून तो विश्वकोश.
0: अच्छा, म्हणजे मराठी विश्वकोश हा आणखीन वेगळा प्रकार म्हणता येईल का आपल्याला?
1: मराठी विश्वकोश हा आणखी एक वेगळा प्रकार नाही, तर कोशामध्ये ज्ञानकोश ही एक महत्वाची गोष्ट, त्या ज्ञानकोशांतर्गत सुद्धा एक विश्वकोश हा एक भाग ज्याच्यामध्ये सगळ्या विश्वातली माहिती मी सांगितल्याप्रमाणे येईल. आणि काही विषय कोश असतात, जसं की आपल्याकडे मराठीमध्ये समा गर्गे यांचा समाज विज्ञान कोश आहे, सुरेशचंद्र नाडकर्णी यांचा क्रीडा कोश आहे, याशिवाय देवीदास वाडेकर यांचा मराठी तत्वज्ञान महाकोश आहे. अशा पद्धती जे विषय कोश आहेत त्यांना आपण फक्त कोश म्हणू शकतो, ज्ञानकोश म्हणू शकतो. पण मराठी विश्वकोश किंवा श्रीधर व्यंकटेश केतकरांचा जो महाराष्ट्रीय ज्ञानकोश आहे त्याला आपण विश्वकोश म्हणू शकतो, कारण त्यात सगळ्या विश्वाची सगळी माहिती आलेली आहे.
0: सर, मग हे विश्वकोश असे किती आहेत? कारण तुम्ही सांगतायत ती माहिती तर खूपच आहे, त्यामुळे हे विश्वकोश असे किती आपल्याकडे तयार?
1: आपल्याकडे महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश त्रिमिती मंडळ हे यशवंतराव चव्हाण यांच्या भूमिकेमधून, म्हणजे मराठी ही जी आपली लोकभाषा आहे ती ज्ञानभाषा व्हावी आणि जगामध्ये ज्या पद्धतीने एन्सायक्लोपीडिया ब्रिटॅनिका सारखा एक मोठा ज्ञानकोश होता तशा पद्धतीचा एक कोश मराठीमध्ये तयार व्हावा या भूमिकेतून आपल्याकडे मराठी विश्वकोशाच्या निर्मितीची कल्पना पुढे आली. त्याचं सारथ्य हे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी केलं आणि त्यांनी 1960 पासून या प्रकल्पाला सुरुवात केली. आज मितीस या मराठी विश्वकोशाचे 20 संहिता खंड प्रकाशित आहेत आणि 21वा जो खंड आहे तो सूची खंड आहे, म्हणजे या 20 खंडांमध्ये जे घटक आलेले आहेत ते घटक अनुक्रमे मांडण्यात आलेले आहेत की लोकांना ते शोधता येतील. आणि याशिवाय मराठी विश्वकोशाने जीवसृष्टी आणि पर्यावरण या विषयाअंतर्गत 4 खंडांमध्ये कुमार विश्वकोशाचं प्रकाशन केलं आहे. आणि मराठी विश्वकोशाच्या निर्मितीसाठी जे आवश्यक घटक आहेत त्यामध्ये भाषा, परिभाषा, शब्द हे जे असतील याच्यासाठी त्यांनी एक परिभाषा

0: कोश सुद्धा निर्माण केलेला आहे. तर हे विश्वकोशाचे विषयी खंड आहेत, ते मराठी विश्वकोशाच्या संकेतस्थळावर आज उपलब्ध आहेत, जे वाचकांना उपलब्ध आहेत वाचण्यासाठी.
1: मराठी कोश साहित्याची जी सुरुवात आहे, आपण म्हटलं त्याप्रमाणे तर्कतीर्थांनी ती केली, तर ही सुरुवातच कधी झाली, कोणत्या परिस्थितीत झाली आणि ती करावी असं का वाटलं?
0: मराठी कोश साहित्याला जी मोठी पार्श्वभूमी आहे ती शब्दकोशाच्या दृष्टीने खूप मोठी आहे. मराठीमध्ये विल्यम केरी किंवा आपण ज्या पद्धतीने ब्रिटिश काळामध्ये पाहतो तेव्हा त्या काळामध्ये शब्दकोशांची निर्मिती होत होती. इंग्रजांना इथल्या भाषा जाणून घ्यायच्या होत्या आणि इथल्या लोकांशी संपर्क साधायचे होते, त्यामुळे त्यांनी आधी शब्दकोशांची निर्मिती केली. शब्दकोश निर्मितीचा म्हणजे कोश साहित्यामध्ये एक मोठा इतिहास आहे. परंतु जे आपण ज्ञानकोशावरती जी आज चर्चा करतोय त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो प्रयत्न आहे कोश निर्मितीमध्ये तो श्रीधर व्यंकटेश केतकरांचा आहे, की ज्यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोशाची निर्मिती केली. त्यांनी त्यांच्या प्रस्तावनेमध्ये एक वाक्य वापरलं होतं की जगातलं जे सगळं ज्ञान आहे ते सोप्या सहज भाषेमध्ये कथेच्या स्वरूपामध्ये मला लोकांसमोर मांडायचं आहे, म्हणजे जगामध्ये जे ज्ञान उपलब्ध आहे, जी माहिती उपलब्ध आहे ती लोकांना मिळेल आणि त्यातून आपल्या भाषेचा, आपल्या समाजाचा, आपल्या संस्कृतीचा विकास होईल अशी त्यांची धारणा होती. तिथून मग मराठीमध्ये अनेक पद्धतीचे अनेक विषयांवरचे कोश निर्माण झाले. मी जसं उल्लेख केला त्याच्यामध्ये मग मानवविद्याविषयातले कोश असतील, क्रीडा, व्यायाम, पक्षी कोश. अगदी अलीकडच्या काळात आपण विचार केला तर वसंत आबाजी डहाके यांनी संज्ञा संकल्पना कोश केलाय. कला साहित्य संस्कृतीमधल्या ज्या जागतिक दर्जाच्या संकल्पना आहेत त्या संकल्पनांचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न या कोशामध्ये केलेला आहे. गावखेड्यामध्ये किंवा शहरांमध्ये सुद्धा अनेक पद्धतीने लोक कृषी, संस्कृती, ग्रामीण जीवन याच्यामध्ये अनेक छोट्या छोट्या ज्या संकल्पना असतात, घटक असतात, यांचं विश्लेषण करणारे कोश करतात. त्यामुळे मराठीमध्ये साहित्य अकादमीच्या तज्ज्ञांनी हे मान्य केलं आहे की मराठीमध्ये जे कोश साहित्य निर्माण झालंय तसं इतर कुठल्याही भाषांमध्ये निर्माण झालेलं नाही, त्यामुळे मराठी भाषेला कोश साहित्याची एक मोठी परंपरा आहे.
1: सर, मराठीमध्ये मग महत्वाचे ज्ञानकोश जे आहेत तर ते कोणकोणते आहेत?
0: मराठीमध्ये मी तुम्हाला सांगेल की तीन महत्वाच्या कोश परंपरा आहेत. एक पहिली जी आहे श्रीधर व्यंकटेश केतकरांची आहे, ती परिचयात्मक आहे. दुसरी महत्वाची परंपरा जी आहे ती तर्कतीर्थ लक्ष्मीशास्त्री जोशी यांनी मराठी विश्वकोशाच्या निमित्ताने तयार केलेली, ती इन्फॉर्मेटिव्ह म्हणजे माहितीपर आहे. आणि तिसरी जी एक परंपरा आहे ती वसंत आबाजी डहाके यांनी निर्माण केलेली आहे, ती सिलेक्टिव्ह आहे, म्हणजे निवडक या पद्धतीची आहे. म्हणजे काय तर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे आपल्या मराठी विश्वकोशामध्ये विश्वव्यापी स्वरूपाने सगळी माहिती एकत्रित करतायत. मानवी जीवनाला स्पर्श करणारी प्रत्येक गोष्ट ही माणसाला जाणून घ्यायची असते आणि त्याच्याविषयीची माहिती मला कुठे मिळेल तर ती मराठी विश्वकोशात मिळावी या हेतूने एकूण या मराठी विश्वकोशाचं स्वरूप तर्कतीर्थांनी असं विश्वव्यापी ठेवलेलं आहे. वसंत आबाजी डहाके हे काय करतायत की वसंत आबाजी डहाके कला साहित्य संस्कृतीमधले घटक लोकांसमोर मांडतात, तर त्यांचे वाचक हे त्या विषयातले वाचक आहेत.
1: सर, शब्दकोश आणि ज्ञानकोश हे वेगळे आहेत का, याविषयी जरा आम्हाला सांगा.
0: शब्दकोश आणि ज्ञानकोश यामध्ये एक मी महत्वाचा फरक असा सांगेल, आंबा असं जर मी म्हटलं तर शब्दकोशात आंबा म्हणजे एक गोड फळ असा एक अर्थ सांगितला जाईल शब्दकोशामध्ये. पण हाच आंबा मी जर ज्ञानकोशामध्ये शोधायला गेलो तर आंबा म्हणजे काय इथपासून त्याची सुरुवात नाही तर त्या आंब्याच्या झाडाच्या स्वरूपापासून, त्या आंब्याचं झाड कुठल्या देशातून पहिल्या त्याची उत्पत्ती झाली, त्याचे त्या आंब्याचे प्रकार काय आहेत, त्या आंब्याच्या चवी काय असतात, त्या झाडाचं स्वरूप काय असतं, पानाचे आकार काय असतात, कुठल्या देशात कुठल्या प्रकारची झाडं लावली जातात. आता भारताचाच विचार केला तर भारतातल्या कुठल्या राज्यात कुठल्या प्रकारची आंबे, म्हणजे दशहरा असेल, हापूस आंबा असेल, असे आपण प्रकार पाहतो. तर ही जी सर्वांगीण माहिती आहे ही ज्ञानकोशामध्ये येते, इत्यंभूत. आणि शब्दकोशामध्ये मात्र काय येतं, त्या शब्दाचा अर्थ, त्या शब्दाचा विरुद्धार्थी अर्थ, त्या शब्दाचं उपयोजन काय असेल, त्या शब्दाची उत्पत्ती काय असेल, त्या शब्दाचं व्याकरण कसं चालवलं जाईल, या पद्धतीची माहिती येते. आणि ह्या दोन्ही गोष्टी वाचकांना सहज शोधनक्षम असतात, म्हणजे वाचकांना ते शोधता येतात. शब्दकोश हा ज्ञानकोशाचा एक अनन्यश्रयी भाग आहे, म्हणजे शब्दकोशाच्या आधारेच ज्ञानकोश निर्माण होत असतात किंवा एखाद्या ज्ञानकोशातूनही शब्दकोश निर्माण होत असतात. त्यामुळे शब्दकोशामध्ये आणि ज्ञानकोशामध्ये हा एक महत्वाचा फरक आहे की तुम्ही शब्दकोशातून हवी ती माहिती चटकन तुम्हाला मिळते, ज्ञानकोशामध्ये मात्र तुम्हाला ती माहिती विस्ताराने आवश्यक त्या घटकांसह मिळते.
1: ज्ञानकोश म्हणजे पूर्ण ज्ञान त्यातून मिळतं
0: मिळतं
1: थोडक्यात आपल्याला म्हणता येईल. आता मराठीमध्ये कोणकोणते ज्ञानकोश उपलब्ध आहेत किंवा आतापर्यंत तयार झालेले आहेत?

0: आम्ही तुम्हाला सांगितलंय की मराठीमध्ये जे महत्वाचे ज्ञानकोश आहेत विषयानुरूप आहेत, पण यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे मराठीमधल्या कोश साहित्याचा जो मानबिंदू समजला जातो तो मराठी विश्वकोश समजला जातो. मी मराठी विश्वकोशाचा एक घटक आहे म्हणून हे सांगत नाही, परंतु जे विचारवंत अभ्यासक आहेत ते हे मानतात की मराठीमध्ये महत्वाचा जो कुठला कोश असेल तर तो मराठी विश्वकोश आहे, कारण त्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि मानवी विद्या या दोन्हीही ज्ञान घटकांमधले किंवा विद्याशाखांमधले सगळे विषय अंतर्भूत आहेत. त्यामध्ये वाचकांना 18,244 नोंदी वाचायला उपलब्ध आहेत. म्हणजे अभियांत्रिकी सारखं एक विषय असेल, भौतिकी हा विषय असेल, या विषयांमध्ये मराठीमध्ये लेखन उपलब्ध नाही, परंतु ते मराठी विश्वकोशात मात्र उपलब्ध आहे. त्यामुळे मराठीतला मराठी विश्वकोश हा एक महत्वाचा कोश आज वाचकांना उपलब्ध आहे.
1: सर, आपण मगाशी म्हणालात की एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाच्या धर्तीवर हे मराठी विश्वकोश आपले तयार करण्यात आले, तर तसे ते का तयार करण्यात आले किंवा त्यामध्ये मग असे विषय असावे असं कसं ठरवण्यात आलं?
0: मराठी विश्वकोश हा एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाच्या धर्तीवर तयार करण्यात आलाय असं बोललं जातं, परंतु नंतरच्या काळात हा प्रकल्प जेव्हा पूर्णत्वास आला तेव्हा या प्रकल्पाचा एक स्वतंत्र चेहरा आपल्या समोर उभा राहतो. एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका हा जागतिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचा असणारा कोश आहे. जगातल्या ज्या महत्वाच्या भाषा असतील, युरोपीय भाषा असतील किंवा मॅन्डरिन भाषा असेल, कोरियन जापानीज भाषा असेल, या भाषांमध्ये एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका सारखा कोश आपल्यामध्ये असावा म्हणून एक ओढ होती. त्यांनी त्यांच्या भाषांमध्ये आपले स्वदेशाचे संदर्भ राखून तसे कोश निर्माण केले आणि त्या दृष्टीने एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाची जगभरामध्ये प्रसिद्धी झाली. असे जर कोश आपण आपल्या भाषांमध्ये तयार केले तर आपल्या भाषांमधून आपल्या वाचकांना एक चांगलं मोठं ज्ञान भांडार उपलब्ध होईल, ही गोष्ट अनेक अभ्यासकांना जाणवत होती. त्या दृष्टीने तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींनी हा पुढाकार घेतला. जगामध्ये एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका सारखेच काही डॅडीकोश आहे. डॅडीकोश म्हणजे काय? कर महत्वाचे कोश. तर मराठी विश्वकोशाने हे सगळ्या कोशांचा अभ्यास करून त्यांची मदत घेऊन त्याची यादी आकाराला आली आहे. मग त्याच्यावरचं लेखन वेगवेगळ्या लेखकांकडून करून घेऊन हा विश्वकोश आपल्यासमोर आता आज उपलब्ध आहे.
1: सर, आपण म्हणालात आता की हे विश्वकोश उपलब्ध आहे, तर कोणत्या संकेतस्थळावर हे उपलब्ध आहेत?
0: मराठी विश्वकोश .org असं संकेतस्थळाचं नाव आहे. याशिवाय जर आपण गुगलवरती साधं मराठीमधून टाईप केलं मराठी विश्वकोशाने आपल्याला आवश्यक असणारा एखादा घटक, तर मराठी विश्वकोशाची जी काही संकेतस्थळ आहे ती प्रारंभीच आपल्यासमोर उपलब्ध होईल.
1: भटकर सर, आज आपण इथं आलात आणि मराठी विश्वकोश याविषयी आम्हाला छान माहिती दिलीत, आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद मॅम.
1: श्रोते हो, मराठी विश्वकोशाविषयी आपण जाणून घेतलं, परंतु विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद आपण पुढे असाच चालू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25. दरम्यान आपली मतं, सूचना, अभिप्राय याविषयी आम्हाला या ईमेलवर जरूर कळवा. आपली मराठी 210@gmail.com, aaplimaratihi210@gmail.com. वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.

0: प्रायोजित कार्यक्रम
1: अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. मुंबई केंद्रावरून आम्ही तो सहक्षेपित केला. श्रोते हो, आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम दिशा भविष्यातील शिक्षणाची.
2: कार्यक्रम सादर करत आहेत क्रिएटिव्ह पीपल ॲडव्हर्टाइजमेंट सातारा.

0: दिशा भविष्यातील शिक्षणाची।
1: श्रोतेहो नमस्कार, दिशा भविष्यातील शिक्षणाची या मालिकेत आपलं स्वागत। प्रत्येक विद्यार्थ्यासाठी शिक्षणाची समज उमज निरनिराळे असते आणि म्हणूनच शिक्षणातील अडचणींचं स्वरूप हे प्रत्येक पालकासाठी वेगवेगळं असतं। शिक्षणातील अडसर दूर करण्यासाठी शिक्षणतज्ञ प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम आता सुजान पालकत्वाच्या या प्रवासात विद्यार्थी आणि पालकांसोबत आहेत। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी जाणून घेऊयात प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम यांच्याकडून।
2: मागील भागात आपण मुलांच्या 10वीनंतरच्या करिअरसाठी ज्या नैसर्गिक क्षमता आहेत त्यांच्या आधारावर करिअर कसं निवडलं पाहिजे याबद्दलची चर्चा सुरू केलेली होती। अगदी त्यांच्या 8वी-9वीपासून ते त्यांच्या ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर प्रोफाईलपर्यंतचे आपण सगळे टप्पे पाहिलेले होते। आता मुलं 10वीमध्ये किंवा 12वीमध्ये आता जे आहेत त्यांच्यासाठी आपण थोडंसं बोलतोय, त्यामुळे त्याच्या अनुषंगानं की जर गेल्या 2 वर्षापूर्वी 10वीतल्या मुलांना 2 वर्षापूर्वी जर आपण काही स्पेसिफिक काही वेगळ्या पद्धतीच्या फाउंडेशन कोर्सेसच्या माध्यमातून मुलांचं स्ट्रीम फायनल केलं असेल, म्हणजे त्यांना इंजिनिअरिंग मेडिकलच्या काही साठी परीक्षांच्या तयारीसाठी काही बेसिक शिकवलं असेल तर ती गोष्ट निश्चित उत्तम आहे। पण समजा नसेल तरी यानंतर मात्र पुढे 11वी-12वीचा प्रवेश घेताना याच्यावर काळजी आता खूप घेतली गेली पाहिजे। इंजिनिअरिंग करताना 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत की मुलांचं लॉजिक उत्तम पाहिजे। आता लॉजिक उत्तम करण्यासाठी काय समजू शकतो आपण की त्याचं बेसिक मॅथमॅटिक्स चांगलं आहे का, त्याला गणितातली आवड बऱ्यापैकी आहे का, मार्क किती पडतात हा नंतरचा भाग आहे पण त्याला गणित थोडं आवडतं का, आणि लॉजिकल थिंकिंग तार्किक विचार क्षमता त्याची ठीक आहे का उत्तम आहे का, हा खरं तर इंजिनिअरिंगचा एक कोअर पार्ट आहे। मेडिकल फील्डमध्ये जात असताना मुलांच्या अभ्यासाची त्याची बैठक आहे, त्याच्यातले वाचनाची आवड आहे, मुलांचा थोडा पेशन्स आहेत, ह्या काही स्वभावातल्या गोष्टी पण मॅटर करतात की ज्या तुम्हाला वरवर ऑब्झर्वेशननी नक्की कळू शकतात। आणि हे नाही समजलं लक्षात आलं तर आपण जे बोललोय ते या 2 किंवा 3 प्रकारच्या कोणत्याही टेस्टला, सायकोमेट्रिक टेस्ट असेल, एप्टिट्यूड टेस्ट असेल, DMIT टेस्ट असेल, कुठल्याही टेस्टला आपण प्रेफर करा, जावा ती टेस्ट कंडक्ट म्हणजे करा ती मुलांची, त्याच्यातून उत्तम मार्गदर्शन आपल्या कन्सल्टंटकडून काउन्सिलरकडून तुम्हाला मिळेल आणि मग तुम्हाला निर्णय घेता येऊ शकेल। दिशा या टेस्टवर काम खरोखर करतोय त्यामुळे म्हणून मी ते तुम्हाला जबाबदारीने सांगतो की त्याचा नक्की फायदा होतो। एकदा टेस्ट झाल्यानंतर तुम्हाला एकदा क्लिअर समजलं की टेक्निकल फील्ड आहे तर मग CET का JEE हा जो पहिला प्राथमिक प्रश्न समोर येईल त्या प्रश्नाचं उत्तर दोन्ही अर्थाने येऊ शकेल की सरासरी आपण मार्कांचा विचार आता केला तर 75-80% पुढच्या मुलांना JEEचा कोर्स हा पेलू शकतो, त्यामुळे पहिलं वर्ष JEEची तयारी करायला हरकत नाही आणि फार कमी स्कोर येतो असं वाटलं पेलत नाही असं वाटलं तर 12वीला ते CET कोर्सला किंवा CET टार्गेटला कन्वर्ट करू शकतात आणि CET तर सगळा अभ्यासक्रम 12वीचा असल्यामुळे फार मोठा फरक पडेल निश्चित नाही। ज्या मुलांना थोडस 70-75% मार्क कमी आहेत तर विनाकारण JEEचा आग्रह न धरता CET तयारी बोर्डच्या तयारीवरून पुढे मुलं गेली तरी चालतील, ती पुरेशी तयारी करू शकतील। मेडिकल स्ट्रीम मध्ये सेम असंच आहे की बऱ्याच वेळा पालकांना मेडिकल म्हणजे फक्त MBBS किंवा BDS असं वाटतं तर ऍज अ मेडिकल किंवा मेडिकोज म्हणून प्रॅक्टिस करणं हा वेगळा भाग आहे, पण त्याच्यावर आधारित असणाऱ्या अनेक पॅरामेडिकलच्या ब्रँचेस आहेत की जिथं मुलांचं करिअर पण उत्तम होऊ शकतं, त्यामुळे तीही पालकांना संधी आहे की जरी MBBS किंवा ॲलोपॅथी किंवा आयुर्वेदातल्या कुठल्याही मेडिकल ब्रँचला जर मुलं जाऊ नाही शकलं, कारण 2 काळजी पालकांना असते की इतके मार्क जर नाही पडले कारण त्यात स्कोर खूप पाहिजे, आउट ऑफ 720-720 पैकी खूप चांगला स्कोर पाहिजे तर गव्हर्नमेंट कॉलेज आहे, आणि गव्हर्नमेंट कॉलेज नाही मिळालं तर आपण प्रायव्हेट कॉलेजला ऍडमिशन घेऊ शकत नाही, त्याला लागणाऱ्या पैसे किंवा फंड आहेत ते उपलब्ध होऊ शकतील असं सांगता येत नाही, म्हणून पालक मेडिकल फील्ड हे टाळतात। पण मेडिकल फील्डमध्ये सुद्धा पॅरामेडिकलच्या ऑप्शनवर आपण नक्की विचार करू शकतो, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी असे जवळपास 30-40 कोर्सेस आहेत की जे तुम्हाला उत्तम करिअर देऊ शकतील। तर बेसिक ट्रेंड काय, तर मुलांचा 10वीनंतरच्या ह्या ज्या वाटा निवडाल त्यावेळेस तुम्हाला अशा मल्टिपल कोर्सेसला जाण्यासारखं आहे। मी आता 2 गोष्टीवर बोललो, असंच तुम्हाला डिफेन्ससाठी वर्क करता येण्यासारखं, स्पेशली मुलांचा NDAतला इंटरेस्ट असतो, पण NDAसाठी सुद्धा इंटरेस्ट घेताना त्या परीक्षेचं स्वरूप, त्याची डेप्थ, त्याची लेवल ही निश्चित चांगली आहे, त्यामुळे मुलांच्या कॅपॅसिटीचा विचार करून पण आपण पर्याय ती निवडलं पाहिजेत। अगदीच नसेल तर पॅरलली काही SSB बेस्ड इंटरव्ह्यूज आहेत, त्याच्यासाठी पण मुलं पण तयारी करू शकतो, त्यामुळे डिफेन्स मधला पार्ट आपल्याकडे आहे, फार्मास्युटिकल्सला पार्ट आहे, ॲग्रीकल्चरमध्ये काही तुम्हाला करिअर करता येऊ शकेल, अशा अनेक संधी आहेत। पुढच्या काही भागात आपण करिअर कोर्सेसची थोडी नाव आणि त्याच्याबद्दलचं डिस्कशन करूया।
1: शिक्षणतज्ञ प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम यांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण शैक्षणिक विकास आणि सुजान पालकत्वाच्या प्रवासात नक्कीच फायदेशीर ठरेल याची आम्हाला खात्री आहे। आपल्याला शैक्षणिक मार्गदर्शन हवं असल्यास आपले प्रश्न किंवा शंका आम्हाला 777-592-592-3 या क्रमांकावर व्हॉट्सअपद्वारे कळवा। पुढील भागात प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम आपल्या प्रश्नांची उत्तरे देतील।
3: या मालिकेची निर्मिती केली आहे श्रीनिवास डोंगरे क्रिएटिव्ह पीपल ऍडव्हर्टाइजमेंट सातारा यांनी।
4: श्रोतेहो आताच आपण दिशा भविष्यातील शिक्षणाची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकलात। 7:45

0: आणि 23 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम शिवसृष्टी.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान प्रस्तुत समजण्या शिवरायांची दृष्टी पाहूया भव्य शिवसृष्टी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. शिवसृष्टी प्रकल्पाचे प्रशासकीय अधिकारी श्री अनिल पवार सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार पवार सर.
3: नमस्ते.
2: एखादी गोष्ट उभारायची, एखादा प्रकल्प उभारायचा ही काही सोपी गोष्ट नाहीये, अर्थातच त्याच्यामध्ये अनेक चॅलेंजेस आपल्याला फेस करावे लागतात. तर शिवसृष्टीच्या व्यवस्थापनामधले चॅलेंजेस काय काय आहेत याबद्दल जाणून घ्यायला आवडेल.
3: प्रत्येक मोठ्या स्वप्नामागे अनेक आव्हानं असतात. सर्वात मोठे आव्हान म्हणजे उर्वरित प्रकल्प उभा करण्यासाठी निधी गोळा करणे, तसेच इतिहासाची अचूकता जपणे, कारण आपण जे दाखवतो तेच लोकांच्या मनात कायम राहतं. दुसरे म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपरिक इतिहास यांचा समतोल राखणे. आजच्या पिढीला आकर्षित करायचं असेल तर टेक्नॉलॉजी वापरावी लागेल, पण त्यात इतिहासाचा आत्मा हरवू नये याची काळजी घ्यावी लागते. तिसरं मोठं आव्हान म्हणजे व्यवस्थापन. सुट्ट्यांच्या दिवशी जेव्हा पर्यटकांचा ओघ वाढतो त्याचं नियोजन करणं हे मोठे आव्हान असते. प्रत्येक पर्यटकाला शांतपणे आणि सविस्तर माहिती मिळावी यासाठी आम्ही बॅच मॅनेजमेंट सिस्टीमचा वापर करतो. त्या प्रत्येक ग्रुपला गड किल्ल्यांची नावे देतो, त्यामुळे तो ग्रुप एकसंघ राहतो. आपण आधुनिक टेक्नॉलॉजी बरोबर जात असल्याने होलोग्राफी, अनिमोट्रॉनिक्स, 3D प्रोजेक्शन, AC प्रोजेक्टर्स, लाईट अँड साऊंड किंवा ऑडिओ व्हिज्युअल दालनांमध्ये तांत्रिक बिघाड होऊ नये यासाठी आमची इंजिनियर्स टीम पडद्यामागे 24 तास राबत असते. तसेच मेंटेनन्स वेळच्या वेळी करावा लागतो. स्वच्छता राखणे, मेंटेनन्स, तांत्रिक अडचणी हे सगळं सतत चालू असतं. पण या सगळ्या आव्हानांमध्ये एक गोष्ट आम्हाला पुढे नेत राहते, ती म्हणजे आमचं ध्येय. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रत्येकाच्या मनात जिवंत ठेवणे हे कैलासवासी बाबासाहेब पुरंदरे यांचे एक स्वप्न प्रत्यक्षात कार्यरत ठेवणे हेच आमचे ध्येय आहे. आणि म्हणूनच प्रत्येक अडचण ही आमच्यासाठी एक नवीन शिकवण बनते.
2: श्रोते हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी शिवसृष्टी बघायला नक्की या. शिवशाहीर कैलासवासी बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही शिवसृष्टी आहे आंबेगाव पठार पुणे इथे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली शस्त्रे, प्रसिद्ध जगदंबा तलवारीची प्रतिकृती, आग्र्याहून सुटकेचा प्रसंग, गड किल्ले यांची अनोखी सफर, हे सगळं तुम्हाला बघायला आणि अनुभवायला मिळेल शिवसृष्टीमध्ये. आणि आता 1 मे ते 27 जून या दरम्यान महिला आणि 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टीची प्रवेशिका फक्त 50 रुपये इतक्या सवलतीच्या दरात. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्लॉट बुक करणं गरजेचं आहे. वेबसाईट www.शिवसृष्टी.com. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं आहे त्यांनाच प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. मग आजच आपली प्रवेशिका निश्चित करा आणि त्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. पवार सर, तुम्ही शिवसृष्टी बघायला येणाऱ्या श्रोत्यांना काय संदेश देऊ इच्छिता?
3: मी एवढंच सांगू इच्छितो, आशियातील पहिले ऐतिहासिक शिवसृष्टी थीम पार्क हे केवळ एक पर्यटन स्थळ नाही, ती एक प्रेरणा आहे, एक संस्कार आहे, एक अनुभव अभ्यास आहे. आजच्या पिढीला जर आपल्या इतिहासाशी जोडायचं असेल तर शिवसृष्टीमध्ये येणे खूप गरजेचं आहे. म्हणून ज्यांनी अजून शिवसृष्टी पाहिली नाही त्यांनी नक्की या आणि इतिहासाला फक्त वाचू नका, तो जिवंत अनुभवा.
2: नक्कीच.
3: सगळ्यांना एकच सांगणे आहे की आपल्या मुलांना आपल्या महाराजांचा इतिहास समजावण्यासाठी, त्यांच्या मनात इतिहासाची गोडी निर्माण करण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्यांच्या कार्याला मानाचा मुद्रा करण्यासाठी शिवसृष्टी जरूर बघा. मग येताना शिवसृष्टी पाहायला.
2: आणि आता 1 मे ते 27 जून या दरम्यान महिला आणि 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टीची प्रवेशिका फक्त 50 रुपये इतक्या सवलतीच्या दरात. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्लॉट बुक करणं गरजेचं आहे. वेबसाईट www.शिवसृष्टी.com. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं आहे त्यांनाच प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. मग आजच आपली प्रवेशिका निश्चित करा आणि त्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. पुन्हा भेटूया.

0: महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान प्रस्तुत समजण्या शिवरायांची दृष्टी पाहूया भव्य शिवसृष्टी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: शिवसृष्टी हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आताच आपण ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सातारा केंद्र. सकाळचे 7:51 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात वंदना विटणकर यांचं गीत.

0: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची.
1: भसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा.

0: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
1: जेकेडीज डेली ग्रेस कलेक्शन, लेडीज ब्रेसलेट्स, लेडीज कडा, हँड मंगलसूत्र अँड मेनी मोर लाइटवेट रिस्ट ज्वेलरी फॉर डेली वेअर.
2: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स नेक्स्ट टू पंचमुखी गणपती सातारा, सेलिब्रेटिंग 100 इयर्स ऑफ गोल्डन सर्व्हिस.
1: जेके देवी ज्वेलर्स डेली ग्रेस कलेक्शन, ट्रेडिशन ऑफ ज्वेलरी, ट्रेडिशन ऑफ

0: Designs. Just Basic International Innerwears. आता दोन शाखांमधून,
1: एक नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि दोन कमानी हाऊस राजपथ सातारा जेंट्स लेडीज स्वतंत्र विभाग.
2: श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर सातारा. सर्व प्रकारच्या सोनोग्राफी तसेच अनॉमली स्कॅन, एटी स्कॅन, कलर डॉपलर, स्तनांची, डोळ्यांची, थायरॉइड, नेक, न्यूरो सोनोग्राफीची उत्तम सेवा. 14 वर्षांपासून अविरत, अचूक आणि विश्वसनीय आरोग्य सेवेची अखंडित सेवा. श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर सातारा.
3: रांगोळे शेगडी फेस्टिवल. ज्योती कंपनीच्या मल्टीबर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर ग्लास टॉप स्टील अशा भारी भारी शेगड्या.
4: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट सोबत बजाज फायनान्स सुद्धा.
3: मेसर्स आवा आंदोबा रांगोळे सिटी पोस्टा समोर सातारा.
5: श्रोते हो, सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत भारत तांबे यांची शब्दरचना. संगीतबद्ध केली आहे वसंत प्रभू यांनी आणि हा स्वर आहे आशा भोसले यांचा.

आशा भोसले यांच्या स्वरात भारा तांबे यांची शब्दरचना आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती वसंत प्रभू यांनी. आणि या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो आपल्या सर्वात जवळची आणि मनपसंत एफएम वाहिनी सातारा आकाशवाणी सकाळचे 8:15 झाली आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम बालाजी श्रीरत्न हॉस्पिटल.
1: या कार्यक्रमात तज्ज्ञांनी व्यक्त केलेली मतं ही पूर्णतः व्यक्तिगत आहेत. या मतांशी ऍड एजन्सी तसंच ऑल इंडिया रेडिओ सहमत असतीलच असं नाही. श्रोतेहो नमस्कार. बालाजी श्रीरत्न हॉस्पिटल सातारा प्रस्तुत वी केअर फॉर यू या कार्यक्रमात आपलं स्वागत. मागच्या भागात आपण लिगामेंट इंजुरी आणि त्याचे प्रकार आणि लक्षण याविषयीची माहिती जाणून घेतली. आता लिगामेंट इंजुरी

0: वरती होणाऱ्या उपचारांविषयी आपण जाणून घेऊया. आपल्यासोबत आहेत बालाजी श्रीरत्न हॉस्पिटल साताराचे डॉक्टर संतोष यादव सर.
1: नमस्कार.
0: लिगामेंट इंजुरी वरती नेमके कोणते उपचार करता येऊ शकतात?
1: लिगामेंट इंजुरीज वर विविध उपचार आहेत. शक्यतो 60 वर्षाच्या वर जर व्यक्ती असेल आणि त्यांचं जर लिगामेंट फाटलं असेल तर अशामध्ये आम्ही शस्त्रक्रिया शक्यतो करत नाही, कारण ऑलरेडी त्यांचा गुडघा हा झिजलेला असतो, त्यामुळे ECL सर्जरी करून त्याचा फारसा फायदा होत नाही. पेशंटला दुखणं तसंच राहतं. आम्ही रिकमेंड कुणासाठी करतो तर शक्यतो स्पोर्ट्स पर्सन, यंग पर्सन, 20 to 60, 50-55 पर्यंत वय असणाऱ्या सगळ्या लोकांना रिकमेंड करतो. आणि ही शस्त्रक्रिया अगदी 100% रिझल्ट देणारी आहे. याच्यामध्ये आपण नक्की करतो काय तर गुडघ्यामधील जे लिगामेंट फाटतं तर ते एक पदरी असतं, आपण त्याला 4 पदरी विविध प्रकारच्या स्नायूंनी जोडतो. परमेश्वराने दिलेले आपल्या शरीरामध्ये काही असे स्नायू आहेत जे आपल्याला एक्स्ट्रा दिलेले आहेत, ते स्नायू आपण काढतो. मांडीचा स्नायू आपण गुडघ्यापासून काढतो, त्याला आपण हॅमस्ट्रिंग ग्राफ्ट वगैरे म्हणतो. आणि त्याच्याही पुढे जाऊन आता आपण नवीन पद्धतीनं घोट्याच्या तिथला स्नायू काढतो, त्याला आपण पेरोनेस लॉंगस म्हणतो. तो अतिशय ताकदवान स्नायू असतो आणि ह्या स्नायूच्या आपण 4 पदरी करतो जेणेकरून त्याला जास्त प्रकारे ताकद येते. आणि हे स्नायू आपण विशिष्ट प्रकारच्या सहाय्यानं म्हणजे एंडोबटिंगच्या सहाय्यानं गुडघ्याच्या मध्ये आणि मांडीच्या हाडामध्ये ड्रिल करून हे लिगामेंट एंडोबटनवर पास करून त्याला आपण फिक्स करतो आणि नडगीच्या जागी आपण त्याला टायटेनियमच्या स्क्रूच्या सहाय्यानं फिक्स करतो. हे सगळे इम्पोर्टेड स्क्रू असतात जेणेकरून पेशंटला कोणत्याही प्रकारचा नंतर भविष्यात प्रॉब्लेम येणार नाही. आता त्याच्यापेक्षा अत्याधुनिक नवीन ट्रीटमेंट आली. जेव्हा आपण हा ग्राफ्ट बनवतो त्या ग्राफ्टला आपण दणकट किंवा कडक बनवण्यासाठी, ताकदवान बनवण्यासाठी त्याला आपण मर्सिलिन टेप टाकून त्याची आणखीन आपण ताकद वाढवतो जेणेकरून भविष्यात जरी त्या गुडघ्यावर कोणत्याही प्रकारे आघात झाला तरी ते सहजासहजी तुटणार नाही. अशा प्रकारे आपण ते लिगामेंट मांडीच्या हादामध्ये आणि गुडघ्याच्या ह्याच्यामध्ये फिक्स करतो. विशेषतः मी स्वित्झर्लंड व जपानमध्ये ह्या नवीन आधुनिक प्रणालीचं मी शिक्षण घेतलेलं आहे. प्रत्यक्ष तिथे राहून मी विरघळणारे स्क्रू टाकून किंवा इंटरनल ब्रेसिंगच्या नवीन टेक्निक मी शिकवलेले आहेत आणि ह्या सगळ्या टेक्निक मी माझ्या हॉस्पिटलमध्ये बालाजी श्रीरत्न येथे आधुनिक प्रकारे करतो. विशेषतः स्पोर्ट्स पर्सन मध्ये आमचा खूप प्रदीर्घ अनुभव आहे.
0: मग स्पोर्ट्स पर्सनची शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याला पूर्ववत होण्यासाठी आपण मध्ये काय प्रोसेस फॉलो करतो?
1: शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याला सुरुवातीला एक वेगळ्या प्रकारचा 5-स्ट्रॅप नी ब्रेस किंवा पट्टा दिला जातो जेणेकरून त्याचा गुडघा वाकवत नाही. आणि ऑपरेशनच्या नंतर 2 ते 3 दिवसांनी आपण मशीनच्या सहाय्यानं, ज्याला आपण CPM मशीन म्हणतो, त्या मशीनच्या सहाय्यानं आपण गुडघा वाकवायला सुरु करतो. पहिल्या 8 दिवसात आपण तो 80 ते 90 डिग्री पर्यंत गुडघा वाकवतो व पेशंटला 8 दिवसांनी आपण चालायला सुरु करतो. तेव्हा पेशंटला आपण त्या पट्ट्याच्या सहाय्यानं गुडघा न वाकवता चालवायचं प्रशिक्षण देतो. 10-12 दिवसांनी आपण पेशंटचे टाके काढतो व मांडीचे स्नायू बळकट होण्यासाठी व्यायाम प्रकार त्यांना आमच्या फिजिओथेरपिस्ट कडून शिकवले जातात. पेशंट साधारण 1-15 दिवस ते महिन्याभरात आपल्या नॉर्मल रुटीन मध्ये येतो. फक्त स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी ह्या कमीत कमी 7 ते 8 महिने आपल्याला करता येत नाहीत. रनिंग आणि स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज 8 महिन्यानंतर आपण सुरू करतो.
0: लिगामेंट इंजुरीच्या निदानापासून त्याचं शस्त्रक्रिया होऊन तो पूर्ववत होईपर्यंतच्या सगळ्या सोयी सुविधा आपल्या इथं बालाजी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत?
1: हो, नक्कीच आहेत. आपल्याकडे आधुनिक एक्स-रे मशीन, MRI सेंटर ह्या सगळ्या गोष्टी आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत. शिवाय पेशंटचं निदान झाल्यापासून त्याला ऑपरेशन करण्यासाठी आपण पश्चिम महाराष्ट्रातले एक अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर इथं बांधलेलं आहे. त्याच्या सगळ्या लागणाऱ्या मशीन्स, आर्थ्रोस्कोप आणि हे इम्पोर्टेड सगळे लागणारे जे इम्प्लांट्स वगैरे आहेत ते आपल्याकडे 24 तास उपलब्ध असतात. आपल्याकडे ट्रेन फिजिओथेरपीची टीम उपलब्ध आहे जी ह्या आपल्या सगळ्या पेशंटकडून चांगल्या प्रकारचा त्यांचा व्यायाम करून घेतात.
0: पेशंटसाठी ही अतिशय चांगली गोष्ट आहे की अंडर 1 रूफ आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मिळतील. तर श्रोते हो, लिगामेंट इंजुरी विषयीची अत्यंत उपयुक्त अशी माहिती डॉक्टर यादव सरांनी आपल्याला दिली आहे. याविषयीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण संपर्क करू शकता 770-968-4023 या क्रमांकावर, किंवा आपण प्रत्यक्षही भेट देऊ शकता बालाजी श्रीरत्न हॉस्पिटल, यशोदानगर, गोडोली, सातारा या पत्त्यावर. बालाजी श्रीरत्न हॉस्पिटल, वी केअर फॉर यू.
2: श्रोते हो, आताच आपण बालाजी श्रीरत्न हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: आकाशवाणीचं सातारा केंद्र.
1: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
2: देत आहे 18 महिने मुदतीची
1: 9% व्याजदराची समृद्धी ठेव योजना
2: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
1: 15 दिवसांची 6% व्याजदराची कॉल डिपॉझिट योजना.
2: संपर्क 84082993 94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
1: नियम आणि अटी लागू.

शेतशिवाराची खबरबात, रानामाळातल्या घडामोडी, पीक पाण्याची परिस्थिती, यासोबतच तज्ज्ञांचं मार्गदर्शन ऐकूया. दिलखुलास गप्पांसोबत शिवार गप्पा हा संवादात्मक कार्यक्रम तेव्हा जरूर ऐका. प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता किसानवाणी कार्यक्रमात शिवार गप्पा आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: सार्वजनिक ठिकाणी मी कचरा टाकणार नाही अशी शपथ मी घेतली आहे.
1: सार्वजनिक ठिकाणी आम्ही कचरा टाकणार नाही अशी शपथ आम्ही पण घेतली आहे.
2: चला परिसर स्वच्छ करूया,
0: देशाचा आवाज बनूया,
1: एकीने आपल्या साताऱ्या स्वच्छ बनूया.
3: तुमच्या घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाशवाणी, आकाशवाणीवरून जाहिरात करा, आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा. व्यवसाय कुठलाही असो, लहान असो वा मोठा, आकाशवाणीवरून जाहिरात करा. हमखास नफा कमवा, आकाशवाणीचे दर अगदी मफक परवडणारे. अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा. आमचा दूरध्वनी क्रमांक 021-62-25-00-46. दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 021-62-25-00-46.

0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. 8:25 झाली आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम देविका बँकवेट.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: नेशन फॉर वेडिंग या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मी रेणू मनपूर्वक स्वागत करते. लग्नाचा सीझन आहे, लग्नासाठी आपण सगळेजण वेगवेगळे हॉल शोधत असतो आणि आता तर डेस्टिनेशन वेडिंगला सुद्धा खूप डिमांड आलेली आहे. या सगळ्यावरचं एक उत्तर म्हणून देविका द डेस्टिनेशन प्राईड सेंटर आपल्याकडे आहेच आहे. याचबद्दलचा अनुभव सांगण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत मंगेश वाडेकर सर. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: देविकामध्ये तुमच्या मुलाच्या लग्नाचं रिसेप्शन झालं होतं, तर त्याबद्दल तुमचा अभिप्राय आम्हाला जाणून घ्यायचा आहे. कसं वाटलं देविका, आणि तुम्ही तोच हॉल किंवा देविकाच का सिलेक्ट केलं?
1: कारण काय, मी रिसेप्शन करत असताना पहिलं लग्न झाल्यानंतर माझ्या मुलाचं देविकाची कार्यालय तारीख शिल्लक असेल तरच माझं रिसेप्शन करायचं असं मी ठरलं होतं.
0: ओ बर.
1: त्याच्या मागचं कारण असं आहे की साताऱ्यामध्ये कुणी सुद्धा म्हणलं तर देविकाच पहिलं सिलेक्ट करतं, तर त्याचा इव्हेंट किंवा काही असेल, लग्न असेल, रिसेप्शन असेल तर ठेवतो.
0: बरं.
1: कारण का देवी सारखं कार्यालय, देविका सारखं कार्यालय असं मला कुठेही साताऱ्यात मिळत नाही आणि मिळेल असं वाटत नाही मला लोकांना.
0: ओ बरं. तुम्ही याआधी देविकाला कुठल्या कार्यासाठी गेला होतात का? देविका कधी बघितलं होतं? कशामुळे तुम्हाला ते आवडलं हे देखील सांगा ना.
1: नाही, माझे बरेच मित्र सगळ्या लोकांचं आणि सगळ्या रिलेटिव्हच आमच्या साताऱ्यातल्या असणाऱ्या बऱ्यापैकी सगळ्यांचं लग्न किंवा रिसेप्शन देविकालाच झालंय. आणि देविकाचं एकूण वातावरण बघितलं, तिथल्या सुखसोयी बघितल्या किंवा तिथले उत्कृष्ट इमारत बघितली की आपल्याला तिथंच लग्न करावं किंवा रिसेप्शन करावं असं वाटतं लोकांना. आणि सगळ्या सुखसोयी असणारं एकच साताऱ्यात एकमेव कार्यालय आहे, देविका.

0: एका बँकवेट सातारा प्रत्येक कार्य कल्याण वस्तू जिथे वास्तू म्हणते.
1: नमस्कार श्रोते हो, देविका बँकवेट्स प्रस्तुत देविका द परफेक्ट डेस्ट

0: का बँकवेट सातारा प्रत्येक कार्य कल्याण वस्तू जिथे वास्तू म्हणते
1: सुखसोयीच्या व्याख्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात सर, त्या अनुषंगाने तुम्ही जेव्हा या गोष्टी निवडता त्यावेळेला तुमच्यासाठी ती व्याख्या काय होती, कुठल्या सोयी तुम्हाला तिथल्या जास्त भावल्या?
2: महत्वाचं म्हणजे ती तिथलं जे लोकेशन आहे ती फार छान आहे. तिथल्या आतले जे भारदस्पना आहे किंवा त्या देविकामध्ये जे जो काय आपण कार्य करतो तिथली हाईट वगैरे, तिथला काही सुशोभित इमारत, तिथं असणारे डायनिंग सेपरेट, लॉन्स हे सगळे सेपरेट आहेत, तिथं असणारे पार्किंग व्यवस्था या तिथे उत्कृष्ट असल्यामुळे ते आम्ही सिलेक्ट केलं.
1: अच्छा, पार्किंगचा तर हल्ली खूप महत्वाचा मुद्दा आहे कारण प्रत्येकाकडे गाड्या आहेत आणि त्या गाड्या घेऊन येणारी अनेक लोक आज फक्त पार्किंग आहे का हे आधी विचारतात आणि त्यानंतरच आपल्या इव्हेंटला हजेरी लावतात. तर देविकाचा हा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट आहे असं मला वाटतं. यूथ साठी नेहमी असं त्यांच्या डोक्यामध्ये असतं की डेस्टिनेशन वेडिंग करावं, तर तुम्हाला असं वाटतं का की देविका हे डेस्टिनेशन साठी परफेक्ट आहे?
2: हो, अगदी बरोबर आहे. तसं बघेल तर ते अगदी निसर्गरम्य ठिकाणात आहे आणि शहराला लागून असल्यामुळे आणि सुशोभित असल्यामुळे साईडला चारी साईडला हिरवळ असेल तर डेस्टिनेशन वेडिंग करायला सुद्धा हरकत नाही असं ते ठिकाण आहे.
1: वा, क्या बात आहे. खूप छान वाटलं सर तुमचा हा अभिप्राय ऐकून. तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार.
2: धन्यवाद.
1: श्रोते हो, पुन्हा भेटूयात देविका बँकवेट्स प्रस्तुत देविका द ब्राईट डेस्टिनेशन फॉर वेडिंग या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.

0: एका बँकवेट सातारा प्रत्येक कार्य कल्याण वस्तू जिथे वास्तू म्हणते.
1: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
2: देविका बँकवेट हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकलात. यानंतर ठीक 8:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून.

आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम बंगालमध्ये फलता मतदारसंघातील सर्व प्रभागात पुन्हा मतदान होणार, निवडणूक आयोगाचा निर्णय. पश्चिम बंगालमध्ये काल पार पडलेल्या पुनर्मतदान प्रक्रियेत 90% मतदान. उद्या मतमोजणी. आपत्कालीन परिस्थितीत सतर्कतेसाठी मोबाईल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा शुभारंभ.

आणि मालीमध्ये 200 हल्लेखोरांना ठार केल्याचा मालीच्या संरक्षण दलाचा दावा. आता सविस्तर बातम्या. पश्चिम बंगालमध्ये दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात फलता मतदारसंघात सर्व प्रभागात मतदान प्रक्रिया रद्द करण्यात आली असून येत्या 21 मे रोजी पुनर्मतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे. सहाय्यक मतदान केंद्रांसह सर्व 285 मतदान केंद्रांवर नव्याने मतदान घेतलं जाईल. मतांची मोजणी 24 मे रोजी होईल असं निवडणूक आयोगानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. 29 एप्रिल रोजी झालेल्या मतदानादरम्यान गंभीर स्वरूपाचे निवडणूक गुन्हे घडल्याचं आणि लोकशाही प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर व्यत्यय आणल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये फेरफार करणं, मतदारांना धमकावणं, अनेक मतदान केंद्रांवर मतदान यंत्रांची बटणं हेतुपुरस्सर काळ्या टेपने झाकण्यात आली होती, ज्यामुळे मतदारांना योग्य रीतीनं मतदान करणं अशक्य झालं होतं. तसंच अनधिकृत व्यक्ती मतदान केंद्रांमध्ये प्रवेश करत असल्याचे आणि इतरांच्या वतीने मतदान करत असल्याचेही आढळून आले होते. अशा घटनांमुळे ही प्रक्रिया पुन्हा राबवली जात आहे. काल झालेल्या फेरमतदानात एकंदर 90% मतदानाची नोंद झाली. यामध्ये मग्राहाट पश्चिम मतदारसंघातील 11 आणि डायमंड हार्बर मतदारसंघातील 4 मतदान केंद्रांचा समावेश आहे. या दोनही विधानसभा मतदारसंघांमध्ये फेरमतदान शांततेत पार पडलं. या मतदान केंद्रांवर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत गेल्या महिन्याच्या 29 तारखेला मतदान झालं होतं. सर्व केंद्रांवरील मतमोजणी उद्या पार पडणार आहे. निवडणूक आयोगाकडून पश्चिम बंगालमध्ये मतमोजणी निरीक्षकांना सहाय्य करण्यासाठी 165 अतिरिक्त मतमोजणी निरीक्षक नेमण्यात आले आहेत. तर मतमोजणी केंद्रांच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासाठी आणि कायदा आणि सुव्यवस्थेवर देखरेख ठेवण्यासाठी 77 पोलीस निरीक्षक तैनात करण्यात आले आहेत. पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरी इथं पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी उद्या होणार आहे. आसाममधील सर्व 126 जागा, केरळमधील 140 आणि पुद्दुचेरीमधील 30 जागांसाठीचं मतदान 9 एप्रिल रोजी पार पडलं होतं. तामिळनाडूतील सर्व 234 विधानसभा मतदारसंघांसाठी 23 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांपर्यंत जलदगतीनं सुरक्षा आणि इशाराविषयक संदेश पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारनं मोबाईल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा काल प्रारंभ केला. या अंतर्गत सराव चाचणीचा भाग म्हणून संपूर्ण देशभरात एकाच वेळी नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर इंग्रजी आणि स्थानिक भाषेतून आपत्कालीन इशारा देणारे संदेश पाठवले गेले. केंद्रीय दूरसंवाद विभागानं स्वदेशी तंत्रज्ञान वापरून ही सुविधा विकसित केली असल्याची माहिती केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली. हे संदेश म्हणजे सराव चाचणी असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असंही त्यांनी म्हटलं आहे. भविष्यात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत या सुविधेचा वापर करून नागरिकांना योग्य वेळेत त्या ठिकाणच्या स्थानिक भाषांमध्ये संदेश पाठवले जातील असं त्यांनी सांगितलं. नागरिकांच्या सुरक्षेला बळकटी देणं तसंच आपत्कालीन परिस्थितीत जलदगतीनं माहिती पोहोचवण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं टाकलेलं हे महत्वाचं पाऊल असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ आर बालसुब्रमण्यम आणि डॉ जोराम अनिया यांची नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. त्यांचा समृद्ध अनुभव आणि विविध विषयांची सखोल जाण धोरण निर्मितीला मोठ्या प्रमाणात बळ देईल असं त्यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. मंत्रिमंडळ सचिवालयानं राजपत्र अधिसूचनेद्वारे डॉ बालसुब्रमण्यम आणि डॉ अनिया यांच्या नियुक्तीबाबत माहिती दिली. प्रसार भारतीच्या अध्यक्षपदी गीतकार प्रसून जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं काल ही माहिती दिली. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जोशी यांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदन केलं आहे. जोशी यांनी यापूर्वी मुंबईच्या केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मालीमध्ये सुरक्षा दलांनी शुक्रवारी सकाळी केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये 200 अधिक हल्लेखोरांना ठार केलं असा दावा मालीच्या सरकारी दूरचित्रवाणी वाहिनीने केला आहे. सशस्त्र दलांच्या जनरल स्टाफच्या निवेदनाचं संदर्भ देत हा अहवाल त्यांनी प्रसारित केला आहे. हे हवाई हल्ले सशस्त्र अतिरेक्यांच्या एका मोठ्या ताफ्यावर करण्यात आले. सशस्त्र दहशतवादी गटांनी

26 एप्रिल रोजी मालीतील अनेक शहरांमध्ये हल्ले केले. तसंच त्यांनी राजधानी बामाको जवळ असलेल्या काटी शहरात संरक्षण मंत्री जनरल सादिओ कामारा यांच्या निवासस्थानावरही हल्ले केले. या हल्ल्यात संरक्षण मंत्री आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. 28 एप्रिल रोजी भारताने या आफ्रिकन राष्ट्रात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आणि जनरल सादिओ कामारा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर मालीमध्ये वास्तव्यात असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी असं आवाहन मालीतील भारतीय दूतावासाने केलं आहे. दहशतवादाच्या समूळ उच्चाटनासाठी केंद्र सरकारनं निर्धार केला असून ऑपरेशन सिंदूर हे याच निश्चयाचं प्रतिबिंब असल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी काल केलं. या मोहिमेदरम्यान सशस्त्र दलांनी दर्शवलेल्या अतुलनीय शौर्यामुळे लष्कराच्या इतिहासात याची नोंद सुवर्ण अध्याय म्हणून केली जाईल असंही ते म्हणाले. ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या शौर्य या कार्यक्रमाला संबोधित करताना सिंग बोलत होते. सशस्त्र दलं युद्धभूमी असो अथवा नैसर्गिक आपत्तीत लोकांचा बचाव करण्यासाठी दोनही ठिकाणी सर्वोत्तम काम करतात असे गौरवोद्गार त्यांनी काढले. या कार्यक्रमाला सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंग, लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ तसंच दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते. अमेरिका आणि युरोपीय संघटनेदरम्यान सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका जर्मनीमधील आपल्या सैन्याची संख्या कमी करेल असा निर्णय राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केला आहे. युरोपीय सुरक्षेप्रती अमेरिकेची बांधिलकी कमी करण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न आहे. या निर्णयामुळे जर्मन चॅन्सलर फेडरिक मर्ज यांच्याशी ट्रम्प यांचा असलेला वाद समोर आला आहे. जर्मनीमधील अमेरिकन सैन्याची तैनाती सध्या 36,000 अधिक सक्रिय सैनिक आहेत. इटलीमध्ये सुमारे 12,000 आणि युनायटेड किंगडममध्ये 10,000 अमेरिकन सैनिक तैनात आहेत. आपल्या किफायतशीर दरांसाठी ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकन विमान कंपनी स्पिरिट एअरलाइन्सने 34 वर्षांनंतर आपला व्यवसाय बंद केल्याची घोषणा केली आहे. एकेकाळी दररोज शेकडो उड्डाणांची सेवा देणाऱ्या आणि एकंदर 17,000 लोकांना रोजगार देणाऱ्या या अत्यंत कमी खर्चाच्या विमान कंपनीनं कामकाज प्रक्रिया तात्काळ परंतु टप्प्याटप्प्याने बंद करत असल्याचं जाहीर केलं आहे. इराणसोबतचं युद्ध आणि त्याचा परिणाम तसंच विमान इंधनाच्या किमतीमध्ये टिकून राहणं अशक्य असल्याचं विमान कंपनीने संकेतस्थळावर म्हटलं आहे. जमैका, सुरीनाम, त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या दौऱ्यावर असलेले परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर आज सकाळी जमैकाची राजधानी किंगस्टन इथं पोहोचले. जमैकाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री कामिना जे स्मिथ यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. पुढील 2 दिवसात जमैकातील प्रमुख नेते, व्यापारी समुदाय आणि भारतीय वंशाच्या नागरिकांशी संवाद साधण्यास उत्सुक असल्याचं डॉ जयशंकर यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. भारतीय रेल्वेकडून पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी 895 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आल्याची घोषणा काल रेल्वे मंत्रालयानं केली. मेट्रो रेल्वेची क्षमता वाढवण्याच्या दिशेनं हे एक महत्वपूर्ण पाऊल मानलं जात आहे. कोलकाता मेट्रो रेल्वेच्या उत्तर दक्षिण कॉरिडॉरला बळकटी देण्यासाठी 671 कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये 291 कोटी रुपयांहून अधिक खर्चाचे 7 नवीन ट्रॅक्शन सबस्टेशन उभारण्याच्या तरतुदींचा समावेश आहे. पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा अर्थात नीट यूजी आज देशभरात होणार आहे. नियोजित वेळेनुसार दुपारी 2 वाजता परीक्षा सुरू होणार असून संध्याकाळी 5 वाजता ती संपेल. विद्यार्थ्यांनी वेळेआधी अर्धा तास परीक्षा केंद्रात पोहोचणं अपेक्षित आहे. हवामान. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, केरळ, माहे, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, पश्चिम बंगालचा काही भाग, सिक्कीम, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल या भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पश्चिम बंगालमध्ये फलता मतदारसंघातील सर्व प्रभागात पुन्हा मतदान होणार, निवडणूक आयोगाचा निर्णय. पश्चिम बंगालमध्ये काल पार पडलेल्या पुनर्मतदान प्रक्रियेत 90% मतदान, उद्या मतमोजणी. आपत्कालीन परिस्थितीत सतर्कतेसाठी मोबाईल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा शुभारंभ आणि मालीमध्ये 200 हल्लेखोरांना ठार केल्याचा मालीच्या संरक्षण दलाचा दावा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

103.1 मेगाहर्ट्ज वर आणि न्यूज ऑन AIR या आपल्या मोबाईल ऍपवर आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. रसिकांची सुरेल सोबत करणारी आपली मनपसंत FM वाहिनी सातारा आकाशवाणी. सकाळचे 8:41 झाली आहेत. आता आनंद घेणार आहोत मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. श्रोतेहो, आज गीतकार कवी जगदीश खेबुडकर यांचा स्मृतिदिन. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त ऐकूया त्यांच्या लेखणीतून साकारलेली काही गीतं आजच्या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात.

जगदीश खेबुडकर यांची ही शब्दरचना होती पिंजरा या चित्रपटासाठी. स्वर होता वाग्या आणि सहकाऱ्यांचा, आणि याला संगीत होतं राम कदम यांचं.

विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-ioj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात पाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. जगदीश खेबुडकर यांची ही रचना संगीतबद्ध केली होती एन दत्ता यांनी. श्रोतेहो, जगदीश खेबुडकर यांनी 2500 गाणी जवळजवळ 350 चित्रपटासाठी लिहिली. गीतलेखनाचे सर्वात जास्त प्रकार त्यांनी वापरले. गणगवळण या एकाच चित्रपटात त्यांनी 19 गाणी लिहिली.

लता मंगेशकर यांच्या आवाजात साधी माणसं या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. संगीत होतं आनंद घन यांचं. श्रोते हो, गीतकार जगदीश खेबुडकर यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. जगदीश खेबुडकर यांच्या नावावर गीतलेखनाचे अनेक विक्रम आहेत. त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र आदरांजली. ऐकूया आराम हराम आहे या चित्रपटातील सुधीर फडके यांच्या स्वरातील हे गीत.

सुधीर फडके यांच्या आवाजात आराम हराम आहे या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. श्रोते हो, आजच्या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण जगदीश खेबुडकर यांच्या काही शब्दरचना ऐकल्यात त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. श्रोते हो, आज सकाळी 9:30 वाजता ऐकूया आमच्या बालदोस्तांसाठी क कमाल ध धमाल हा कार्यक्रम. यामध्ये जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा मेटगुताड, तालुका महाबळेश्वर, जिल्हा सातारा या शाळेतील विद्यार्थी शिवम बावळेकर याने गायलेले पोवाडे आणि त्याच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत आज सकाळी 9:30 वाजता क कमाल ध धमाल या आमच्या बालदोस्तांसाठीच्या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचं सूत्रनिवेदन केलंय वसुंधरा खांडके यांनी.

श्रोते हो, आज 3 मे बॉलिवूडमधील स्वप्नसुंदरी अशी ओळख असलेल्या अभिनेत्री नर्गिस दत्त यांचा आज स्मृतिदिन. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. ऐकूया त्यांच्यावर चित्रित काही गीतं आजच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात.

श्री 420 या चित्रपटासाठी हा स्वर आहे मन्नाडे आणि लता मंगेशकर यांचा. गीतकार शैलेंद्र, संगीतकार शंकर जयकिशन.

0: टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920111417 9920114917।
1: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड ओसीएम विमलचे ब्रँडेड सुटिंग,
2: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा।
1: मग येत आहे ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
2: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी भरा।

0: साहेब।
1: अशी सोनुली बाबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका।
2: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं।
1: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72। इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची। एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची। म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची, हमी भविष्याची।
3: भसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा।

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं? कधी मिळेल मला आईपणाचं लेणं?
2: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
3: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
4: श्रोते हो, अभिनेत्री नर्गिस दत्त यांच्यावर चित्रित काही गीतं आपण ऐकत आहोत त्यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्तानं. श्रोते हो, नर्गिस दत्त यांचं खरं नाव फातिमा रशीद. 1935 साली तलाश ए हक या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीस त्यांनी सुरुवात केली. त्यावेळी त्यांचं वय होतं 6. त्यांचा जन्म 1 जून 1929. त्यांना बेबी नर्गिस असं नाव देण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी हेच नाव शेवटपर्यंत धारण केलं. त्यांचा चित्रपटसृष्टीतील प्रवास बालकलाकार म्हणून झाला, तर अभिनेत्री म्हणून कारकिर्दीस सुरुवात 1942 साली तमन्ना या चित्रपटातून त्यांनी केली. 1940 आणि 1950 या दशकातील त्यांचे चित्रपट खूप गाजले.

0: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी।
1: मग येताय ना शॉपिंगला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
0: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
2: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात।
3: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
2: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच।
3: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते।
2: सौजन्य नेत्र संजीवनी, डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय, सातारा।

टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920 11 49 17 9920 11 49 17.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: संकल्प आमचा ऊर्जा बचतीचा, सनमित्र सोलर, सनमित्र सोलर।
2: आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सनमित्र सोलर 98 81 38 71 14, 98 81 38 71 14।
3: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड ओसीएम विमल चे ब्रँडेड सूटिंग,
2: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा।
3: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
2: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
3: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती,
2: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आले रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी।
3: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
2: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
3: रोजच्या आयुष्यात लवकर परत।
2: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी।
3: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट।
2: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95 185 68 006।
4: श्रोतेहो, नरगिस यांनी बरसात, आवारा, अंदाज, श्री 420, दीदार, चोरी चोरी, मदर इंडिया यासारखे चित्रपट केले आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची नायिका म्हणून त्यांना ओळखलं जाऊ लागलं। आपल्या 20 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक सिनेमातून काम केलं आणि त्या चित्रपटात

आवारा या चित्रपटासाठी हा स्वर होता लता मंगेशकर यांचा, गीतकार होते हसरत जयपुरी आणि संगीतकार होते शंकर जयकिशन. आता ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात लाजवंती या चित्रपटातील गीत, गीतकार मजरू सुलतानपुरी आणि संगीतकार एस डी बर्मन.

श्रोते हो, रात और दिन या चित्रपटासाठी नरगिस यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला, तर मदर इंडिया या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. पद्मश्री पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या सिने अभिनेत्री ठरल्या. दरवर्षी होणाऱ्या राष्ट्रीय सिने पुरस्कारांमध्ये राष्ट्रीय एकात्मता या विषयावर आधारित सर्वोत्कृष्ट सिनेमाला द नरगिस दत्त हा अवॉर्ड दिला जातो. नरगिस दत्त यांना त्यांच्या स्मृतिदिनी पुनश्च अभिवादन करूया आणि ऐकूया रात और दिन.

श्रोतेहो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

आकाशवाणी एफएम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. 103.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या आपल्या मोबाईल ॲपवर आपल्या सर्वात जवळची आणि मनपसंत FM वाहिनी सातारा आकाशवाणी. नऊ वाजून 30 मिनिटं आणि 35 सेकंद झाली आहेत. आता ऐकूया आमच्या बालदोस्तांसाठी कार्यक्रम क कमाल ध धमाल. या कार्यक्रमामध्ये आज आपण जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा मेटगुताड तालुका महाबळेश्वर जिल्हा सातारा या शाळेतील विद्यार्थी शिवम बावळेकर याने गायलेले पोवाडे आणि त्याच्याशी साधलेला संवाद ऐकणार आहोत. या कार्यक्रमाचं सूत्रनिवेदन केलं आहे वसुंधरा खांडके यांनी. ऐकूया कार्यक्रम क कमाल ध धमाल.

नमस्कार बालमित्रांनो, क कमाल ध धम्माल मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आणि तुमची रेडिओ मैत्रीण वसुताईचा सप्रेम नमस्कार। बालदोस्तांनो, आज आहे रविवार। क कमाल ध धम्मालची ही वेळ।

0: बालमित्रांनो, पोवाडा हा महाराष्ट्रातील पारंपरिक लोककलेचा एक लोकप्रिय काव्यप्रकार. शूरवीरांच्या पराक्रमाचे, शौर्याचे, ऐतिहासिक घटनांचे गुणगान करणारा एक कलाविष्कार. बालमित्रांनो, आजच्या क कमाल ध धम्माल मध्ये आपण ऐकणार आहोत जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा मेटगुताड, तालुका महाबळेश्वर, जिल्हा सातारा या शाळेतील इयत्ता तिसरी मधील विद्यार्थी बालशाहीर शिवम बावळेकर या विद्यार्थ्याशी मारलेल्या गप्पा आणि त्यानेच गायलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे पोवाडे. मित्रांनो, चला तर मग आज आपल्या सोबत आहे बालशाहीर शिवम बावळेकर, त्याच्याशी थोड्याशा गप्पा मारूया आणि त्यानंतर त्यांनी गायलेले पोवाडे आपण ऐकणारच आहोत. शिवम, आकाशवाणीच्या स्टुडिओत तुझं खूप खूप स्वागत. आपल्या बालमित्रांना तू गायलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे दोन्ही पोवाडे आपण ऐकवणारच आहोत, पण त्याआधी मला तुझ्याशी गप्पा मारायच्यात. कितवीत आहेस तू शिवम? कुठल्या शाळेत शिकतोस?
1: मी इयत्ता तिसरीत शिकतो. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा मेटगुताड, तालुका महाबळेश्वर.
0: बर शिवम, पोवाडा गायनात तू बरीच बक्षिसं मिळवलीत, होय की नाही?
1: हो.
0: आणि जिल्हा स्तरावर तर दोन वेळा पोवाडा सादरीकरण करून तू बक्षिसं पटकावलीत. कसा होता रे तुझा तो अनुभव?
1: मला खूप भारी वाटले. माझ्या शाळेतल्या सर्व शिक्षक वृंदांनाही खूप आनंद झाला. माझे सर मला सतत बोलत असतात की तू सारखे सारखे प्रयत्न कर, तू म्हणजे तुझा नंबर येतो, तू प्रयत्न करत रा, तुझा एक दिवस नंबर येतो.
0: आणि आता पोवाडा म्हणलं की शूरवीर गड किल्ले आपल्याला आठवतात, होय की नाही?
1: हो.
0: तू कुठल्या कुठल्या गडांवर गेला होतास?
1: मी प्रतापगडावर गेलेलो, शिवनेरी गडावर गेलेलो.
0: काय वाटलं गडांवर जाऊन तुला?
1: मला छत्रपती शिवाजी महाराजांचे हर हर महादेव हा शब्द कानात घुमत होता.
0: अरे वा शिवम, ही पोवाडा गाण्याची कला कुणाकडून शिकलास तू? तुला कुणाकडून प्रेरणा मिळाली या सगळ्यासाठी?
1: मला माझे वर्ग शिक्षक आदरणीय श्री रमेश सरक सर व शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री शेलार सर व सर्व शिक्षक वृंद आणि माझे कुटुंबीय यांच्याकडून खूप प्रेरणा मिळाली.
0: आणि तुला पोवाडा गायला तर आवडतंच, आणखी काय आवडतं तुला?
1: मला गाणी गायला आवडतात.
0: बर, आणि तुला असं गडांवर गेल्यानंतर किंवा सगळं ते वातावरण बघून असं छान वाटतं की नाही? ना, अंगात असं शौर्य आल्यासारखं वाटत असेल.
1: प्रतापगडा मी पोवाडा म्हणलेलं शौर्य.
0: वा शिवम, तू एवढ्या लहान वयात पोवाडा ही कला तू आत्मसात केलीस, ही कला जपून ठेव, ही वाढव कला, आणि तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
2: माझे नाव शिवम स्वप्नील बावळेकर, इयत्ता तिसरी. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा मेटगुताड. आज मी तुमच्या समोर छत्रपती

हा कुठून आला? अगं चल

त्यांना 2 दिवस गेले. त्यात तिसरं आहे त्यावेळी जीप काढली. 17 फेब्रुवारी 1689 त्यानंतर क्यूशापुराजे क्या हालत है. अरे नाही, डोळे मोठे झाले होते राजाचे.

बालमित्रांनो, आजच्या क कमाल ध धम्मालमध्ये आपण ऐकत होतो जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा मेटगुताड तालुका महाबळेश्वर जिल्हा सातारा या शाळेतील इयत्ता तिसरी मधील विद्यार्थी शिवम बावळेकर याच्याशी मारलेल्या गप्पा आणि त्यानेच गायलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे पोवाडे. बालमित्रांनो, सध्या सुट्टीमध्ये मस्त धम्माल करताय ना. पण नुसतं खेळायचंच नाही बरं का, सुट्टीचा सदुपयोग करून घ्यायचा. तुम्ही सुद्धा वेगवेगळ्या कला शिकण्याचा प्रयत्न करा, नवनवीन माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करा, आपल्या ज्ञानामध्ये भर टाकण्याचा प्रयत्न करा. या कलांचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. आजचा कार्यक्रम कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. आमचा ईमेल आयडी आहे satarakisan@gmail.com. SATARAKISAN

0: bmail@gmail.com. बालमित्रांनो, तुमच्याशी खूप गप्पा मारायच्यात, पण आजची वेळ आता संपत आली. पुन्हा नक्की भेटूया लवकरच. तोपर्यंत नमस्कार.
1: श्रोते हो, आताच आपण क कमाल ध धमाल हा आमच्या बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमाचं सूत्रनिवेदन केलं होतं वसुंधरा खांडके यांनी. आणि क कमाल ध धमाल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सातारा केंद्र. सकाळचे 9:57 झाली आहेत.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी।
2: मग येत आहे ना शॉपिंगला मसवडकर ड्रेसेस मध्ये?
1: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।

श्रोते हो, आमच्या यानंतरच्या प्रसारणात 10:30 आपण आनंद घेणार आहात मिश्र संगीताच्या कार्यक्रमाचा. 10:45 आपल्यासाठी घेऊन येतोय सुगम संगीताचा कार्यक्रम. 11:00 ऐकूया काही लोकगीतं लोकगीतांच्या कार्यक्रमात आणि 11:30 आनंद घेऊया हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. संगीतविषयक कार्यक्रम ऐकण्यासाठी ऐकत रहा आकाशवाणीचं सातारा केंद्र.

आपण ऐकत आहात आपल्या मनपसंत एफ एम वाहिनीचे कार्यक्रम अर्थात सातारा आकाशवाणीचे कार्यक्रम 103.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन ए आय आर या आपल्या मोबाईल ॲपवर.

0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 10 वाजलेत. आता ऐकूया ग्राहक केंद्रित कार्यक्रम एस हॉस्पिटल.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीचे तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या बरोबर आजही आहेत. नमस्कार डॉक्टर सुरेश पाटणकर सर.
3: नमस्कार.
2: नमस्कार डॉक्टर सचिन भुजबळ सर.
4: नमस्कार.
2: डॉक्टर सुरेश सर, किडनी स्टोन बद्दल आपण बोलतोय आणि बऱ्याचदा असं आम्ही ऐकलेलं आहे की किडनी स्टोन एकदा काढला तरी परत होतो, मग तो प्रत्येकच वेळेला होतच राहतो का आणि याची कारण काय?
3: खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण बहुतांशी पेशंट असं सांगतात की सर मी आता खडा काढला मला परत खडा होणार का, ज्याला आमच्या मेडिकल भाषेमध्ये रिकरंट स्टोन फॉर्मेशन म्हणतो. स्टोन काढायला तर पाहिजेच गरज असेल तर, परंतु

0: त्याचबरोबर तो परत होणार नाही ह्यासाठी देखील व्यवस्थित तपास, आवश्यक असणारे डाएट मधले बदल आणि औषधं हे करणं खूप महत्वाचं आहे. या संदर्भात मला असं सचिन सर, तर आपण रिकरन्स स्टोन ज्याला आपण म्हणतो हा फार मोठा मेजर प्रॉब्लेम आहे. तुम्हाला जवळजवळ 50% लोकांना परत स्टोन शक्यता असते, तर आपण थोडीशी आपल्या श्रोत्यांना या संदर्भात आणखीन काही माहिती देऊयात.
1: एकदा स्टोन झाला की 50% पेशंटला पुढच्या 5 वर्षात स्टोन होण्याची शक्यता असते.
2: बर,
1: आता स्टोनची ट्रीटमेंट करणं हा फक्त एक भाग झाला, परंतु तो स्टोन पुन्हा होऊ नये यासाठी काळजी घेणं हा सुद्धा महत्वाचा विषय आहे.
2: अगदी.

0: 50% पेशंटला पुढच्या 5 वर्षात स्टोन होण्याची शक्यता असते.
1: बर,
0: आता स्टोनची ट्रीटमेंट करणं हा फक्त एक भाग झाला, परंतु तो स्टोन पुन्हा होऊ नये यासाठी काळजी घेणं हा सुद्धा महत्वाचा विषय आहे. स्टोन पुन्हा का होतो? एक तर त्या शरीराची टेंडन्सी असते, प्रत्येक शरीराची टेंडन्सी असते एक स्टोन फॉर्मेशनची. यामधल्या काही पेशंटला ते अनुवंशिक सुद्धा असू शकतात. तसेच पाणी पिण्याचं प्रमाण आणि आहाराचं
1: चुकीच्या पद्धतीचा
0: आहार या सुद्धा गोष्टी कारणीभूत राहतात.
1: बर,
0: सो या सर्व गोष्टींचा व्यवस्थित इव्हॅल्युएशन होणं हे महत्वाचं आहे, जेणेकरून स्टोन रिकरन्स जो आहे तो आपल्याला चान्सेस जे आहेत त्याचे ते कमीत कमी कमी करता येतील, किंवा जरी रिकरन्स झाला तरी सुद्धा ते सुरुवातीच्या स्टेजलाच लक्षात आल्यास आपल्याला औषधांनी पण ते मॅनेज करता येऊ शकतात.
1: श्रोते हो, प्रोस्टेट, किडनी स्टोन आणि मूत्रविकारांच्या संदर्भात योग्य मार्गदर्शन आणि अत्याधुनिक उपचारांसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ज्ञ डॉक्टरांना, एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे इथे. संपर्क 895-666-16-39, 895-666-16-39, 8955-666-1639. डॉक्टर सचिन सर, आपण बोलत होतो किडनी स्टोन जेव्हा पुन्हा होतो त्याबद्दल अजून काय सांगाल?
0: किडनी स्टोन पुन्हा होऊ नये यासाठी आपल्याला काही तपासण्या करणं गरजेचं असतं. जसं की एखादा खडा समजा औषधांनी पडला तर तो कॅच करता आला, किंवा ऑपरेशन करून तो खडा काढला गेला तर तो खडा कुठल्या प्रकारचा आहे हे तपासून घेणं महत्वाचं आहे. किडनी स्टोनचे बरेच प्रकार असतात. सर्वात कॉमनली कॅल्शियम ऑक्झलेट स्टोन्स असतात, तसेच काही स्टोन युरिक ऍसिड असू शकतात, किंवा काही स्टोन स्ट्रोवाइड स्टोन्स असू शकतात, किंवा अजूनही काही प्रकार आहेत. सो त्या पर्टिक्युलर पेशंटला होणारा स्टोन हा कुठल्या प्रकारचा आहे याच्यावर पुढे रिकरन्स प्रिव्हेंट करण्यासाठी काय करता येईल हे आपल्याला व्यवस्थितपणे सांगता येऊ शकतं.
1: अच्छा,
0: किडनी स्टोन अनालिसिस बरोबरच काही रक्त तपासण्या आणि काही युरिन लघवीच्या तपासण्या असतात, जेणेकरून त्या पेशंटची टेंडन्सी, शरीराची टेंडन्सी आहे का हे आपल्याला साधारण कळून येतं. तसेच त्यात काही जेनेटिक कंपोनंट काही आहे का हे सुद्धा आपल्याला कळून येतं. उदाहरणार्थ जस्ट आता आमच्याकडे एक पेशंट येतात, एकाच फॅमिलीमधले 3 पेशंट आहेत ज्यांना वारंवार स्टोन होत राहतो. आता ते जेनेटिक कॉज आहे, पण पेशंट मोटिवेटेड असल्यामुळे पुन्हा त्यांना आम्ही सांगत राहतो की तुम्हाला जरी स्टोन झाला पुन्हा तरी नाराज होऊ नका, येत राहा, व्यवस्थित ट्रीटमेंट घेत राहा. सो ते रेग्युलरली येत राहतात आमच्याकडे, आणि स्टोन जो आहे जरी झालाच तरी तो अर्ली स्टेजला डायग्नोस होतो आणि त्याची पूर्णपणे व्यवस्थितपणे ट्रीटमेंट होते, जेणेकरून त्या सगळ्या पेशंटची किडनी ही व्यवस्थित राहते एवढ्या वारंवार स्टोन होऊन सुद्धा.
1: अगदी,
2: कारण आता किडनी स्टोन हा मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणजे तुमच्या पूर्ण जीवनशैलीशी निगडीत असतो.
1: ओके,
2: त्यामुळे एकदा खडा जर वारंवार होत असेल तर त्याचा पूर्णपणे अभ्यास होणं तेवढंच महत्वाचं आहे. त्यासाठी ज्या काही टेस्ट सांगितलेल्या त्या खूप महत्वाच्या आहेत. त्या टेस्ट केल्यानंतर त्याचा निष्कर्ष निघतो, त्यानुसार बऱ्याच वेळेला आपल्याला वारंवार हा मूत्रखडा टाळता पण येऊ शकतो.
1: म्हणूनच श्रोते हो, किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रविकार या संदर्भात योग्य मार्गदर्शन आणि अत्याधुनिक उपचारांसाठी देखील तुम्ही संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ज्ञ डॉक्टरांना, एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे इथे. संपर्क 895-666-16-39, 895-666-16-39, 8955-666-1639. पुन्हा भेटूयात एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
3: श्रोते हो, आताच आपण एस हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकलात. आता ऐकणार आहोत सक्सेस अबॅकस अँड एज्युकेशन हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सक्सेस अबॅकस.
1: नमस्कार श्रोते हो, सक्सेस अबॅकस प्रस्तुत मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सक्सेस अबॅकसचे सीईओ किरण पाटील सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार पाटील सर.
6: नमस्कार मॅडम.
1: आपण नेहमी असं म्हणतो की अबॅकस मुळे ब्रेन डेव्हलपमेंटला मदत होते, तर ती नेमकी कशी त्याबद्दल आज बोलूयात.
6: बऱ्याच पालकांचा असा प्रश्न असतो की अबॅकस वर आपण ऐकतो की एकाग्रता वाढते, कॉन्सन्ट्रेशन वाढतं, तर ते कसं काय किंवा कशा ब्रेन डेव्हलपमेंट होते. तर अबॅकस कोर्सला ब्रेन डेव्हलपमेंट कोर्स असं संबोधलं जातं. अबॅकस कोर्समुळे मुलांचं राईट ब्रेन आणि लेफ्ट ब्रेन याची डेव्हलपमेंट फास्ट व्हायला मदत होते. जसं की आपल्या सर्वांना माहित आहे की ब्रेनचे राईट ब्रेन आणि लेफ्ट ब्रेन असे 2 पार्ट आहेत, आणि आपल्या बॉडीचे जे पार्ट्स आहेत याच्या ब्रेनशी क्रॉस कनेक्शन असतं. फॉर एक्झाम्पल, आपला

0: राईट हँड आहे तर आपल्या राईट हँडचं ब्रेनच्या लेफ्ट पार्टशी कनेक्शन असतं आणि लेफ्ट हँडचं आपल्या ब्रेनच्या राईट पार्टशी कनेक्शन असतं. आपण समजा राईट हँड पर्सन आहे तर आपण राईट हँडचा जास्तीत जास्त वापर करतो, म्हणजे लिहिताना, जेवताना, काही काम करताना आपण राईट हँड जास्त वापरतो.
1: बरोबर.
0: म्हणजे साहजिक आपला लेफ्ट ब्रेन जास्त ऍक्टिव्ह राहतो, त्या मानाने राईट ब्रेन तेवढा ऍक्टिव्ह राहत नाही. पण अबॅकस मध्ये अशा काही ट्रिक शिकवल्या जातात, अशा काही पद्धती शिकवल्या जातात ज्याच्यामुळे मुलांचा लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन हे दोन्ही ऍक्टिव्ह व्हायला मदत होते. आणि रिसर्च असं सांगतो की लेफ्ट ब्रेन काही फंक्शन करत असतो, म्हणजे न्यूमरिक आहे, आपलं ओकॅबलरी आहे, हे काम आपला लेफ्ट ब्रेन करत असतो आणि आपले जे क्रिएटिव्ह काम आहेत, क्रिएटिव्हिटी, इमॅजिनेशन, हे वर्क आपला राईट ब्रेन करत असतो. तर अबॅकस मध्ये काय होतं, 38 + 4 = 9 + 4 = 5 = 1 हे म्हणजे लेफ्ट ब्रेनचं काम आहे. आणि अबॅकस टूल इमॅजिन करायचे आणि इमॅजिनेशन मध्ये हे फॉर्म्युले वापरायचे, हे राईट ब्रेनचं काम आहे. त्यामुळे लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन हे अबॅकस कोर्समुळे ऍक्टिव्ह व्हायला मदत होते. अबॅकस मध्ये पहिला टूल वापरून आणि त्यानंतर टूल आपल्या माइंड मध्ये असं इमॅजिन करून मुलं गणित सोडवत असतात, त्याच्यामुळे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे असं जाणवतं. आणि अबॅकस शिकल्यामुळे त्यांचा इतर अभ्यासामध्ये पण परफॉर्मन्स सुधारला आहे असं पालक आम्हाला आवर्जून सांगतात.
1: श्रोते हो, आताच पाटील सर यांनी सांगितल्याप्रमाणे खरंच अबॅकसमुळे ब्रेन डेव्हलपमेंटला मदत होते, म्हणूनच मुलांच्या मनातली गणिताची भीती घालवा, पाढे म्हणजे टेबल्स पाठ करण्याची स्मार्ट ट्रिक त्यांना शिकवा आणि त्यासाठीच 6 ते 14 वयोगटासाठी अबॅकस आणि 14 पुढच्या वयोगटासाठी वेदिक मॅथ्सचा क्लास नक्की जॉईन करा, ज्यामुळे मुलांचं कॉन्सन्ट्रेशन, कॉन्फिडन्स आणि मेमरी वाढण्यास मदत होते. शिवाय स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा मुलं उत्तम परफॉर्मन्स देतात. त्यासाठी आजच संपर्क करा सक्सेस अबॅकसला 88 88 56 00 11 या नंबरवर, 88 88 56 00 11, 8888 5600 01. पाटील सर, आता आपण बघतो की एआयचं जग आहे, सगळीकडे टेक्नॉलॉजी आहे, तर मग या टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये अबॅकस कसं उपयोगी पडणार
0: आहे? हो मॅडम, तुम्ही खूप छान प्रश्न विचारला आहे की आता एआय असताना अबॅकस शिकण्याची गरज काय, असा प्रश्न बऱ्याच येऊ शकतो. पण मी तुम्हाला हे सांगेल, एआय मध्ये आपल्याला पटकन उत्तर मिळतं, परंतु आपल्याला जो ब्रेन वापरायचा आहे एआय साठी सुद्धा जे कमांड द्यायचे आहे त्यासाठी आपला ब्रेन पॉवरफुल असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, टेक्नॉलॉजी आपल्याला पटकन उत्तर देणार आहे, पण आपला फोकस, मुलांचा कॉन्सन्ट्रेशन याच्यावर काय पर्याय आहे का? तर आज आपण बघतोय की मुलं मोबाईलचे अडिक्ट होत आहेत, टेक्नॉलॉजी अडिक्ट होत आहेत, त्यांचा दिवसेंदिवस आपण म्हणतो की कॉन्सन्ट्रेशन त्यांचं कमी होत चाललंय, एका जागेवर बसून काम करायचं ते कमी करतायत, चंचलता त्यांच्यातली वाढते. तर या सगळ्यांवर एक सोल्युशन आहे, ते म्हणजे अबॅकस. अबॅकस हे टूलच्या साह्याने असतात, टेक्नॉलॉजीचा वापर केलेला नसतो. त्यामध्ये आपला ब्रेन आपल्याला वापरावा लागतो, आपलं लॉजिकल थिंकिंग वापरावं लागतं, फॉर्म्युले वापरावं लागतात, मग अँसर निघतं. रेडीमेड अँसर निघत नाही. आणि अबॅकस मुळे लॉजिकल थिंकिंग वाढतं, आपली ब्रेन पॉवर सुधारते, कॉन्सन्ट्रेशन वाढतं. एआयचा जर वापर आपल्याला चांगला प्रभावी पुढे जाऊन करायचा असेल तर आपला ब्रेन स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. आणि हे ब्रेन आणि आपलं फाउंडेशन स्ट्रॉंग करण्याचं काम अबॅकस करतं.
1: म्हणूनच श्रोते हो, मुलांमध्ये गणिताची गोडी निर्माण व्हावी म्हणून आणि अबॅकस म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी पाटील सरांनी आता एक क्रॅश कोर्स डिझाईन केलेला आहे फक्त 490 रुपयामध्ये, जो अबॅकसच्या इंट्रोडक्शनचा कोर्स आहे. हा कोर्सही तुम्ही जॉईन करू शकता. त्याचबरोबर अबॅकसचा मेन कोर्स आणि वेदिक मॅथ्सच्या कोर्ससाठी सुद्धा संपर्क करू शकता. सक्सेस अबॅकसला संपर्क 88 88 56 00 11, 88 88 56 00 11, 8888 5600 01. पुन्हा भेटूयात सक्सेस अबॅकस प्रस्तुत मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट या कार्यक्रमात किरण पाटील सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: धन्यवाद मॅडम.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सक्सेस अबॅकस. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: श्रोते हो, आताच आपण सक्सेस अबॅकस अँड एज्युकेशन हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकलात. आता ऐकणार आहोत ओळख बाजारपेठेची, हा आणखीन एक ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
4: हॅलो हॅलो हॅलो, मी आहे अमेझिंग अदिती आणि तुम्ही ऐकत आहात
5: ओळख बाजारपेठेची. इथं भरपूर काही नवे नवे नवे नवे.
4: फ्रेंड्स, अनेक वर्ष स्वतःचा फ्लॅट घेण्याचं स्वप्न उराशी बाळगल्यानंतर जेव्हा आपण स्वतःचा फ्लॅट बुक करतो त्यानंतर होणारा आनंद वेगळाच असतो, नाही का? अनेक वर्ष केलेली मेहनत, बचत आणि संयम या सगळ्याचं चीज झाल्यासारखं वाटतं. आता हे घर आपलं आहे ही जाणीव मनाला विलक्षण समाधान आणि सुरक्षिततेची भावना देते. आता माझ्या बोलण्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल, तरी पण मी सांगते, मी नुकतच सातारच्या न्यू विकासनगर मधल्या 64 अवेन्यू मध्ये फ्लॅट बघायला गेले होते. 64 अवेन्यूच्या श्री अवधूत जाधव सरांकडून मला बरीच माहिती मिळाली आणि आज ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नमस्कार सर.
6: नमस्कार
4: सर. 64 अवेन्यू मध्ये 5वी शेवटची विंग तयार होतीये असं मी ऐकलं होतं.
6: होय, अगदी खरं ऐकलं तुम्ही. आपल्या 4ही विंगच्या यशानंतर आपण 5व्या शेवटच्या विंगचं काम सुरू करून अगदी ते 30% पूर्ण पण केलं आहे. हा प्रोजेक्ट टोटल 2 एकरामध्ये रेसिडेन्शियल प्लस कमर्शियल असा आहे. प्रत्येकी 7 मजली असे 322 फ्लॅटची स्कीम आहे आणि कमर्शियल सांगायचं तर यामध्ये 14 शॉप पण आहेत. 4ही विंगमधले 95% फ्लॅट सोल्ड आउट सुद्धा केले आहेत. सध्या 5व्या विंगमध्ये एकूण 70 फ्लॅट उपलब्ध आहेत. त्यामध्ये 1BHK, 2BHK आणि 1BHK विथ टेरेस फ्लॅट असे पर्याय ग्राहकांसमोर ठेवले आहेत.
4: ग्रेट सर, इथल्या कन्स्ट्रक्शन क्वालिटी बद्दल काय सांगाल?
6: 20वा ग्रुपसाठी कन्स्ट्रक्शन क्वालिटी हा सर्वात महत्वाचा आणि तडजोड न करता जपला जाणारा घटक आहे. आपल्याकडे बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वच वस्तू नामांकित कंपनीच्या असतात. जसं की विनय कंपनीचे इलेक्ट्रिक फिटिंग, ओटीस कंपनीची लिफ्ट, ॲस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल वापरले जाते. स्ट्रक्चर मजबूत, टिकाऊ आणि सुरक्षित कसे राहील यावर विशेष भर दिला जातो. स्वप्नातलं घर आणि आवाक्यातला दर या ब्रीदवाक्याप्रमाणे परवडणाऱ्या किमतीत घर उपलब्ध करून देत प्रत्येकाच्या स्वतःच्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी 20वा ग्रुप कटिबद्ध आहे.
4: फॅन्टॅस्टिक सर, या प्रोजेक्ट मध्ये कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात?
6: हा प्रोजेक्ट सर्व आधुनिक अमेनिटीज ने परिपूर्ण आहे. 24 तास पाण्याची सुविधा, गेटेड सिक्युरिटी यांसारख्या मूलभूत सोयी तर उपलब्ध आहेतच. त्याचबरोबर सोलर सिस्टीम, CCTV कॅमेरा विथ Wi-Fi अटॅचमेंट यासारखी अत्याधुनिक सुविधा देखील ग्राहकांना दिली जात आहे. 24 तास वापरासाठी असणाऱ्या पाण्याला आपण फिल्ट्रेशन सिस्टीम बसवली आहे. संपूर्ण प्रकल्पातील कॉमन लाईट सिस्टीम ऑटोमॅटिक असणार आहे. या प्रकल्पात एकूण 2 एकरपैकी 8 गुंठे जागा खास राखीव ठेवण्यात आली आहे. भरपूर मोकळी जागा उपलब्ध असल्यामुळे सर्व मुले एकत्र खेळायला जरी आली तरी कुठलीही गर्दी जाणवणार नाही. त्याचबरोबर ओपन जिमची सुविधा पण आपण ग्राहकांना देतोय. आणि हो, सगळ्यात महत्वाचं छोटेखानी समारंभासाठी प्रशस्त ओपन स्पेसची सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली आहे.
4: सही.
6: हा प्रकल्प सातारा शहराच्या न्यू विकासनगर भागात वसलेला आहे. तिथून शाळा, कॉलेज, दवाखाना, मंडई आणि बँका या सुविधा अगदी जवळ आहेत. या वास्तू प्रकल्पापासून सातारा पंढरपूर रोड केवळ 900 मीटर अंतरावर तर बॉम्बे रेस्टॉरंट पासून 2 किलोमीटर अंतरावर आहे. याशिवाय लवकरच सुरू होणारे नवीन शासकीय मेडिकल कॉलेज या ठिकाणाहून चालत जाता येईल इतक्याच जवळ आहे. त्यामुळे कुटुंबासहित निवांत सुरक्षित जीवन जगण्यासाठी तर ही जागा आदर्श आहेच, पण वेगाने होत असलेल्या परिसराचा विकास पाहता भविष्यातील गुंतवणुकीच्या दृष्टीने हा प्रकल्प उत्तम व भरघोस रिटर्न देणारा ठरणार आहे.
4: बरोबर आहे सर, अगदी खरं बोललात. सर मला आता निघायला हवं. मी बाबांना घेऊन साईट विजिटला परत नक्की येईन. मला तुमचा नंबर मिळेल?
6: नक्कीच, घ्या ना. 72-94-94-64-64.
4: 72-94-94-64-64.
6: करेक्ट. शेवटची 5वी विंग सुरू आवाक्यातल्या दाराची.
4: हो हो हो सर, थँक्यू सो मच. सो फ्रेंड्स, तुम्हालाही सुसज्ज इमारत, प्रशस्त फ्लॅट, दर्जेदार बांधकाम आणि सर्व सोयींनी युक्त असं स्वतःच्या घराचं स्वप्न साकारायचं असेल तर आजच सातारच्या न्यू विकासनगर मधील 64 अवेन्यू मध्ये अवश्य भेट द्या. आणि हो, बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर. आपल्या व्यवसायाची ओळख करून द्या ओळख बाजारपेठेची मध्ये. संपर्क वर्ड अँड इमेज सोल्युशन सातारा. फोन 960-432-13-40.
3: ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. श्रोते हो, सकाळचे 10:16 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम. जितेंद्र घोडके सराफ, पुणे.
7: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
8: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोगटे. श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा.

0: नमस्कार दादा.
1: नमस्कार
0: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ती म्हणजे श्री गजांत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
1: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
0: बर.
1: ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेनी हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच याचं पावित्र्य टिकून आहे.
0: अच्छा, मग दादा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
1: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजांत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिट हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो, तो म्हणजे दीपावली मधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिट आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची, कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजांत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती धनवृद्धी आर्थिक वाढ व्यवसायात वाढ प्रगती यासाठीच आहे.
0: बर, पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
1: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
0: दीपावली.
1: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
0: अर्थातच लक्ष्मी पूजन.
1: कुठल्या दिवशी येतं?
0: अमावस्येला.
1: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
0: बरोबर आहे.
1: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
0: हो.
1: घरातली जळमट काढता.
0: करे.
1: म्हणजे काय? तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
0: बरोबर.
1: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय? अमावस्या.
0: अमावस्येचा.
1: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत, मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
0: अरे वा, मग दादा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
1: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
0: का?
1: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
0: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
1: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
0: बर.
1: अनेक ग्राहकांशी याच्यावरनं वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी तुम्ही देत का नाही.
0: हो.
1: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब.
0: अच्छा.
1: रजत म्हणजे चांदी. आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातूमध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली, कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातूमध्ये अंगठी करायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
0: अच्छा.
1: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
0: हा,
1: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
0: अच्छा.
1: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 स्नेही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
0: दादा, आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
1: हा, तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर बेटा, लक्षात ठेव तुला हेच विचारायचं आहे ना, मंथली प्रॉब्लेम्स.
0: करेक्ट करेक्ट.
1: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
0: हो हो.
1: बरोबर ना.
0: बरोबर बरोबर.
1: मला सांग, हे नैसर्गिक आहे का? नाही
0: आहे.
1: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
0: बरोबर.
1: देवानी दिलेले.
0: हो.
1: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्या

0: महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे. त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने 4 महिने 6 महिने कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
1: वा वा वा.
0: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात. चांगले दिवस आहेत. पण अंगठी धारण करण्यासाठी नाही. ह्या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशी सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
1: अच्छा दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झाली आहे, त्यामुळे मागणीही वाढली आहे. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी, प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या पोटाचं माप लागणार. त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा.
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन 2 लाईन 3 लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये. अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके.
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बर.
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात. त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती 1 लाईनची 2 लाईनची 3 लाईनची कुठल्या धातूमध्ये हवी त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल, म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का? युरोप किंवा US मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
1: हो.
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
1: करेक्ट.
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेलेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर.
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा.
0: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्येच येणार
1: आहे. बरोबर आहे.
0: तेव्हा परत 1 वर्ष पुढे जाईल, तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधे मध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजानंद लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 0202-44-78-286 किंवा 0202-44-80-135.
2: श्रोते, आताच आपण जितेंद्र घोडके सराफ हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

सातारा केंद्र आहे. सकाळचे 10:26 आणि 40 सेकंद होत आहेत. आता प्रसारित करत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात गदी माडगुळकर यांची शब्दरचना, संगीतबद्ध केली आहे वसंत पवार यांनी.

0: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं? कधी मिळेल मला आईपणाचं लेणं?
1: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
0: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं,
1: होऊ दे ना पूर्ण
0: आमचं बाळाचं स्वप्न.
1: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
2: संकल्प सन्मित्र सोलर, सन्मित्र सोलर.
0: आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सन्मित्र सोलर 98-81-38-71-14, 98-81-38-71-14.
3: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड ओसीएम विमलचे ब्रँडेड सूटिंग,
0: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
3: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
0: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
4: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
0: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
4: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे

0: मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
1: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
0: सौजन्य नेत्र संजीवनी, डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय, सातारा.

विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-ioj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
2: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
1: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
2: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
1: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
2: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
1: वेदांत हेल्थ केअर सेंटर, व्हेअर केअर कम्स फर्स्ट.
2: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006.
3: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी.
1: मग येत आहे ना शॉपिंगला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
3: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
4: आई, आपलं घर.
5: वाव, अगं किती सुंदर घराचं चित्र काढलंयस, कुठं पाहिलंस?
6: अमायरा वेंचरचा प्रीमियम 3 BHK प्रोजेक्ट अँबर, स्पेशियस, कुटुंबासाठी परफेक्ट आणि GST फ्री.
5: अहो, पण आई बाबांचा विचार.
6: अगं कांगा कॉलनी, म्हणजे सुरक्षितता आणि सगळं काही जवळच. आणि हो, साताऱ्यातील पहिलाच वैदिक टच असलेला प्रोजेक्ट.
5: अहो, मग बुक केलं ना?
6: अगं केव्हाच, या अक्षय तृतीयेला ग्रहप्रवेश करूयात.
7: साताऱ्यातला दुसरा तारा अँबर बाई अमायरा वेंचर्स, 90-11-87-77-79.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: श्रोते हो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत केदार प्रभाकर यांच्या संगीत निर्देशनात अजित कडकडे यांच्या स्वरात पारंपरिक भक्तीरचना.

0: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची.
1: हसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.

शाहू धर्मादा नेत्र रुग्णालय कोडोली सातारा, डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक मशीनद्वारे खात्रीशीर उपचार, अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टर्स, फेको मशीनद्वारे मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तपासणी फी फक्त 50

0: पत्ता रहमतपूर रोड कॅनॉल चौक कोडोली सातारा. मोबाईल 755-871-2205 755-871-2205.
1: बेतले जर कधी जीवाशी DCC उभी आहे पाठीशी. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण.
2: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार सदर विमाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत.
1: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा DCC शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या बस. बाकी वार्षिक प्रीमियम सातारा DCC बँक भरेल.
2: सातारा DCC बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण. सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू.
3: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर्स आता 2 शाखांमधून.
2: 1 नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि 2 कमानी हाऊस राजपथ सातारा. जेंट्स लेडीज स्वतंत्र विभाग.
3: जस्ट बेसिक आता आतून रहा एकदम इंटरनॅशनली कम्फर्टेबल.
2: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब पायाच्या मधुमेह व्याधींची तज्ञ चिकित्सा. सिव्हिल हॉस्पिटल समोर सातारा 90-21-28-45-70.
4: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
5: देत आहे 18 महिने मुदतीची
4: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
5: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
4: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
5: संपर्क 84-08-92-93-94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
4: नियम आणि अटी लागू.
6: जेकेरीज डेली क्रेस कलेक्शन. लेडीज ब्रेसलेट, लेडीज कडा, हँड मंगलसूत्र अँड मेनी मोर लाईट वेट रिस्ट ज्वेलरी फॉर डेली वेअर.
7: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स नेक्स्ट टू पंचमुखी गणपती सातारा. सेलिब्रेटिंग 100 years ऑफ गोल्डन सर्व्हिस.
6: जेके देवी ज्वेलर्स डेली ग्रेस कलेक्शन. ट्रेडिशन ऑफ ज्वेलरी, ट्रेडिशन ऑफ डिझाईन.
8: काय म्हणतोय स्टार्टअप?
9: या ऑलमोस्ट डन. इंडस्ट्रियल सप्लायर्सचं फायनल करतोय.
8: कोण मंदार ट्रेडर्स का?
9: हो, 30 वर्ष जुने आहेत, रिव्ह्यूज चांगलेत, दक्षिण महाराष्ट्रात सर्वात मोठे आहेत. पण 1 मिनिट, तुम्हाला कसे माहिती?
8: अरे कित्येक वर्ष आमच्या फॅक्टरीत तेच सप्लाय करतात, अगदी नंबर 1 आणि ऑल ॲट 1. एकदा भेट असताना.
10: मंदार ट्रेडर्स, हँड टूल्स, पॉवर टूल्स, वेल्डिंग मशीन्स, मेजरिंग इंस्ट्रुमेंट्स, प्रेशर गेजेस, कंज्युमेबल्स, ॲडेसिव्स, लुब्रिकंट्स, सेफ्टी इक्विपमेंट्स, स्प्रे पेंट्स, न्यूमॅटिक प्रोडक्ट्स आणि बरच काही.
11: मंदार ट्रेडर्स, 30 वर्ष अनुभवी इंडस्ट्रियल सप्लायर, अगदी नंबर 1 आणि ऑल ॲट 1. H39 जुनी MIDC सातारा 98-22-801-804.
12: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी.
13: मग येत आहे ना शॉपिंगला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
12: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
14: श्रोते हो, मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 10:45 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम.

श्रोतेहो, सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलत सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात अशोकजी परांजपे यांची शब्दरचना, संगीतबद्ध केली होती अशोक पत्की यांनी.

0: पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्या आवाजातील भावगीत आपण ऐकलं. संगीत होतं यशवंत देवी यांचं.
1: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर्स आता दोन शाखांमधून, एक नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि दोन कमानी हाऊस राजपथ सातारा जेंट्स लेडीज स्वतंत्र विभाग.
2: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपतीवाडी भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
3: श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर सातारा. सर्व प्रकारच्या सोनोग्राफी तसेच अनोमली स्कॅन, एटी स्कॅन, कलर डॉपलर, स्तनांची, डोळ्यांची, थायरॉइड, नेक, न्यूरो सोनोग्राफीची उत्तम सेवा. 14 वर्षांपासून अविरत, अचूक आणि विश्वसनीय आरोग्य सेवेची अखंडित सेवा. श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर सातारा.
4: रेशीम गाठी, मराठा समाजातील वधूवरांचे विवाह जमवणारी सुधाकर देशमुख यांची संस्था रेशीम गाठी, शाहू चौक नगरपालिकेजवळ सातारा. मोबाईल 92 26 38 37 90. ऑनलाइन नोंदणी करता वेबसाईट www.reshimgathimaratha.com.
5: रांगोळे शेगडी फेस्टिवल. ज्योती कंपनीच्या मल्टी बर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर ग्लास टॉप स्टील अशा भारी भारी शेगड्या.
6: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट, सोबत बजाज फायनान्स सुद्धा.
5: मेसर्स आवा आंदोबा रांगोळे, सिटी पोस्टा समोर सातारा,

0: टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920111917 9920114917।
1: आई आपलं घर।
2: वाव अगं किती सुंदर घराचं चित्र काढलंयस, कुठं पाहिलंस?
3: अमायरा वेंचरचा प्रीमियम 3 BHK प्रोजेक्ट अँबर, स्पेशियस, कुटुंबासाठी परफेक्ट आणि GST फ्री।
2: अहो पण आई बाबांचा विचार।
3: अगं कांगा कॉलनी म्हणजे सुरक्षितता आणि सगळं काही जवळच, आणि हो साताऱ्यातील पहिलाच वैदिक टच असलेला प्रोजेक्ट।
2: अहो मग बुक केलं ना?
3: अगं केव्हाच, या अक्षय तृतीयेला ग्रहप्रवेश करूयात।
4: साताऱ्यातला दुसरा तारा अँबर बाय अमायरा वेंचर्स 9011877179।
5: श्रोते हो ऐकूया सुरेश वाडकर यांच्या आवाजातील भावगीत, रचना आहे कवी ग्रेस यांची।

सुरेश वाडकर यांनी गायलेल्या या भावगीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सातारा केंद्र. सकाळचे 11:40 झाली आहेत. आता आनंद घेणार आहोत लोकगीतांचा, लोकगीतांच्या कार्यक्रमात. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शाहीर शंकर खंडागळे आणि सहकार्यांच्या आवाजातील हे लोकगीत.

श्रोते हो, लोकगीतांच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं शाहीर शंकर खंडागळे आणि सहकाऱ्यांच्या आवाजातील गीत. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत उषा मंगेशकर यांच्या आवाजात आरती प्रभू यांचं गीत. संगीतबद्ध केलंय श्रीनिवास खळे यांनी.

0: टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920111417 9920114917।
1: यात्रा लग्न सराईसाठी मसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड ओसीएम विमलचे ब्रँडेड सूटिंग
2: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा।
1: मग येत आहे ना खरेदीला मसवडकर ड्रेसेस मध्ये?
2: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
3: रोज रोज हवे हवे,
4: ताजे ताजे, नवे नवे,
3: हेल्दी बाईट, हॅपी लाईफ, रुची अँब्रोसिया।
5: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने।

0: शाहू धर्मादाय नेत्र रुग्णालय कोडोली सातारा, डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक मशीनद्वारे खात्रीशीर उपचार, अनुभवी व तज्ञ डॉक्टर्स, हेको मशीनद्वारे मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तपासणी फी फक्त 50 रुपये. पत्ता: रहमतपूर रोड, कॅनॉल चौक, कोडोली सातारा. मोबाईल: 755-871-2205, 755-871-2205.
1: बेतले जर कधीची वाशी, DCC उभी आहे पाठीशी. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण.
2: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार सदर विमाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत.
1: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा DCC शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या, बस. बाकी वार्षिक प्रीमियम सातारा DCC बँक भरेल.
2: सातारा DCC च्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण. सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू.
3: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर्स आता 2 शाखांमधून:
4: 1 नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि 2 कमानी हौद राजपथ सातारा, जेम्स लेडीज स्वतंत्र विभाग.
3: जस्ट बेसिक आता आतून रहा एकदम इंटरनॅशनली कम्फर्टेबल.
4: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ञ चिकित्सा, सिव्हिल हॉस्पिटल समोर सातारा, 90-21-28-45-70.
5: श्रोते हो, लोकगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया प्रमिला दातार यांच्या आवाजात उमाकांत काणेकर यांचं गीत. याला संगीत आहे दत्तराज खोत यांचं.

0: JKD's Daily Grace Collection, Ladies Bracelets, Ladies Kada, Hand Mangal Sutra, and many more lightweight wrist jewelry for daily wear.
1: JK Devi and Sons Jewelers, next to Panchamukhi Ganpati Sadara, celebrating 100 years of golden service.
0: JK Devi Jewelers, Daily Grace Collection. Tradition of jewelry, tradition of designs.
2: काय म्हणतोय स्टार्टअप?
3: या ऑलमोस्ट डन. इंडस्ट्रियल सप्लायर्सचं फायनल करतोय.
2: कोण मंदार ट्रेडर्स का?
3: हो, 30 वर्ष जुने आहेत, रिव्ह्यूज चांगलेत, दक्षिण महाराष्ट्रात सर्वात मोठे आहेत. पण एक मिनिट, तुम्हाला कशी माहिती?
2: अरे कित्येक वर्ष आमच्या फॅक्टरीत तेच सप्लाय करतात, अगदी नंबर वन आणि ऑल ऍट वन. एकदा भेट असताना
4: मंदार ट्रेडर्स, हँड टूल्स, पॉवर टूल्स, वेल्डिंग मशीन्स, मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स, प्रेशर गेजेस, कंज्युमेबल्स, ॲडेसिव्स, लुब्रिकंट्स, सेफ्टी इक्विपमेंट्स, स्प्रे पेंट्स, न्यूमॅटिक प्रोडक्ट्स आणि बरच काही.
5: मंदार ट्रेडर्स, 30 वर्ष अनुभवी इंडस्ट्रियल सप्लायर, अगदी नंबर वन आणि ऑल ऍट वन. H39 जुनी MIDC सातारा, 98 22 801 804.
6: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर्स, आता 2 शाखांमधून, 1 नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि 2 कमानी हौद राजपथ सातारा, जेंट्स लेडीज स्वतंत्र विभाग.
7: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था, गणपतीवाडी भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
8: श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर सातारा, सर्व प्रकारच्या सोनोग्राफी तसेच अनोमली स्कॅन, एटी स्कॅन, कलर डॉपलर, स्तनांची, डोळ्यांची, थायरॉइड, नेक, न्यूरो सोनोग्राफीची उत्तम सेवा. 14 वर्षांपासून अविरत, अचूक आणि विश्वसनीय आरोग्य सेवेची अखंडित सेवा. श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर सातारा.
9: रेशीम गाठी, मराठा समाजातील वधूवरांचे विवाह जमवणारी सुधाकर देशमुख यांची संस्था रेशीम गाठी, शाहू चौक नगरपालिकेजवळ सातारा. मोबाईल 92 26 38 37 90. ऑनलाइन नोंदणी करता वेबसाईट www.reshimgathimaratha.com.
10: रांगोळे शेगडी फेस्टिवल, ज्योती कंपनीच्या मल्टी बर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर ग्लास टॉप, स्टील अशा भारी भारी शेगड्या.
11: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट, सोबत बजाज फायनान्स सुद्धा.
10: मेसर्स आभा आंदोबा रांगोळे, सिटी पोस्टा समोर सातारा.
12: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
13: देत आहे 18 महिने मुदतीची
12: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
13: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
12: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
13: संपर्क 84 08 92 93 94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
12: नियम आणि अटी लागू.
14: श्रोते हो, लोकगीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या आवाजातील गीत. गीत आहे रमाकांत पाठक यांचं आणि संगीत आहे मधुकर पाठक यांचं.

श्रोते हो, विजय कठीण यांच्या संगीत निर्देशनात वेसावकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात पारंपरिक रचना आपण ऐकलीत आणि या गीताबरोबरच लोकगीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

103.1 मेगाहर्ट्झ या ध्वनी लहरींवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सातारा केंद्र. सकाळचे 11:30 झाली आहेत. आता आनंद घेणार आहोत हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अली खान, उदित नारायण, अनुराधा आणि सोनू यांच्या आवाजात जावेद अख्तर यांची शब्दरचना संगीतबद्ध केली आहे नुसरत फतेह अली खान यांनी आणि हा चित्रपट आहे और प्यार हो गया.

श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया बरसात या चित्रपटातील गीत. हे गीत गायलंय अलका याज्ञिक, कैलाश खेर, प्रियंका चोप्रा यांनी. गीत आहे समीर यांचं आणि संगीत नदीम श्रवण यांचं.

श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत अमिताभ बच्चन, अलका याज्ञिक, हेमा सरदेसाई आणि आदेश श्रीवास्तव यांच्या स्वरात समीर यांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे आदेश श्रीवास्तव यांनी आणि हा चित्रपट आहे बागबान.

अन्नू मलिक यांच्या संगीत निर्देशनात समीर यांची गीतरचना आपण ऐकली. चायना गेट या चित्रपटासाठी हा स्वर होता अलका याज्ञिक, शंकर महादेवन आणि विनोद राठोड यांचा. श्रोतेहो हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत शान आणि गायत्री अय्यर यांच्या स्वरात चुरा लिया है तुमने या चित्रपटातील हे गीत.

श्रोते हो, शान आणि गायत्री अय्यर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात आपण संजय छैल यांची शब्दरचना ऐकलीत. संगीतबद्ध केली होती हिमेश रेशमिया यांनी आणि हा चित्रपट होता चुरा लिया है तुमने. या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळ आणि 1 वाजल्यापासून सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला ऐकूया वनिता मंडळ.

समाजात राहतो, समाजाचा एक भाग असतो, तेव्हा त्या समाजाप्रती काही देणंही लागत असतो. आणि हा विचार ठेवून काम करणारी अनेक मंडळी आपल्या आजूबाजूला असतात की ज्यांच्यामुळं खरं तर हा आपला समाज निकोप आणि एकसंध राहत असतो. कारण हे सर्व कार्य करताना एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ या उक्तीप्रमाणेच कार्य जर आपण प्रत्येकानं केलं तर कोणत्याही सामाजिक कार्याला हातभार हा लागतच असतो. आणि अशा पद्धतीचं काम करणाऱ्यांना

श्रोते हो मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या आजच्या भागात मी अमृता खानोलकर आपल्या सर्वांचं स्वागत करते. सख्यानो, आपण जेव्हा

0: सुपंथ या उक्तीप्रमाणेच कार्य जर आपण प्रत्येकानं केलं तर कोणत्याही सामाजिक कार्याला हातभार हा लागतच असतो. आणि अशा पद्धतीचं काम करणाऱ्यांना अनेक विविध संस्थांमार्फत, संघटनांमार्फत तसंच शासनामार्फतही गौरवलं देखील जात असतं. तर यामध्येच महाराष्ट्र शासनाच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या वतीनं ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार हा सामाजिक समता, स्त्री शिक्षण, महिला सबलीकरण या क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांना दिला जातो. आणि 2023-24 आणि 24-25 या वर्षांसाठीचा हा पुरस्कार मिळालेला आहे कोल्हापूरच्या संगीता राणे यांना. दिव्यांग आणि गतिमंद यांच्या पुनर्वसनासाठी आणि महिलांचं संघटन, आपत्ती निवारण आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर याच सर्व त्यांच्या कार्याबद्दल आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा ऐकूया ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीता राणे यांची मुलाखत. नमस्कार ताई, तुमचं कार्यक्रमात स्वागत पहिल्यांदा.
1: नमस्कार.
0: हा जो ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार तुम्हाला मिळाला, हा पुरस्कार जाहीर झाला जेव्हा तुम्हाला कळलं त्यावेळी तुमची भावना काय होती?
1: पुरस्कार म्हटलं की अगदी लहानपणापासून आपल्याला बक्षीस मिळणार म्हटलं की आनंद होतोच, पण हा पुरस्कार जास्त महत्वाचा आणि अतिशय अभिमानाचा वाटला. कारण ज्या महिलेने ज्ञानाबद्दल आपल्या नारी शक्तीला खरं तर मोटिवेट पण केलं आणि त्यांनी सुरुवात केली अशा या महिलेच्या नावानं आपल्याला हा पुरस्कार मिळतो त्याचा सार्थ अभिमान होता मला. आणि खरंच म्हणजे उच्च पातळीवर आपण गेलोय अशी कल्पना मनातून येत होतीच, पण ती शासनाने पण आपल्याला दाखवून दिली त्याबद्दल मी शासनाची पण आभारी आहे.
0: नक्कीच नक्कीच. हा पुरस्कार जेव्हा मिळाला, मुंबईमध्ये हा समारोह झाला आणि तुमच्या ह्या कार्याचा गौरव केला गेला इतकी वर्ष, म्हणजे ह्या एकूणच 35 वर्षांच्या कार्याचा हा गौरव म्हणावा लागेल.
1: साधारण माझा मुलगाच दिव्यांग असल्यामुळं त्याच्यामुळं मी तयार झाले. खर तर म्हणजे आपण म्हणतो ना आपली आयडी आपण तयार करायची तर आपल्याला स्वतःला हे करावं लागतं, प्रूफ करावं लागतं, पण माझ्या ह्या मुलामुळं मला हे कार्य करायची प्रेरणा मिळाली आणि त्यानुसार मी हे 35 वर्ष हे कार्य मी करत आहे.
0: बरोबर.
1: सतत कसं होतं, नॉर्मल मुलं आपल्या आईच्या नंतर आपला आपण शिकत राहतात, म्हणजे त्यांना थोडंफार आईचं गायडन्स असतोच, शिक्षकांचं असतोच आणि ती शिकत राहतात. पण अशा मुलांसाठी कंपल्सरी त्यांच्या आईचे, शिक्षकांचे आणि समाजाचे तिघांचेही खूप आपल्याला म्हणजे मदतीची गरज असते. अशा ह्याच्यात जर समाज ह्या मुलांना मदत करत नसेल तर त्या आईला 101% म्हणण्यापेक्षा 200% त्या आईला राबावं लागतं. आणि ते करताना ह्या मुलांच्या पेशन्स आणि त्याच्यासोबत आपल्या पेशन्स हे दोन गोष्टी, म्हणजे तारेवरची कसरत आपण म्हणतो ना, जेव्हा ही म्हण आहे की तारेवरची कसरत, तारेवरची कसरत नॉर्मल मुलांच्या आईला पण करावीच लागते, पण ह्या मुलांच्या बाबतीत मात्र ती तार पण दिसत नाही आणि कसरत मात्र करावी लागते असं होतं.
0: बरोबर. तुम्ही जी सुरुवात केलीत, म्हणजे तुमच्या मुलाला वाढवताना तुम्हाला ज्या काही अडचणी आल्या, ज्या काही समस्या आल्या, त्यानुसार तुम्ही स्वतः देखील एक शिकत गेलात काय उपाययोजना कराव्यात, काय करावं, असं करावं, आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या मुलाला घडवलं. पण हाच उपयोग इतरांना होऊ देत, त्या मुलांच्या पालकांना असेल, यासाठी हे तुम्ही कार्यानंतर करत गेलात, तर हे कोणत्या प्रकारचं कार्य होतं त्याबद्दल काय सांग?
1: बरेचदा असं होतं की काही पालकांना हे मूल दिव्यांग म्हणजे काय आहे, फिजिकली हँडिकॅप कळतं, नंतर अंध मुलांचं पण कळतं, नंतर मुखबधिरांचं पण कळतं, पण ह्या मुलाच्या बाबतीत असं होतं की हे बाळ काय आहे, म्हणजे याचा काय, याला आपण एवढं सगळं शिकवत असतो पण याचं ग्रॅस्पिंग पॉवर कमी आहे किंवा की हे बाळ काय आहे. आणि ते समजण्यासाठी प्रथम आपल्याला एक्सेप्ट करावं लागतं की नाही आपलं बाळ काहीतरी स्पेशल आहे. आणि ते एक्सेप्ट करताना खरं तर खूप त्रास होतो आणि समाजाकडून, घरातल्यांच्याकडून आपल्याला त्याच्या बाबतीत खूप आपल्याला सोसावं लागत असतं. आणि असं असताना लक्षात येतं

0: की नाही आपलं बाळ असं आहे तर आपल्याला एवढा त्रास होतोय, मग इतर मुलांसाठी पण आपण थोडस एकाचं करायचंच आहे, तर आणि 10 जणांचं आपण केलं तर त्यातून आपल्याला आणि त्या 10 जणांना पण फायदा होऊ शकतो. आणि कधीही एकटं लढण्यापेक्षा आपल्या सोबत आणि 4 जण घेतली जोडली झाली तर त्या सगळ्यांच्या सोबत लवकर काम होतं. हे मी अनुभवलं आणि मग ठरवलं की नाही आपल्या बरोबर आपल्याला जेवढ्या यातना होतात आपल्याला जेवढा त्रास होतो तेवढा त्रास इतर पालकांना पण होत असणार आहे आणि तो होऊ नये म्हणून प्रयत्न करूया. आणि अशा बाबतीत मी सुरुवात केली आणि मग असं ठरवलं की नाही एका बरोबर 10 जणांचं करायचंच.
1: हा जो तुमचा विचार होता हा खूप कौतुकास्पद आहे. आता तुमचं जे कार्य म्हणत होतात की तुम्ही ठरवलं आणि त्यानुसार मग करत गेलात, मग या मुलांना घडवायचं, पालकांच्या समोरच्या समस्या असतील मग त्याच्यासाठी तुम्ही काय पद्धतीनं काम केलं?
0: कसं होतं, आधी पालकांना या मुलांचा आपला मुलगा स्पेशल आहे किंवा आपली मुलगी स्पेशल आहे हे पटवून द्यावं लागतं आणि ते पटवून देताना खूप त्रास होतो. कारण कसं होतं की समोरच्याला अरे तुझा मुलगा असा आहे हे सांगणं त्या मुलाच्या बाबांचा किंवा मुलाच्या आईचा आपण द्वेष पत्करणं हे असतं आणि तसं सांगायची आपल्यात पहिला तयारी केली पाहिजे. आणि तसं सांगण्यासाठी मी प्रथम काय केलं, मग त्यासाठी मी बचत गट सुरू केला त्या मुलांच्या पालकांचा.
1: बर,
0: त्याच्यानंतर असं केलं की त्या मुलांच्या पालकांची पालक संघटना केली.
1: बर,
0: की ज्या संघटनेमार्फत आपण त्यांना शासकीय योजना त्यानंतर त्या योजनेच्या तुम्ही कशा पुढे घेऊन जाऊ शकता, कारण योजना भरपूर असतात पण त्या पुढे द्यायला किंवा पुढे न्यायला कोणीतरी एक असा गायडन्स आपल्याला द्यायला कोणीतरी असावा लागतो.
1: बरोबर,
0: तर ते आपण का होऊ शकत नाही, मग त्यासाठी आपण अभ्यास केला पाहिजे आणि तो अभ्यास करून मी ह्या पालकांना एकत्र आणलं आणि त्या पालकांना जे शासकीय योजना आहेत किंवा आता बँकेत आपल्याला ह्या मुलाचं खातं उघडायचंय तर एक जण गेला तर ते सगळं त्यांना काय होतं, ते एक मुलं एकदम रडत असतं किंवा ते त्रास देत असतं, त्याचा अंगठा घेता येत नाही, त्याचं हे कर, म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात. म्हणून मी काय केलं, बँक मॅनेजरांशी बोलून एकदम 200 मुलांचं बँकेत खातं एकत्र उघडलं, म्हणजे एकत्र त्यांना मॅनेजरना बोलवून पालकांना एकत्र आणून त्यांचे फॉर्म भरणं वगैरे. खरंच आहे की आपण म्हणतो की आपल्याला त्रास देणारे अधिकारी असतात असं नाहीये, आपण जर त्यांचे सहकार्य करणारे पण अधिकारी असतात आणि ते खरंच त्यावेळेसच्या बँक मॅनेजरने आमच्या मुलांची खाती उघडून दिली. म्हणजे असं एकत्र असलं ना की त्याला ताकद भरपूर येते.
1: नक्कीच नक्कीच, एकीचं बळ हे जे आहे ते तुम्ही दाखवून दिलं तुमच्या या कार्यातून. आणखी तुमच्या समोर समस्या काय होत्या, म्हणजे तुम्ही आता म्हणलात की पहिल्यांदा पालकांना हे पटवून देणंच खरं तर पहिली एक अवघड स्टेप असते म्हणूया आपण, आणि त्यानंतर मग त्या मुलांना उभं करणं घडवणं आहे त्या स्थितीत त्यांची पुढे प्रगती होईल किंवा त्यांच्यातला जो काही चांगला गुण आहे तर ते ओळखून त्यामध्ये त्याला पुढे ते मूल जावं यासाठी प्रयत्न करणं, यासाठी विशेष असं काय तुम्ही वेगळ्या स्तरावर काम केलं?
0: हा, मी आधी माझ्या मुलावर प्रयोग केले. सगळे करताना मी विचार केला की ह्या मुलांना भूक कळत नाही, म्हणजे भूक लागली की ते खूप चिडचिड होतात किंवा ते समजत नाही की आपल्याला भूक लागली आहे आणि किती खायचं हे पण कळत नाही. कारण एकदा जेवण झाल्यानंतर परत जर तुम्ही त्यांना जेवणार का वगैरे विचारलं तर परत जेवतात, म्हणजे त्यांना ते समजत नसतं आणि मग त्याचं त्या शरीरावर वेगळे परिणाम होतात. पण मग मी ठरवलं की आपण हा एक प्रयोग करून बघायचा की त्याला तेवढंच मोजून जेवण द्यायचं, त्यानंतर त्याचा व्यायाम करून घ्यायचा. हे सगळं मी करत गेले, करताना लक्षात आलं की ह्या सगळ्या सिक्वेन्सनं जर आपण आपल्या बाळाला वाढवलं तर त्याच्यात थोडी थोडी का होईना प्रगती होती. म्हणजे एका दगडावर तुम्ही एकदा दगड मारलात तर तो फुटणार नाही, पण त्याच्यावर 100 वेळा जर घाव घातले तर तो फुटेल. तसंच आहे, फक्त काही दगडांना 10 वेळा घाव घातल्यावर फुटतो, काही 100 वेळा. तसं आपल्या ह्या मुलांच्या बाबतीत असं आहे की 100 वेळा घाव घालावा लागतो आणि 100 वेळा घाव घालताना तेवढे पेशन्स त्या पालकांच्यात असले पाहिजे.
1: बरोबर,
0: आणि ते पालकांच्यातले पेशन्स जे आहेत ते बघूनच त्या मुलांच्यात होणारी सुधारणा आपल्याला दिसून येते. मग ती सुधारणा होतीये ही जाणीव मी पालकांना माझ्या मुलामुळे करून देत होते.
1: नक्कीच,
0: की जर हा करतोय तर तुमचाही मुलगा
1: करू शकतो.
0: आणि ते करताना थोडा त्रास होणारच आहे, कारण आपण आई आहोत, आईला त्रास होणारच आहे आणि तो आपण केलाच पाहिजे. त्या मुलांच्यावर प्रयोग करणे हे सगळं

0: आईनंच करावं लागतं. महाराष्ट्रातल्या पहिलं दिव्यांगांचं शिबिर मी घेत होते. म्हणजे त्याच्यात कसं केलं की मुलांना दाढी करायला शिकवायचं, त्याच्यानंतर मुलींना वेणी घालायला, भाजी निवडायला, मुलांना बटणं आपली आपली लावायला, मग ती बटणं लावायला येत नसायची, मग ती ओळीनं कशी लावायची, असा त्या शिबिरातले जे वेगळेच होते. म्हणजे आत्ताच्या नॉर्मल मुलांच्या शिबिरात कसं तुम्ही ड्रॉइंग वगैरे असं आम्ही नव्हतं घेत.
1: बरोबर.
0: मी तिथे कुंभार बोलवायचे, ते कुंभार सगळं मळून त्यांना पणती बनवायची किंवा असं काय काय जे असतं ना, की जे ह्या मुलांना ओके एवढं जरी आलं तरी खूप झालं. स्वतःच प्राथमिक जे स्वतःच आहे, शूला जाणं किंवा शूला आली आहे हे कळणं, हा हे सुद्धा खूप आहे. मग हे समजण्यासाठी अशा पद्धतीची मी शिबिर घेत होते. आणि त्या शिबिरात एक मुलगा येत होता रुकडीचा, तर तो मुलगा तंबाखू खात होता.
1: बापरे.
0: आणि त्याला इतकी सवय होती, तो वॉचमन कडनं मागून घ्यायचा किंवा मग बाबांच्या खिशातून पैसे घेऊन ते आणायचा. तो शिबिरात आल्यानंतर त्याला ते अस्तव्यस्त होत होता, म्हणजे असं पाहिजे ती गोष्ट पाहिजे.
1: हा
0: मग त्यांच्या बाबांनी मला सांगितलं होतं की त्याला तंबाखूची सवय आहे मॅडम. म्हटलं एक दिवस आपण असं करूया, खरंच मी तंबाखू आणली होती, त्याच्यासोबत बडीशेप पण आणली होती आणि खायची ना तुला, म्हटलं चला आपण दोघं मिळून खाऊया. तर त्याला ते कसं करायचं रे बाळ, म्हणून मी ते सगळं अगदी त्याच्याप्रमाणे करत गेले. आणि जेव्हा मी ते खायच्या ह्याच्यात अशी त्या पुढे गेल्यानंतर त्याला लक्षात आलं की नाही बाई तू खाऊ नको, बाई तू खाऊ नको. म्हणजे त्याला ते का जाणवलं की हे वाईट आहे आणि बाईंनी खायचं नाही.
1: नाही बरोबर.
0: काय माहिती नाही, तो असा म्हटला नाही नाही म्हटलं तू खातोस ना मग मी पण खाणार, आपण दोघं मिळून खाऊया. मग त्याला ते काय सुचे ना, मग त्यानं ते पण टाकून दिलं. आणि मग मी म्हटलं आपण आता हे पण खाऊन बघूया, हे कसं खाल्ल्यानंतर होतंय आता हे खाऊन बघूया. मग त्याला बडीशेप दिली आणि ती बडीशेप म्हटलं तुला भूक लागली ना, तंबाखू खायची असेल त्यावेळेस हे खायचं, म्हटलं कसं लागतंय बघ. मग हे तो खायला लागला आणि तुम्हाला सांगते 2 दिवसात त्याची तंबाखूची सवय सुटली. अजूनही त्याचा फोन येतो, बाई तुम्हाला नवीन वर्ष, बाई तुम्हाला पुढचं एवढं काही म्हणता येत नाही, पण एवढं गोड वाटतं ना की खरंच माझं नवीन वर्ष सुखाचं आणि समृद्धीचं जात.
1: नक्कीच.
0: म्हणजे हा अनुभव एक होता, माझ्या मुलावर केलेला एक प्रयोग होता, तो तर अतिशय म्हणजे असा भीतीदायक होता. म्हणजे सगळेजण रागवायचे मारायचे, म्हणजे असं त्याला एक्सेप्ट करण्याचं त्यांचं कमी होतं.
1: बरोबर.
0: एकत्र कुटुंबात होणारच तसं. आणि त्याला ना टीव्ही समोर बसवायचे मी आणि माझी कामं उरकायची. आणि एक दिवस त्यानं ते आत्महत्या करतात हे त्यानं टीव्ही मध्ये बघितलं. आणि ते बघितल्यानंतर ह्यालाही काय वाटलं काय मला कळालं नाही. आणि मी स्वयंपाक करत असताना त्यानं ते घेतलं, गेला, सुरुवात केलं होतं. आणि ते दाराला कडी लावली, त्या मुलांना लावली म्हणून ह्यानं पण लावली.
1: बर.
0: मी खिडकीतून हे बघितलं, मला एक मिनिट सुचे ना की आपण काय करायचं. आणि ह्याची हाईट वगैरे आहे त्यामुळे तशी भीती जास्त वाटत नव्हती, पण वाटत होतं की अरे काय करायचं
1: चुकीचं काही.
0: पण त्याच वेळेस मग माझ्या लक्षात आलं, मग मी त्याला हाक मारली, भैया काय करतोस, मला नकोय, सगळे मला रागवतात, सगळे माझे काय तर करतात, मला नकोय, मी नाही जाणार आहे आता, मी कुठं तर जाणार आहे. मग मी म्हटलं हो, मला पण म्हटलं तुझी आजी रागवती, बाबा रागवतात, सगळे रागवतात, आपण काय करूया, तू आणि मी दोघं पण तसंच करूया, दरवाजा उघड की म्हटलं दादा आपण दोघ जण करूया. मग हो आई तुला पण रागवतात, बाबा आजी पण रागवती, चल चल आपण दोघं मिळून करूया. म्हणजे हे जे आहे, हा मग त्यानं दार उघडलं. दार उघडल्यानंतर पण असं आहे की ह्या मुलाला आत्ता त्याच्या डोक्यातून हे काढलंय, पण केव्हा तरी मी नसताना हे
1: केलं
0: तर काय होईल. म्हणून मग त्याला ती दोरी जी होती ती माझ्या इथे घशाजवळ खूप जोरात मी स्वतःच दाबली, कारण आता त्याला कळायला पाहिजे ना की काय होतंय. आणि ती दाबताना माझ्या लक्षात आलं की आपल्या डोळ्यातून पण पाणी येतंय. आणि मग त्याला ते लक्षात आलं की आई रडतीये, तू का रडती, तू का रडती, म्हटलं हे असं करायचं तू म्हटलंस ना, मग मला इथं लागलं बघ आणि ते आता होणार म्हटलं असं. नाही आई मी असं कधी करणार नाही, मी परत कधी असं करणार नाही. म्हणजे मी रडतीये हे बघून त्याला ते वाटलं. मग खर तर मला लक्षात आलं की ह्या मुलांना समजावून सांगता येतं, पण त्याचे सांगण्याची पद्धती फार वेगळ्या, फार पद्धती वेगळ्या.
1: आणि आपल्याकडे तेवढा पेशन्स
0: पाहिजे.
1: नक्कीच.
0: खरं.
1: आणि खरं तर मी असं म्हणेन की ज्या वेळेला आपलं मूल हे असं विशेष असतं त्यावेळेला खरं तर आई पालकच जास्त, कारण आईच जवळची असते आपण म्हणतो.

0: ते आहेच.
1: तर तिच्याकडे आपसुक असं चातुर्य पण येत असावं नक्कीच, कारण त्यातून आपण शिकत जातो नाही का की ह्याला आता रोखायचंय कसं, याला आता घडवायचंय कसं, काय करायचंय कसं.
0: म्हणजे स्पेशल म्हटलं की स्पेशल मदर पण होऊन जातो आपण
1: नक्कीच.
0: म्हणजे परमेश्वर सुद्धा असं स्पेशल मदर कोण आहे बघूनच त्यांच्या जवळ हे बाळ पाठवत असेल मे बी असं असं.
1: आपण म्हणतोच ना की एखाद्याच्या आयुष्यात कष्ट, एखाद्याच्या आयुष्यात समस्या ह्या वारंवार येतात का, कारण त्या माणसाकडे तेवढं ते पेलवायची ताकद असते म्हणून हे सगळं येत असतं. मला आणखी पुढचा एक प्रश्न असा विचारायचाय की तुम्ही तुमच्या मुलावरून शिकत गेलात आणि तसं इतरांना मार्गदर्शन करत गेलात, मग यासाठी दिव्यांग मुलांच्या शाळा असतील म्हणजे त्या त्या मार्फत तुम्ही हे सगळं कार्य केलं, तर त्याबद्दल काय सांगाल.
0: मी बघते ना की संस्था मोठ्या होतात पण मूल मोठं होत नाही. ह्याचं कारण असं की त्या मुलाला संस्थेमध्ये जेव्हा जेव्हा आपण एखाद्या कार्यशाळेमध्ये घालतो तर त्या कार्यशाळेमध्ये जी वस्तू बनवायला शिकवायची असती ती पूर्ण बनवायला त्या मुलाला येत नाही.
1: बर,
0: म्हणजे तो स्वतः स्वावलंबी होऊ शकत नाही असं मला वाटतं. मला स्वावलंबी व्हावं असं वाटतं. ते बाळ स्वतःच स्वतः म्हणजे समजा आता घरटी बनवणे आहे, चिमणीचं घरटं बनवणे, तर ते चिमणीचं घरटं त्याला स्वतःला बनवता आलं पाहिजे एकट्याला.
1: बर,
0: की ज्या योगे त्याला चुकेल, एकदा दोनदा शंभर वेळा चुकेल, पण त्याला ते आलं पाहिजे. आणि ते येण्यासाठी त्या संस्थांनी किंवा त्या शाळेनं तो प्रयत्न केला पाहिजे. हा, आम्ही पण पालकांनी करायलाच पाहिजे, पण 50% त्यांचंही योगदान असलं पाहिजे, तेव्हा आमचं पण 50% योगदान. कारण घरटं बनवायला काय आईला आधी माहीत नसतं.
1: बरोबर,
0: त्यामुळे शिक्षक जे शिकवतात ते ती मुलं करतात. त्यामुळं मी काय केलं, लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये माझ्या बाळाला मी घरटी बनवायला शिकवलं. तुम्हाला सांगते, मी जवळजवळ 400 ते 500 घरटी बनवून शाळेला दिली होती त्यावेळेस, आणि सगळी लॉकडाऊन पिरियडमध्ये ह्या मुलानं केली होती माझ्या.
1: अरे वा,
0: पूर्ण. म्हणजे त्याला कुठलीही अशी चूक जमली नाही करायला. प्रथम केल्या, पण नंतर जेव्हा मी सोबत होऊन घेऊन त्याला ते करायला लावले तेव्हा लॉकडाऊन पिरियडमध्ये म्हणजे मला ह्या मुलाला कसं सांभाळायचं असा प्रश्नच पडला नाही.
1: बरोबर. मला असं म्हणायचं की तुम्ही आता सांगितलेला हा योग्य मुद्दा होता की ते मूल पूर्णतः स्वावलंबी व्हायला पाहिजे आणि असे प्रयत्न केले गेले पाहिजेत. या दृष्टीनं तुम्ही प्रयत्न केलेत, तुमच्या मुलाला घडवलं, पण इतर दिव्यांग मुलांसाठी सुद्धा तुम्ही हे कार्य केलं की ती मुलं स्वावलंबी व्हावीत यासाठी. मग हे जे काही प्रयत्न आहेत, असे वेगवेगळे जे काही उपक्रम तुम्ही केलेत ते कोणते, त्याबद्दल काय सांगा.
0: एक तर शिबिर घेतली, तर माझ्या शिबिराला येणाऱ्या काही मुली पण होत्या की ज्यांना पिरियडचं म्हणजे
1: तेवढं
0: घरातल्यांना पण त्रास होत होता आणि तेवढं ज्ञान पण नव्हतं, तर अशा मुलींना मी स्वतः, माझ्या सोबत एक मुलगी होती ती माझ्या शिबिराला कायम असायची आणि तिच्या समोर म्हणजे रेड शाई घेऊन जात होतो आम्ही, किंवा मग लाल रंगाचं पाणी घेऊन जायचं आणि ते कसं घ्यायचं हे मी तिच्या शरीरावर, माझ्या स्वतःच्या शरीरावर ह्या मुलींना मी करून दाखवत होते. 10 मुलींपैकी एका जरी मुलीला आलं तरी आपण घेतलं म्हणून
1: सफल झाले.
0: अशा 2 मुली तयार झाल्या होत्या, म्हणजे शिबिरातनं जे होतं तर त्या ह्याच्यातून त्या मुलींना ते जमायला लागलं. पण दर शिबिराला हे मी घेतच होते. त्यानंतर मुलांच्या बाबतीत एक मोठा टास्क असा होता की दाढी करणे. मग आता दाढी करणे कोण शिकवणार त्यांना.
1: बरोबर.
0: मी स्वतःच्या माझ्या चेहऱ्यावर फोम लावून ब्लेड न घालता ते मी फिरवायचे आणि दाढी शिकवत होते. त्याचा प्रयत्नाचा तो पहिला मुद्दा म्हणजे माझा मुलगा स्वतःची स्वतः दाढी करतो.
1: बर,
0: त्यामुळं त्याला दाढीला न्यावं लागायचं सगळीकडे आणि दरवेळेस कोण नेणार ना.
1: बरोबर.
0: मग ते मात्र मी माझ्या स्वतःच्या चेहऱ्यावर ते सुरुवात केली. त्यानंतर ह्या मुलांचं रोजचा व्यायाम घेणं, त्यांना त्या त्या वेळेलाच खाणं घालणं, त्याच्यानंतर प्रत्येक वेळेस त्यांना जो आहार दिला जातो त्याची लिस्ट मी सगळ्या लोकांना पण देत होते आणि त्यानंतर ज्या त्यांच्यासाठी असलेल्या योजना होत्या त्या योजना सुद्धा मी शिबिराच्या मार्फत पूर्ण करत होते. म्हणजे कधीही कुठल्याही मुलाला डोळ्याची तपासणी मी सीपीआरला कायम ह्या मुलांना घेऊन जात होते. जेवढी मुलं येतील तिथं त्या पालकांना पण घेऊन जायचं, डोळ्या तपासणी, नाक कान घसा तपासणी. आणि सगळ्यात एक काम असं केलं होतं की मला असं वाटायचं की आपण आई म्हणून आपल्याला कोणीही कुठेही नेत नाही, मग मला असं वाटलं की प्रत्येक

0: तिला ही इच्छा होतच असणार
1: बरोबर.
0: तर मी अशा 52 विद्यार्थी आणि त्यांच्या आया यांना फ्री मध्ये तिरुपतीला घेऊन गेले होते.
1: अरे वा छान.
0: आणि तेही मी माझ्या LIC कमिशन मधून नेलं होतं, म्हणजे पालकांनी घरात पण कोणी मला रागवायला नाही पाहिजे आणि इकडे तर माझी जी इच्छा होती की असं करायचंय तसं मी हे घेऊन गेले होते मुलांना, आई आणि मुलं.
1: अरे वा
0: फार मजा आली होती आणि त्या मुलांनी पण एन्जॉय केलं. मला बरेच जण असं म्हटले त्या मुलांना कुठं कळतंय तो तिरुपती आहे का काय आहे, इथं आंबाबाईला न्या आणि गप घरी आणा की असं बरेच जणांनी मला म्हटलंय. पण म्हटलं त्या मुलांना नाही पण त्यांच्या आयांना कळतंय ना.
1: बरोबर.
0: आणि त्यांच्या आयांना जो आनंद मिळतोय त्या मुलांच्या सोबत आपण जाण्याला तो आनंद म्हटलं मला पण अनुभवायचा आहे
1: नक्कीच.
0: आणि त्यांच्या चेहऱ्यावरून मलाही घ्यायचा आहे
1: नक्कीच नक्कीच
0: असं म्हणून केलेलं आहे
1: नक्कीच. आताच तुम्ही जे म्हणलात की अशी शिबिरं की ज्यातून त्या मुलांना छोट्या छोट्या बेसिक स्वतःच्या स्वतःच्या गोष्टी ज्या आपण करू शकू त्या तुम्ही शिकवल्यात, मग ही शिबिरं तुम्ही पूर्वीपासून म्हणजे पहिल्यापासून ते आज ताकायत घेता अजूनही?
0: हा नाही आता मी नाही घेते कारण आता तर असे नियम आलेत की नॉर्मल मुलांना सुद्धा मारायचं नाही रागवायचं नाही असे भरपूर नियम आलेत. मग आम्हाला तर आता हे अशा मुलांच्या बाबतीत करताच येत नाही, त्यामुळे मी आता गेली 8-10 वर्ष झाली मी हे शिबिर घेणं बंद केलंय. फक्त ज्यांचे काही प्रॉब्लेम असतील तर ते मी घरी जाऊन त्यांना त्याची मदत करणं किंवा आता औषधं वगैरे आणता येत नाहीत पैसे नाहीयेत किंवा काय, पूर्ण करोना काळात मी बऱ्याच कुटुंबांना म्हणजे ज्यांची मुलं अशी आहेत आणि ते देवळाजवळ फुगे विक्री किंवा कांदा बटाटा विक्री असे करणारे गरीब आहेत त्यांच्यासाठी मी पूर्ण धान्याचा पूर्ण महिन्याभराचा कोटा त्यांचा भरून देत होते.
1: अरे वा.
0: त्यानंतर फिटची औषधं होती की जी मिळत नव्हती त्या करोना काळामध्ये तर ती औषधं सुद्धा अवेलेबल केली होती आणि त्यात मला मेडिकल ऑफिसरांनी खूप मदत केली आणि काही माझ्या मैत्रिणींनी पण मदत केली. मी त्यांना सांगायचे की अरे वाढदिवस करण्यापेक्षा असं जर तुम्ही मदत केलीत तर त्याचा फायदा खूप
1: होईल आपल्या हातून आणि समाज उपयोगी ही गोष्ट आहे खरं तर. श्रोते हो मैत्रिणींनो, आपण आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकत आहात आणि यामध्ये आता आपण ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीता राणे यांच्या कार्याविषयी त्यांच्याकडून जाणून घेत आहोत. पण या ठिकाणी पुढे जाण्याआधी घेऊया एक सांगीतिक विश्रांती.

0: श्रोतेहो मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपल्या सोबत आहेत संगीता राणे. त्यांना 2023-24 आणि 24-25 या वर्षाचा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार मिळालेला आहे. तो म्हणजे त्यांच्या दिव्यांग आणि गतिमंद या मुलांच्या पुनर्वसनासाठी, त्याचबरोबर महिलांचं संघटन, आपत्ती निवारण आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल. त्यांच्या या सगळ्या कार्याबद्दल आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेतो आहोत. आता या मुलांना घडवण्यासाठी तुम्ही बरंच काम केलं. पालकांच्यासाठी तुम्ही म्हणलात की मगाशी अशा मुलांचे पालक एकत्र करून त्यांच्यासाठी बचत गट सुरू केला. त्या पालकांसाठी आणखी काही वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही केल्यात?
1: हा, बचत गट केला. त्याच्यानंतर मग आम्ही काय केलं की नुसताच बचत गट करून पैसे भरणे आणि काढणे वगैरे अशापेक्षा आपण दिवाळीचं फराळाचं बनवूया की ज्या योगे आपल्याच शाळेतले आधी शिक्षक पालक ज्यांना जॉब करणारे वगैरे असतात ते करत नसतात, वेळ नाहीये, तर त्यांना आपण हे विक्री करूया असं आम्ही एक वर्ष केलं. आणि तुम्हाला सांगते 400 ते 500 किलो आम्ही फराळ केला होता.
0: बरं.
1: आणि सगळ्यांना त्याचा फायदा झाला. बचत गटातील सगळ्या म्हणजे हा पालकांना खूप फायदा झाला, त्यामुळे सगळ्यांना एवढा आनंद झाला. त्यानंतर बऱ्याच गोष्टी अशा आहेत की कुठे कुठे स्टॉल असतील तर त्या स्टॉलमध्ये आपण आपल्या वस्तू मांडूया की आपण त्यातून विक्री होईल मुलांसाठी किंवा आपल्या स्वतःसाठी, ते सुरुवात केली. त्यानंतर मी काही असे भजनी मंडळ सुरुवात केली, म्हणजे जवळजवळ 8 ते 10 भजनी मंडळ सुरुवात केली. म्हणजे तिथे शिकवायला जायचे, शिकवायचे तिथे, नंतर त्यांना ते मानसिक जे स्वास्थ्य, आणि म्हणतो ना योगा आणि महायोग, मग महायोग म्हणजे भजन.
0: बरोबर.
1: म्हणजे त्याच्यातून मेडिटेशन होतं, सगळंच होतं. आणि मला या मुलाच्या बाबतीत लढायला ताकद मला भजनामुळे मिळाली.
0: नक्कीच नक्कीच.
1: त्यामुळे मी तसं सुरू केलं. त्यानंतर महिला मंडळ सुरू केली.
0: बर.
1: त्यात मंगेश लक्ष्मी एक आहे, सीमंतिनी महिला भजनी मंडळ आहे, त्यानंतर सीमंतिनी मराठा मंडळ आहे, असं बरीच मंडळ. सांगरूळमध्ये पण मी जय भवानी म्हणून एक मंडळ सुरू केलं.
0: म्हणजे फक्त हे कार्य तुमचं कोल्हापूरपुरतं मर्यादित न ठेवता बाकी इतर ठिकाणी सुद्धा तुम्ही हे अशा पद्धतीने काम केलं. अरे वा, खूपच छान. आणि खरंच खूप विधायक विचार आहे. ह्या मार्गातून मानसिक स्वास्थ्य तर त्या पालकांना लाभतच, आणि त्याचबरोबर मुलांसाठी कार्य करण्याची, मुलांना घडवण्याची आणखी उर्मी ताकद त्या

0: बालकांना येत राहते अशा पद्धतीनं तुम्ही.
1: खरंय खरंय.
0: आणि म्हणलात तसं म्हणजे महिला सबलीकरण तुम्ही ह्या गोष्टींमधून केलं.
1: हा म्हणजे
0: त्यांना एक व्यवसाय छोटा मोठा सुरू करून द्यावा, त्या स्वावलंबी व्हाव्यात, त्यांनी उभं राहावं, आपल्या मुलाला सांभाळता सांभाळता हे सुद्धा कार्य बाजूनी चालू राहावं यासाठी तुम्ही हे प्रयत्न केलेत.
1: स्वावलंबी व्हायचं म्हणजे काय करायचं असं होतं ना. आता पालकांना असं वाटतं आता हा मुलगा काय करेल, स्वावलंबी करायचंय करायचंय, पण काय करेल काय. पण आता कसं आहे की काही काही मशीन असे आहेत की ज्यामुळे आई आणि म्हणजे तो विद्यार्थी किंवा मुलगा मुलगी जे असतील ते दिव्यांग ते ह्या कामातून आपलं थोडं का होईना अर्थार्जन करू शकतात.
0: बरोबर.
1: तर त्यासाठी आम्ही आटा चक्की, ओला मसाला, त्यानंतर अगरबत्तीचं मशीन, असे बरेच मशीनचं वाटप एक माझ्या आहेत पटवर्धन म्हणून, त्यांच्या मदतीनं हे सगळं कार्य आम्ही केलं. अशा जवळजवळ 11 ने आता 17 झालेले आहेत, 17 विद्यार्थ्यांना आम्ही हे वाटप केलं आणि त्यांना ते स्वावलंबी तर आहेच पण अर्थार्जन पण मिळावं अशा योगे त्या मुलांना आम्ही हे वाटप केलेलं आहे, ज्याचे पालक अजूनही छान हे करत आहेत.
0: बरोबर बरोबर.
1: म्हणजे
0: ते कार्य करत आहेत आणि आपलं एक छोटं मोठं का होईना उत्पन्न त्यातून होत आहे त्यांच्या कुटुंबाला.
1: रेग्युलर रोजच्या रोज काहीतरी मिळतंय हे जर आपल्या मुलाला पण आणि आईला पण आनंददायी होत असेल तर ते खूप छान आहे. म्हणजे नुसतंच असं आम्ही मदत करू किंवा मदत करतोय असं नाही, तर त्यासाठी ते अवेलेबल करून दिलं.
0: बरोबर.
1: म्हणजे मोफत दिलं.
0: बरोबर.
1: म्हणजे त्यासाठी मला त्या पटवर्धन यांचे खूप आभार आहेत कारण त्यांनी खूप मदत केली यासाठी. तर त्यांनी त्या मशीनची आम्हाला हे करून दिलं आणि आम्ही ह्या मुलांना वाटप केलं. त्यानंतर काही वेळेला कसं होतं की आर्थिक दृष्ट्या त्रास होत असतो की दिवाळी वगैरे पण करता येत नाही, तर अशा मुलांच्या घरी दिवाळीचं सगळं म्हणजे जे फराळाला लागेल ते सगळं आम्ही वाटप करून आलो.
0: बर.
1: परत जेव्हा जेव्हा मी काहीतरी करते म्हणजे आता समजा मी पूजेचा पुडा आहे, मी शाळेत पूजेचा पुडा बनवणे हे मी सुरुवात केली.
0: बर.
1: आणि त्या शाळेत पूजेचा पुडा बनवण्यासाठी जे जे साहित्य लागतं त्या साहित्यासाठी जो आर्थिक मदत असती ते शाळेतून आम्ही घेतली होती आणि ते आम्ही केलं. पण त्याच्यातून जो मला फायदा झाला किंवा त्याच्यातून मला जे काही मिळालं थोडंफार ते सगळं मी त्या वर्षी ह्या मुलांना म्हणजे ज्यांनी ज्यांनी त्या शाळेत मला त्या कामासंदर्भात मदत केली आहे त्या सगळ्या मुलांना त्या वर्षाचं दिवाळीचं सगळं साहित्य वाटप केलं मी.
0: अरे वा.
1: म्हणजे तो जो मिळालेला अर्थार्जनातला जो मिळालेला लाभ असेल तो सगळा लाभ मी ह्या मुलांसाठीच वाटप केला.
0: नक्कीच.
1: म्हणजे तुम्ही कमवा आणि शिका हे नॉर्मल मुलांसाठी आहेच पण ह्या मुलांना पण तसं करू शकतो.
0: नक्कीच.
1: हे मी त्यावेळेस सुरुवात केली होती.
0: नक्कीच नक्कीच. आणि त्याचबरोबर तुम्ही स्नेह संमेलन पण घेतलं.
1: हा मुलांना वृद्धाश्रमात मी गेले होते अशा मुलांना घेऊन, त्यानंतर भजन वगैरे घेऊन गेले होते. आणि वृद्धाश्रमात काय होतं प्रत्येक जण आपल्या मुलाची नातवाची वाटच बघत असतो.
0: बरोबर बरोबर.
1: तर आपण निदान तिथं जाऊन यांनाही आनंद त्यांनाही आनंद असं आहे म्हणून मग अशा मुलांना एकदा गेलो होतो की जिथं आम्ही त्या वृद्धांचे खेळ घेतले.
0: बरं बरं.
1: म्हणजे त्यांच्यातले बरेच असे खूप छान हुशार असतात ज्यांना गायला येत असतं, ज्यांना माउथ ऑर्गन वगैरे वाजवता येत असतं, पण त्यांना ते कुणासमोर सादरीकरण करायचं असं नव्हतं ना, म्हणून मग आम्ही सगळे तिकडे गेलो त्यांना त्याचं सादरीकरण करायला लावलं. त्या सादरीकरणानंतर त्यांचे नंबर केले म्हणजे स्पर्धा घेतल्यासारखं.
0: बरोबर.
1: आणि त्यांना तिथे बक्षीस म्हणून नी पॅड, सगळ्या प्रकारचे बाम, म्हणजे त्यांना जे गरजेचं आहे ते सगळं वस्तूचं वाटप केलं.
0: अरे वा.
1: त्यानंतर काही असे होते की माझ्याकडे ते पार्लरवाले जे असतात त्यांना असं कुठेतरी करायचंय पण त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाही, मग त्यासाठी मी आमच्या शाळेतल्या मुलांचं सगळ्यांचं कटिंग त्यांच्यातर्फे केलं होतं. त्यानंतर वृद्धाश्रमात पण आम्ही हे केलं होतं.
0: बरोबर.
1: म्हणजे त्यांना घेऊन गेले या लोकांना कोणाकोणाला काय करायचंय ते सगळं करून घ्या म्हटलं. म्हणजे त्याही आनंदी हेही आनंदी.
0: बरोबर. म्हणजे ह्या गोष्टीतून तुम्ही स्वार्थ आणि
1: परमार्थ दोन्ही
0: साध्य केलं. खरे. आता ह्या सगळ्या गोष्टी करत असताना म्हणजे दिव्यांग मुलांसाठी हे कार्य करत असताना त्याचबरोबर त्यांच्या आई पालकांना एकूणच सगळ्या पालकांनाही काही ना काही मदत करत असताना घडवत असताना सामान्य नॉर्मल जी मुलं असतात त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही शिबिरं घेतलीत.
1: हा.
0: ते का वाटलं तुम्हाला?

0: आणि कोणत्या प्रकारची ती शिबिरे?
1: कसं झालं की मला एक दिव्यांग आणि एक सामान्य असं दोन मुलं आहेत.
0: बरं,
1: मग याच्याकडे बघता बघता याच्याकडे पण अन्याय होऊ नये म्हणजे मला असं वाटायचं. आणि खरं सांगू का, कसं व्हायचं की हा मुलगा छोटा होता तेव्हापर्यंत ते दोघांचं बॉन्डिंग खूप छान, अजूनही खूप बॉन्डिंग छान आहे त्या दोघांचं. अगदी एकमेकांना हे केल्याशिवाय जेवणं नाही किंवा असं खूप छान बॉन्डिंग आहे. पण एक असा एज येतं, कॉलेज लाईफ असती किंवा असं एज येतं की ज्यावेळेस आपल्याला ह्या भावाची कधीतरी लाज वाटती.
0: बरं,
1: पण मग त्यावेळेस सुद्धा मी कसं की ह्या मुलाच्या मनातून त्याच्याबद्दलचा पण राग कमी व्हावा आणि त्याच्याबद्दल सहानुभूती नाही,
0: बरोबर,
1: पण ही जबाबदारी आहे हे यावं म्हणून मग मी याचं जर शिबिर घेतोय तर ह्याचं घेतलं पाहिजे. आणि मग नॉर्मल मुलांच्या शिबिरात हा असायचा.
0: बरोबर.
1: आणि हा सगळं तिथे कायम जी मुलं ती करतायत ते तो करायचा. आणि म्हणजे दिव्यांगांसाठी घेतलेल्या शिबिरात हा असायचा.
0: बरोबर.
1: त्यामुळं दोन्ही शिबिरांचा बॅलन्स मला ठेवावा लागायचा. खरं तर हे गोष्ट अशी आहे की दोन्हीकडे बॅलन्स करणं म्हणजे फार अवघड जायचं.
0: बरोबर. कारण तुमची फार मोठी कसरत आहे यामाग.
1: आणि मी हे शब्द ऐकायचे, आई लाडका आणि दोडका हे शब्द प्रत्येक वेळेस आपल्याला नॉर्मल मुलं ऐकवतातच.
0: बरोबर.
1: पण नंतर नंतर जेव्हा तो मॅच्युअर झाला की त्याला कळायला लागलं की खरंच आईची खूप तारांबळ हे होतीये किंवा ते, पण आता तो खूप छान त्याला सांभाळतो. त्याच्यासाठी हा अगदी म्हणजे पालक म्हणूनच हे करत असतो.
0: बरोबर.
1: खरंच छान म्हणजे
0: छान पेलवतो
1: पेलवतो पेलवतो.
0: बरोबर.
1: त्यामध्ये त्या मुलांना लाठीकाठी भाला म्हणजे स्वतःचं संरक्षण आणि आपलं आपलं स्वावलंबीन होणं अशा सगळ्या गोष्टी घेत होते. म्हणजे चित्रकला असू दे, त्यानंतर आपले उदय गायकवाड यायचे ते पण बऱ्याच गोष्टी निसर्गाबद्दलच्या, नंतर आपले निसर्गमित्र अनिल चौगुले ते पण त्या शिबिरात मदत करायला यायचे.
0: तर
1: त्यांनी पण बऱ्याच गोष्टी निसर्गाच्या बाबतीत अंधश्रद्धा श्रद्धा याबद्दल सगळं सांगायचे. भरपूर छान म्हणजे सगळे हे जे दिग्गज आहेत आणि ते येऊन सगळं हे या मुलांना शिकवायचे. त्यानंतर ओरोगामी असायची की त्यांच्या हाताचे त्यांचा माइंड सेट होण्यासाठी त्यांना एकाग्रता वाढली पाहिजे तर त्यासाठी ओरोगामी शिकवायला यायचे. आणि मी कसं करायचे की त्या शिबिरात स्वतःचा स्वयंपाक स्वतःच करायचा आहे.
0: बरं.
1: त्यासाठी ह्या मुलांना भाज्या निवडणे, त्यामुळे ते सगळं म्हणजे प्रत्येक गोष्टी प्रत्येक भाज्यांची माहिती होतीये प्रत्येकाची. आणि हे आईला किती वेळ लागतो आणि तुम्ही लगेच ओरडून तिला म्हणत असता की दे की किती वेळ झाला, तर हे तुम्हाला कळावं ही तर प्राथमिक आहे की ह्या तुमच्या सगळ्या समस्याला आईला किती काय काय होत असतं हे करण्यासाठी मी हे खरं तर दिव्यांगांसाठी आणि नॉर्मल मुलांसाठी हे दोन्ही जेवणाचा भाग जो आहे तो कायम मी करत होते. नंतर नंतर हा जो भाग आहे तो मी माझ्या बचत गटाला देत होते.
0: बरोबर.
1: कारण बचत गटाला पण त्याचा
0: पण काम मिळते
1: आणि चपाती भाजीच असायची त्यामुळे ते त्यायचे. आणि तेव्हा पण मी कधीही प्लास्टिक कधीही वापरलं नाही. आताही मी प्लास्टिक विरोध जी आहे त्या ह्याच्यात आहेच. माझ्याकडे स्टील बँक आहे म्हणजे कोल्हापुरात ज्या तीन स्टील बँक आहेत त्या तीन स्टील बँक मधली माझी एक आहे.
0: अरे वा.
1: हा म्हणजे मोफत
0: निसर्ग संरक्षण करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा तुम्ही ह्या
1: माध्यमा
0: कार्यामध्ये त्याचाही समावेश केलेला आहे आणि त्या तत्वावर खरं तर तुम्ही स्वतःची वाटचाल करत आहात. आणखी एक महत्वाचं की हे सगळं कार्य करताना विशेष मुलांसाठी तुम्ही शाळा सुरू केलीत, स्वतः ती चालवलीत शाळा, त्याबद्दल काय सांगा?
1: शाळा म्हणजे अंकुर म्हणून परितेला एक शाळा आहे जी कांबळे सर चालवतात.
0: बरं.
1: त्यांचं ड्युएशन फार छानच आहे. तर ते एक दिवस मला म्हटले की तुमचा अनुभव आहे तुमचं सगळं आहे तर माझ्या शाळेत तुम्ही ऍज अ संचालिका म्हणून काम कराल काय?
0: बरं.
1: तर नेकीवर पूछपूछ म्हणतो आपण तसं झालं आणि मी त्यांना नाही म्हटले नाही आणि त्यांच्या शाळेशी मी जोडले गेले आणि तेव्हापासून मी सुरुवात केली. म्हणजे या मुलांची त्यांची रेसिडेन्शियल स्कूल आहे आणि विना अनुदानित आहे पण छान म्हणजे चालू आहे. आता खूप छान आहे, निसर्गाच्या सानिध्यात आहे आणि झिरो पोल्युशन आहे.
0: अरे वा.
1: अतिशय छान. म्हणजे जेव्हा जेव्हा कधी कधी आपण स्वतः पण डिप्रेशन मध्ये असू तेव्हा तेव्हा तिथे गेलो ना की रिचार्ज मिळतो.
0: अरे वा छान. म्हणजे त्या सरांचं कार्य इतकं छान चालू आहे. तुम्ही जेव्हा हे पद स्वीकारलं किंवा तुम्ही पुढाकार घेतलात आणि छान आपल्याला ही छान एक संधी आली आहे असं म्हणून तुम्ही जेव्हा तिथे कार्य करा

0: सुरू केलं तर तो अनुभव किती वर्षांचा आणि एकूण त्याबद्दल काय सांगाल?
1: हा, त्यांनी 2006 ला ती सुरू केली होती. मी त्यांच्या सोबत जोडले 2008-09 ला आणि त्यानंतर मी हे सतत म्हणजे जे काय लागतंय तिथे अगदी त्यांनी तर ती शाळा जेव्हा सुरू केली ना तेव्हा काहीतरी भाड्याच्या रूम मध्ये सुरू केली होती आणि आता स्वतःची जागा वगैरे सगळं आहे तिथे म्हणजे अतिशय छान आहे. असं नाहीये की कोणतरी डोनर बघायचं आणि ते बांधकाम करून घ्यायचं. वेस्ट मध्ये आम्ही ती शाळा बेस्ट बनवलेली आहे.
0: अरे वा,
1: तुम्हाला जे नकोय म्हणजे अगदी कपड्यापासून ते तुमच्या राहिलेल्या बांधकामातल्या टाइल्स किंवा विटा किंवा तुमचे ते वाळू खडी जे काय तुमचं राहिलंय ते सगळं आम्ही परितेला घेऊन जात होतो.
0: बर,
1: म्हणजे वेस्ट पासून बेस्ट असं केलेलं आहे. कुणी आम्हाला कॉट दिल्या मग त्या शाळेच्या तिथे त्या कॉटचा आम्ही जे आम्ही मुलांना जेवायला बसवतो त्या जेवायला बसवायच्या खिडक्या म्हणून वापर केला.
0: बरोबर,
1: म्हणजे त्याचे साईड काढून वगैरे म्हणजे व्हेंटिलेशन पण झालं आणि वेस्ट पासून बेस्ट झालं.
0: अरे वा,
1: अशा बऱ्याच गोष्टी तिथे बघायला मिळतील. पण त्याचं सगळं श्रेय मी कांबळे सरांना देते. तिथे आता आम्ही कुक्कुटपालन एक सुरू केलंय. त्यानंतर आपण नर्सरी टाईप झाडं लावणे किंवा हे करणे, बांबूवर काम करणे, बांबूच्या वस्तू बनवणे, त्यानंतर नारळाच्या करवंटीच्या घासून वगैरे त्याच्या शोभेच्या वस्तू बनवणे की ज्या पहिल्यापासून आपल्याला वेस्ट मधून बेस्ट जे म्हणतोय ना ते करायचंय तेच करत आम्ही सुरू केलेलं आहे.
0: बरोबर.
1: आणि माझं म्हणजे काय म्हणजे जिथं कमी तिथे आम्ही तसं आम्ही जे काय कमी पडतंय ते आम्ही तिथे पोच करतो. ज्या गोष्टीचा तिथे अवेअरनेस आहे म्हणजे मेडिकल कॅम्प घेणं किंवा काय ते सगळं तिथे जाऊन करते.
0: अजूनही
1: अजूनही अगदी आता सुद्धा आमचं चालू आहे तसं.
0: अरे वा, म्हणजे जवळपास याला पण आता नाही म्हणलं तरी हे कार्य सुद्धा तुमचं एक 15 वर्षाहून अधिक चालू आहे असं म्हणायला हरकत नाही. एकूण तुमचा ह्या गोष्टीतला म्हणजे दिव्यांग मुलांना उभा करणं, त्यांच्यासाठी हे सगळं कार्य, पालकांसाठी असेल, महिलांसाठी असेल, हे सगळं कार्य तुम्ही म्हणजे सुरुवात झालीपासून 35-1 वर्ष म्हणलात सगळं कार्य सुरू आहे. आता तुम्हाला हा शासनाचा पुरस्कार मिळाला, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार. पण मला असं म्हणायचंय की इतक्या मोठ्या कालावधीत तुम्हाला बरेच पुरस्कार मिळालेले आहेत वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून. आणखी काही उपक्रम असतील म्हणा किंवा शाळा असतील, काही संघटना असतील यांचे सुद्धा पुरस्कार मिळालेले आहेत. खरं तर आपल्या कामाची ही पोहोच पावती असते असं आपण म्हणूया, एक प्रोत्साहन असतं आपल्यासाठी. हा अनुभव काय सांगाल?
1: सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा मला आदर्श पालक पुरस्कार शाळेकडनं मिळाला,
0: बर,
1: तिथला जो पुरस्कार आहे तो कसा आहे की मुलगा कसा वागतो, त्याच्या डब्यात काय काय दिलं जातं, पालक कसं हे करतात, त्या मुलाचं राहणीमान कसं आहे, त्यावरून ते पालकांना जज करतात.
0: बरोबर.
1: आणि त्या ह्याचा पहिला मला तेव्हा पुरस्कार मिळाला होता आदर्श पालक.
0: बर.
1: आणि मला त्यावेळेस असं झालं की अरे खरंच आपण आदर्श आहोत का, म्हणजे केव्हा केव्हा असं होतं ना काहीतरी चुका आपल्याकडनं होतच असतात. आणि कसं होतं एक नॉर्मल एक अबनॉर्मल बाळ असलं की याला तरी रागवतो याला तरी रागवतो म्हणजे असं होतं. पण जेव्हा आदर्श हा शब्द आपण ऐकतो तेव्हा आपल्याला असं होतं की नाही नाही आता आपल्याकडून चुका व्हायला नाही पाहिजे. आणि मग ती जबाबदारी पुढे गेली. ती पुढे गेल्यानंतर जेव्हा हा या बाळानं ऑलिम्पिकला भारताचं पहिलं गोल्ड मेडल सिल्वर मेडल मिळवलं, त्यातून मिल्खा सिंग की जे खरंच म्हणजे रॉयल म्हणतो ना, रॉयल विचारानं रॉयल असले पाहिजेत की ज्यांच्या विचारात आणि आचरणात खरंच रॉयल आहे
0: ती श्रीमंती
1: आहे. श्रीमंती आहे आणि ती मी तिथं खूप अनुभवली.
0: बरोबर.
1: कारण जाणीव कधी होती जेव्हा एखादा माणूस आपल्या हातानं आपल्या बाळाला की ज्या बाळाला कुणी नको नको म्हणत असतं म्हणजे जवळ बसायला पण नको म्हणत असतं तेव्हा त्या बाळाला भरवलं तेव्हा खरं कळतं की नाही नाही हे खरंच रॉयल आहे की ज्याला सल्यूटच केला पाहिजे. माझ्या आयुष्यातला गोल्डन तो पिरियड होता की ज्या पिरियड मध्ये मी मिल्खा सिंग ना अशांच्या सोबत आपण 4-5 तास होतो
0: बसलो.
1: आणि ते कुणामुळं? तर या माझ्या बाळामुळं एखाद्याचं आपल्याला म्हटलं जातं की अरे हा मुलगा काय तुला एक शापच आहे बाबा, मग जो शाप हा वरदान कसा घडला,
0: अरे वा किती छान,
1: ते मला त्यावेळेस मात्र खूप जाणवलं.
0: म्हणजे सगळ्या पुरस्कारांमध्ये मिळालेल्या मध्ये आदर्श पालक पुरस्कार हा तुम्हाला खूप श्रेष्ठ वाटायचं,
1: म्हणजे माझ्या डोळ्यात इतकं म्हणजे ते काय म्हणतो आपण आनंदाश्रू, तो आनंद मला त्यावेळेस झाला होता की अरे आपण आदर्श पालक झालो.
0: खरे.

0: म्हणजे आपल्याला कुणीच म्हणजे सगळे म्हणत होते की काय रे तुला काही जमणार नाही,
1: जी काही अवहेलना असेल, एक वेगळ्या दृष्टीनं बघणं असेल किंवा कमी लेखणं असेल, काही ना काही या सगळ्या गोष्टींमुळे जे होत होतं, पण त्यातूनही न डगमगता न खचता जिद्दीनं तुम्ही प्रयत्न करत राहिलात, मुलाला जे घडवलं आणि त्यानं जे यश मिळवलं, त्याच्या वाट्याला जे आलं, त्याचा जो नावलौकिक झाला आणि त्यामुळे जे तुम्हाला हा पुरस्कार मिळाला म्हणूया, किंवा एकूणच या सगळ्याचं हे सार्थक झाल्याचं वाटलं तुम्हाला?
0: खरंच आहे. आणि जेव्हा आपली ह्या मुलासाठी मुलाखत घेतली जातीये, आपल्या बाबतीत हे घडल असं आपल्याला कधीच वाटलं नव्हतं.
1: बरोबर.
0: म्हणजे जरी शिक्षण होतं, जरी आपण हुशार आहे, आपल्याला स्वतःला आपण हुशार आहे फार समजत असतो ते वाटत होतं, पण आपल्याला की हा मुलगा ऑलिम्पिक घेऊन आल्यानंतर सगळ्या माध्यमातून आपल्याला जेव्हा बोलवलं गेलं तेव्हा काय होतं हे मला म्हणजे शब्दात सांगता येत नाहीये, पण हृदयातून असं वाटतं की नाही हे घडू शकतं, पण घडवायला आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे. आणि प्रत्येक वेळेस पुरस्कार म्हटलं की जो अभिमान आणि हा आनंद हा जेव्हा जेव्हा मिळत गेले, म्हणजे कधी आदर्श माता मिळाला, कधी मातृगौरव मिळाला, कधी मी एक शॉर्ट फिल्म केली होती डोंट म्हणून, व्यसनावर होतं ते, आणि त्या शॉर्ट फिल्म मध्ये त्यांनी पण आईचंच काम मला दिलं होतं आणि त्याच्यात सुद्धा मला तो डोंटचा पुरस्कार मिळाला. म्हणजे असे बरेच पुरस्कार होते, पण ते प्रत्येकाचे वेगळे वेगळे वेगळे वेगळे अनुभव मला मिळाले. पण जेव्हा रुकडीला आदर्श माता म्हणून मला पुरस्कार दिला, कारण तो जो बाळ होता तंबाखू खात होता वगैरे, जेव्हा मी रुकडीत गेले तेव्हा मला जाणवलं की अरे आपण त्याचीही माता झालो.
1: खरं.
0: म्हणजे ह्या जो आदर्श पुरस्कार आहे तो माझ्या एकट्या मुलासाठी नाही, म्हणजे त्यानं माझं ऐकलं म्हणजे मी त्याचीही माता झाले. म्हणजे हा जो पुरस्कार आहे आदर्श माता, मातृगौरव किंवा महाराष्ट्र रत्न पुरस्कार मिळाला, तर महाराष्ट्र रत्न पुरस्कार जेव्हा मिळाला तेव्हाही असं वाटलं की अरे महाराष्ट्रातली सगळी रत्न जेव्हा शोधतात तेव्हा आपण आहे बाबा, म्हणजे आहे कुठंतरी आपण त्यांच्या इथे जातोय पोचतोय. आणि असं नाही की ते मिळावं म्हणून काही केलेलं नव्हतं.
1: बरोबर.
0: पण मिळाल्यानंतर असं वाटतं की अरे आपण एवढं केलंय हे लक्षात येत नाही, म्हणजे असं घडत गेलं आणि ते पुरस्कार मला मिळाले. त्यानंतर स्वतःसाठी पण मी जगले ते कशी, तर अंताक्षरी असू दे आणि त्या अंताक्षरी स्पर्धेमध्ये सुद्धा माझा पहिला नंबर आला होता.
1: अरे वा.
0: म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीत मला खूप आनंद मिळायचा, कारण का व्हायचं की तो आनंद घ्यायला मला वेळच मिळायचा नाही मुलामुळं किंवा ह्याच्यामुळं. आणि जर तो मिळाला
1: आणि त्यातूनही पुन्हा कौतुक झालं तर
0: आणि मग त्याचा जर आपल्याला पुरस्कार मिळाला तर मग तो आनंद परमोच्च असतो. आणि तो मग प्रत्येक पुरस्काराबाबतीत घडत गेला. त्यानंतर महिला सक्षमीकरणासाठी मग तो पण आम्हाला पुरस्कार दिला गेला. त्यानंतर ह्या मुलांना मतदानाचं कसं करायचं मतदानासाठी म्हणून जिल्हा परिषद आणि समाज कल्याणांनी आम्हाला तो पुरस्कार दिला होता की तुम्ही त्यासाठी खूप मदत केली दिव्यांगांसाठी. नंतर महानगरपालिकेमध्ये सुद्धा खूप काम केलं दिव्यांगांसाठी, तर त्यासाठी सुद्धा महानगरपालिकेनं आम्हाला पुरस्कार दिला. पण म्हणजे काम केलं त्याची पोच पावती पण त्यांनी आम्हाला दिली.
1: बर.
0: म्हणजे असं नाही की काम करतच गेलो आणि काय कोण विचारत नाही असं असं झालं नाही, खरंच नाही. म्हणजे परमेश्वर कृपा म्हणा किंवा आपलं काम म्हणजे प्रामाणिक होतं आणि चोख होतं, त्यामुळे ते मिळत गेलं.
1: बरोबर. आणि असे पावती होती,
0: म्हणजे असे पुरस्कारांची जवळजवळ 30 ते 40 पुरस्कार मिळालेले आहेत.
1: अरे. आणखी महत्वाचं एक विचारायचं की असे अनेक पुरस्कार तुम्हाला मिळाले, पण त्याचबरोबरीनं वेगवेगळ्या संस्थांच्या एक महत्वाच्या पदी तुमची नियुक्ती सुद्धा झाली, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: हा, त्यानंतर काय झालं, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून जेव्हा कॉमर्स कॉलेज मध्ये त्यांच्या दक्षता समितीमध्ये आम्हाला एक एनजीओ कोणीतरी हवे आहेत संघटक वगैरे, तर तुम्ही कराल काय, मला आवडलं. म्हणजे दक्षता समिती त्यातून महिलांच्या, मग नाईट कॉलेज होतं हे आपल्याला करायला मिळतंय, तर आपण काय हरकत आहे.
1: बरोबर.
0: आणि आपल्याला एक वेगळा अनुभव मिळेल.
1: बरोबर.
0: म्हणून मी तेही पद स्वीकारलं. त्यानंतर आपल्या दिव्यांगांसाठी काम करणारी मुंबईची एक संस्था आहे, त्यांनी अप्रोच केलं की तुम्ही इथे पण काम करा.
1: बर.
0: त्यानंतर काँग्रेस कमिटी आहे, तिथे पण मी दिव्यांगांसाठी तिथे काम करते. म्हणजे अशा बऱ्याच संस्था आणि बऱ्याच जे संघटक आहेत त्या सगळ्यांच्या बरोबर काम करते, कुणालाही कधी नाही म्हणत

0: नाही मला ह्या मुलांसाठी म्हटलं की जसं मोबाईलला रिचार्ज असतो तसा मला स्वतःला रिचार्ज या मुलांच्यामुळे मिळतो.
1: खरंच
0: आहे.
1: कमाल आहे. तुमचा हा जो काही विचार आहे ना, प्रत्येक वेळी मी पहिल्यापासून तुम्हाला म्हणत आले की त्यावेळी तुम्ही हा जो अचूक विचार केलेला आहे, फक्त आणि स्वतः पुरता स्वार्थी विचार कधीच नाही, तर सर्वसमावेशक सगळ्यांना याचा उपयोग होईल हा जो विचारच तुम्हाला खरं तर या पुरस्कारांपर्यंत पोहोचवत आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. आता बऱ्याचदा तुम्ही बोलताना उल्लेख केलात, खरं तर हे तुमच्या एकटीचं कार्य नाहीये, तुमच्या मनात विचार आला पण हे कार्य करताना अनेकांची साथ तुम्हाला लाभली, तर त्यांच्याबद्दल एक काय थोडक्यात सांगाल?
0: सगळ्यात पहिली साथ म्हणजे माझ्या मिस्टरांची होती, कारण ते आहेत तरच मी करू शकत होते सतत माझ्यासोबत, आणि त्यांनी कधीही कुठल्याही गोष्टीला नकार दिला नाही. कधी कधी वाटायचं त्यांना की अरे तुझी दमणूक होती कशाला करतीस वगैरे, पण सतत सोबत, म्हणजे प्रत्येक वेळेस पाठीवर हात ठेवणारे कोण आहेत तर फक्त माझे मिस्टर होते. त्यानंतर माझे तिघ जण बंधू आहेत माझे की जे कायम कर तू तू काय घाबरू नको आम्ही आहे की म्हणजे असं म्हणणारे, कारण त्यांची साथ सुद्धा खूप गरजेची होती. कारण कधी जरी आर्थिक आपल्याला नियोजनचं होत असतं जमत नाही आणि ते नियोजन कसं होणार, तेव्हा मात्र माझे त्रिदेव सतत माझ्या पाठीशी होते. आणि त्यानंतर म्हणजे माझा छोटा मुलगा, त्याची पण साथ असायलाच पाहिजे.
1: बरोबर.
0: कारण त्यानं साथ दिल्यावरच मी पुढच्या गोष्टी करू शकणार.
1: अगदी.
0: त्यामुळे तोही सतत माझ्या कुठलाही जो निर्णय घेईल त्याला सोबत असायचा.
1: बरोबर.
0: आणि हे झाल्यानंतर मग मात्र बाहेरची म्हणजे माझ्या मैत्रिणी होत्या की ज्या सतत माझ्या सोबत असायच्या, म्हणजे प्रत्येक वेळेस तू चल आम्ही आहोत तुझ्या मागं, आणि अशा ह्या सगळ्यामुळं ते मी करत गेले. साथीशिवाय होत नाही, एकटं कोणीही काही करू शकत नाही. म्हणजे आपण म्हणतो ना अकेला चल रे बाबा, असं नाहीये, अकेला नाहीये, सोबत कोणाला तरी घेतलंच पाहिजे, आणि सोबत असेल तरच तुम्ही ते पूर्णत्वाला जा.
1: आणि तुम्ही मग असे म्हणलात तसं अनेक ही शिबिरं घेतलीत, अनेक बँकांमध्ये काही काम करून दिलं ह्या मुलांसाठी म्हणा, किंवा वेगवेगळ्या संस्थांमार्फत शासकीय योजनांमार्फत तिथं तिथं त्या त्या व्यक्तींनी तुम्हाला मार्गदर्शन करणं असेल, शिबिरामध्ये येऊन बाहेरच्या ह्या काही विशेष लोकांनी सुद्धा तुम्हाला शिकवण्यासाठी जे काही मार्गदर्शन केलं असेल म्हणूया, त्या त्या लोकांची सुद्धा ही साथ खरंच खूप बहुमोलच म्हणावी लागेल, जेणेकरून हे तुमचे उपक्रम चालत राहिले,
0: मार्गी लागले
1: चालत राहिले.
0: खरंच आहे. म्हणजे त्याच्यात नॉर्मल मुलांच्यात मी हॉर्स रायडिंग घेत होते ना, मग ज्यावेळेस मी हॉर्स रायडिंगचं चाललेलं होतं त्यावेळेस नेमकं तो जो घोडा होता तो आजारी पडला. आता काय करायचं, मग आम्ही रंकाळ्याजवळ जे घोडे फिरवतात त्या दोघांना पकडून आणलं आणि त्यांना सांगितलं बाबा 15 दिवस तू आपला इकडेच ये, तिकडे नको. म्हणजे काही काही गोष्टी पण ते पण आपल्याला लक्षात राहतं की त्यानं त्यावेळेस मदत केली.
1: बरोबर.
0: कारण त्याला तिथं खूप मिळू शकलं असतं.
1: बरोबर.
0: पण आपण इथे त्यांना तेवढंच देणार असतो मानधन, आणि त्या मानधनमध्ये त्यांना प्रयत्न केले की बाबा ते आपण यांचं सक्सेस करूया.
1: अरे वा.
0: म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत, किंवा लाठीकाठी शिकवायला येणारे आमचे उस्ताद, म्हणजे ह्या सगळ्यांनी सुद्धा खूप मदत केली. त्यानंतर एक आमच्या क्राफ्ट वगैरे शिकवायला येणाऱ्या आमच्या योगिता बिरंबुळे म्हणून आहेत, तर त्यांनी पण खूप मदत केली. आणि मानधन न घेता, म्हणजे मानधन न घेता काम करणं
1: खूप मोठी,
0: आणि त्याच्यात सगळेच आहेत हे. माझ्याकडनं कुणीही मानधन घेतलेलं नाहीये, मला त्याचा सार्थ अभिमान आहे.
1: बरोबर.
0: की नाही आपण काय मिळवलं तर
1: हे मिळवलं. आणि हेच म्हणायचं की आपला हेतू प्रामाणिक असेल, स्वच्छ असेल, शुद्ध असेल, आणि आपण एक विधायक कार्य ह्या पद्धतीनं जर काम करत असू तर अशी ही सगळ्यांची साथ ही नक्कीच मिळते, आणि ते कार्य अशा रीतीनं यशस्वीही नक्कीच होतं.
0: आणि शिबिरासाठी जागा ज्या मिळाल्या, म्हणजे शाळा देशभूषण हायस्कूल असू दे, देशभूषण हायस्कूलचं तर प्रिन्सिपल होते, तर ते मला बोलले की शाळा तर देतोच आहे पण आमचे शिपाई पण येतील तुमच्या इथं मदतीला, म्हणजे गेटवर उभं राहतील, अशी मुलं आहेत म्हटल्यावर पळतील बिळतील, म्हणजे हे सुद्धा खूप आहे. आणि गॅस सिलेंडर वगैरे वापरायला देणं, म्हणजे ह्या सुद्धा गोष्टी खूप आहेत महत्वाच्या. हा चांगला उपक्रम जर असेल तर त्याला सगळ्यांची साथ मिळत जाते.
1: खारीचा वाटा प्रत्येकानं उचललेला आहे आणि तो त्यावेळीचा खूप महत्वाचा देखील आहे.
0: खरंच आहे. आणि त्यांच्यामुळं मी पुढे पर्यंत जाऊन आले. हा पुरस्कार त्यांच्यामुळेच मिळालेला.
1: अगदी.
0: म्हणजे मी काही केलेलं नाहीये खरं तर, हे सगळं त्यांच्यामुळं मला मिळालं.
1: नक्कीच खूप छान महत्वाची गोष्ट आहे.

सगळे अनेक संस्थांचे संघटनांचे वेगवेगळे पुरस्कार मिळाले आणि हा आता शासनाचा मिळालेला तुम्हाला पुरस्कार नक्कीच कौतुकास्पद आहे. तुमचं कार्य त्यानुसार घडलेलं आहे, अजूनही तुम्ही ते करत आहात, यासाठी तुमचं कौतुक तर आहेच आणि त्याचसोबत आमच्याही शुभेच्छा आपल्यासोबत कायम आहेत. श्रोतेहो मैत्रिणींनो, आताच आपण ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त कोल्हापूरच्या संगीता राणे यांची मुलाखत ऐकलीत. त्यांचं दिव्यांग गतिमंद मुलांच्या पुनर्वसनासाठीचं कार्य, महिलांचं संघटन, आपत्ती निवारण आणि आरोग्य क्षेत्रात जे काही त्यांनी कार्य केलेलं आहे त्याबद्दल आज आपण जाणून घेतलं. त्यांच्या या मुलाखतीचा दुसरा भाग आपण ऐकणार आहोत आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळच्या पुढच्या कार्यक्रमात, कारण आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. तेव्हा सादर करते प्रवीण चिपळूणकर यांच्यासह मी अमृता खानोलकर आपल्या सर्वांचा आता इथेच निरोप घेतेय. नमस्कार.

0: वनिता मंडळाचा हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 1 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत. त्यानंतर म्हणजे 1:05 आपण ऐकू शकाल मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.
1: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं विशाल शर्मा.
2: थोड़ा सा इंतजार कीजिए, अभी हाजिर होते हैं सुरीला सफर के साथ.

0: हमारे एक साथी लिखते हैं, शुभ दोपहरिया, वेरी गुड आफ्टरनून सुरीला सफर प्रोग्राम में आज दोपहर 1 बजे तपती गर्मी में संडे की छुट्टी के दिन आपके साथ ठंडी हवा की हल्की सी छुअन का बेसब्री से हम सभी श्रोताओं को इंतजार है। तो आपका इंतजार पूरा हो गया, कार्यक्रम चालू है विविध भारती पर। एक साथी ने कुछ गाने लिख भेजे हैं जो रिलेटेड हैं आज के टेक्स्ट से। ठंडी हवाएं लहरा के आए, रिमझिम गिरे सावन, ये मुलाकात एक बहाना है, अल्लाह मेघ दे पानी दे, इंतजार और अभी गुनगुना रहे हैं भंवरे, खिल रही है कड़ी कड़ी, कतरा कतरा पानी है, वगैरह वगैरह शब्द और ये मेरे गीत हैं। बहुत बहुत धन्यवाद। एक साथी लिखते हैं कि लगभग भारत के बड़े हिस्से में मानसून जैसे मौसम लग रहा है, कहीं तेज हवाओं के साथ बारिश और काली घटाएं छा रही हैं, मौसम बिल्कुल सुहावना हो रहा है, हल्की फुल्की बारिश हो पर बहुत राहत है, ऐसे मौसम में आपसे एक बारिश वाला गीत सुनना चाहूंगा। तो वहीं दूसरे साथी ने लिखा है, गर्मी अपने पूरे शबाब पर है, ऐसे में हम सबको खूब पानी और तरल पदार्थों का सेवन करना चाहिए, सावन तो अभी दूर है लेकिन हमें इंतजार है कि रिमझिम बारिश।
1: राष्ट्रीय मराठी बातमी।
2: आकाशवाणी मुंबई। भक्ती सोनटक्के राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पुदुच्चेरीसह 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी। नवी दिल्लीत एका इमारतीत लागलेल्या आगीत 9 जणांचा मृत्यू। पश्चिम आशियामधल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा ओपेक्सचा निर्णय। आणि माली इथं सुरक्षा रक्षकांनी केलेल्या हवाई हल्ल्यात 200 हल्लेखोर ठार। पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुदुच्चेरी विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी होणार आहे। आसाममध्ये 126, केरळमध्ये 140 आणि पुदुच्चेरीमध्ये 30 जागांसाठी तर तामिळनाडूमधल्या 234 आणि पश्चिम बंगालमधल्या 294 पैकी 293 जागांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी होणार आहे। मतमोजणीसाठी सर्वत्र यंत्रणा सज्ज आहेत। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगानं अतिरिक्त निरीक्षक आणि पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे। मतमोजणी निरीक्षकांच्या मदतीसाठी अतिरिक्त 165 निरीक्षक तर मतमोजणी केंद्राच्या आसपास सुरक्षेसाठी 77 अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तमिळनाडू पुदुच्चेरी इथंही चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। आसाममध्ये राज्य सशस्त्र पोलिसांच्या 93 तुकड्या विविध जिल्ह्यांमध्ये आधीच तैनात करण्यात आल्या आहेत। दरम्यान पश्चिम बंगालच्या फाल्टा विधानसभा मतदारसंघातल्या सर्व 285 मतदान केंद्रांवर 21 मे रोजी फेरमतदान घेण्याचे निर्देश भारतीय निवडणूक आयोगानं दिले आहेत। या मतदारसंघाच्या मतांची मोजणी 24 मे रोजी केली जाईल। फाल्टा मतदारसंघात 29 एप्रिल रोजी झालेल्या मतदानाच्या वेळी अनेक मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेशी निगडीत गंभीर स्वरूपाचे अपराध झाल्याच्या आणि लोकशाही प्रक्रियेचं मोठ्या प्रमाणावर उल्लंघन केल्याच्या घटना घडल्यानं आयोगानं हा निर्णय घेतला आहे। पश्चिम बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिल रोजी 2 टप्प्यात मतदान झालं होतं तर तामिळनाडूमध्ये 23 एप्रिल रोजी 1 टप्प्यात आणि आसाम, केरळ आणि पुदुच्चेरी इथं 9 एप्रिल रोजी 1 टप्प्यात मतदान झालं होतं। जमैका, सुरिनाम, त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या दौऱ्यावर असलेले परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आज सकाळी जमैकाची राजधानी किंगस्टन इथं पोहोचले। जमैकाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री कामिना जे स्मिथ यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं। पुढील 2 दिवसात जमैकातील प्रमुख नेते, व्यापारी समुदाय आणि भारतीय वंशाच्या नागरिकांशी संवाद साधण्यास उत्सुक असल्याचं डॉ जयशंकर यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे। देशातले विरोधी पक्ष सातत्यानं निवडणूक आयोग, सरकारी संस्था, ईव्हीएम आणि माध्यमांवर दोषारोप करतात। आता ते

न्यायव्यवस्थेलाही लक्ष्य करत असल्याची टीका भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी केली आहे. विरोधी पक्ष लोकशाहीच्या गाभ्यावरच हल्ला करत असल्याचं रिजिजू समाज माध्यमावरच्या संदेशात म्हणाले. यावेळी त्यांनी आधीच्या सरकारांवर टीका केली. एमटी सर्वशक्ती या एलपीजी वाहून नेणाऱ्या भारतीय जहाजानं आज होर्मुझची समुद्रधुनी ओलांडली. या जहाजावर 46,313 मेट्रिक टन एलपीजी गॅस आहे. विशाखापट्टणम इथं 13 मे रोजी हे जहाज दाखल होईल. सर्व भारतीय जहाज आणि खलाशी सुरक्षित असल्याचं बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयानं म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज सकाळी विवेक विहार इथल्या एका इमारतीत आग लागून झालेल्या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब ताबडतोब घटनास्थळी रवाना झाले. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी 15 जणांची सुटका केली असून काही जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात आली असल्याचं अग्निशमन दलानं सांगितलं, मात्र आगीचं कारण अद्याप कळू शकलं नाही. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमींच्या प्रकृती लवकरात लवकर सुधारणा होवो अशी प्रार्थना केली आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल तरणजित सिंग संधू यांनी देखील शोक व्यक्त केला आहे. मध्य प्रदेशमध्ये जबलपूर इथं बार्गी धरण परिसरात जहाज उलटून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 13 पोहोचली आहे. बचाव पथकानं आज एका 5 मुलाचा आणि त्याच्या काकांचा मृतदेह बाहेर काढला, त्यामुळे या दुर्घटनेनंतर बेपत्ता झालेल्या सर्व 13 जणांचा शोध आता लागला असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या बचाव कार्यात आग्रा इथून विमानानं आणलेल्या लष्कराच्या सुमारे 20 पाणबुड्यांचा समावेश असलेली पथकं, राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान आणि स्थानिक पाणबुड्या यांचा समावेश होता. वादळामुळे जहाज भरकटल्यानं हा अपघात झाला. त्यावेळी त्यात 41 प्रवासी होते, त्यापैकी 28 जणांना वाचवण्यात यश आलं होतं. बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी आज नवी दिल्ली इथं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. सरकारच्या विकसित भारत मोहिमेसंदर्भात या भेटीत चर्चा झाल्याचं चौधरी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशाद्वारे सांगितलं. तसंच बिहारमध्ये रेल्वे पायाभूत सुविधा आणि विकासाला चालना देण्यासंदर्भात वैष्णव यांच्याशी चर्चा केली असंही त्यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियामधला संघर्ष अद्याप सुरूच असल्यानं ओपेक अर्थात पेट्रोल निर्यात करणाऱ्या देशांच्या संघटनेनं येत्या जून महिन्यात देखील पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला आहे. 7 ओपेक प्लस देशांनी पुढील महिन्यात तेल उत्पादनाचं लक्ष दररोज अंदाजे 1,88,000 बॅरल इतकं वाढवायला तत्वतः सहमती दर्शवली आहे. संयुक्त अरब अमिरात अलीकडेच या गटातून बाहेर पडल्यानंतर आणि होर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या जलवाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर निर्बंध येत असल्यानं हे पाऊल उचलण्यात आलं आहे. ओपेक संघटनेत आता 21 सदस्य आहेत. आज जागतिक माध्यम स्वातंत्र्य दिवस. दरवर्षी 3 रोजी माध्यम स्वातंत्र्य दिवस जगभरात साजरा केला जातो. नव्या निडर जगातले वार्तांकन, कृत्रिम प्रज्ञेचा माध्यम स्वातंत्र्य आणि प्रसार माध्यमांवरील प्रभाव असा यंदाच्या माध्यम स्वातंत्र्य दिनाचा विषय आहे. या दिवसाच्या निमित्तानं माध्यम स्वातंत्र्याच्या महत्वाविषयी जागरूकता निर्माण केली जाते, तसंच या क्षेत्रात कार्य करणाऱ्यांच्या बलिदानाची देखील आठवण केली जाते. हा दिवस अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान आणि माहिती मिळवण्याच्या अधिकाराचं महत्व विशद करतो. सध्याच्या युगात भविष्याच्या दृष्टीनं माहितीची परिसंस्था बळकट करताना डिजिटल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, मानवाधिकार आणि पत्रकारिता या सर्वांना एकाच धाग्यात गुंफून अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दलची वचनबद्धता दृढ करण्याच्या दृष्टीनं या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा अर्थात नीट यूजी आज देशभरात होणार आहे. नियोजित वेळेनुसार दुपारी 2 परीक्षा सुरू होणार असून संध्याकाळी 5 ती संपेल. विद्यार्थ्यांनी वेळेआधी अर्धा तास परीक्षा केंद्रात पोहोचणं अपेक्षित आहे. महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातल्या नरसापूर इथं बालिकेवरच्या अत्याचार आणि हत्येचा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी निषेध केला आहे. ही घटना अतिशय क्लेशदायक असून मानवतेवरला कलंक आहे अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या. या प्रकरणी महिला आयोग

राष्ट्रीय बालहक्क सुरक्षा आयोगाला पत्र लिहिलं असून तात्काळ कारवाई करण्याची विनंती केल्याचं रहाटकर यांनी सांगितलं. माली इथं सुरक्षा रक्षकांनी केलेल्या हवाई हल्ल्यात 200 हल्लेखोर मारले गेल्याचं मालीमधल्या सरकारी वृत्तसंस्थेनं कळवलं आहे. हे हल्लेखोर सीमा भागातून मालीमध्ये शिरले होते आणि मोठा हल्ला घडवून आणण्याचा त्यांचा कट होता असं मालीच्या सुरक्षा दलांनी म्हटलं आहे. या हल्ल्यात शस्त्रास्त्रांनी भरलेले ट्रक आणि 60 दुचाक्या नष्ट करण्यात आल्या आहेत. 25 एप्रिलला या दहशतवादी गटानं मालीमध्ये हल्ला केला. या मालीचे संरक्षण मंत्री जनरल सादिओ कामारा आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. भारतानं या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला तसंच कामारा यांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलं. देशात विविध ठिकाणी कालपासून वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आहे. पश्चिम बंगालच्या दक्षिण भागात वादळी वारे आणि पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागानं येत्या 48 तासांसाठी काल बैसाखी वादळाबाबत इशारा जारी केला आहे. मध्य प्रदेशात काल राजधानी भोपाळसह 20 अधिक जिल्ह्यात ताशी 30 ते 50 किलोमीटर वेगानं जोरदार वारे वाहिले. हिमाचल प्रदेशची राजधानी सिमला इथं आज सकाळी ढगांचा गडगडाट आणि वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. राजस्थानमध्ये राजधानी जयपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये काल संध्याकाळी वादळ धुळीचे वारे आणि पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. हैदराबादमध्ये राजीव गांधी मैदानावर 3:30 सामन्याला सुरुवात होईल. आजचा दुसरा सामना गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पुदुच्चेरीसह 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी. नवी दिल्लीत एका इमारतीत लागलेल्या आगीत 9 जणांचा मृत्यू. पश्चिम आशियामधल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा ओपेकचा निर्णय. आणि माली इथं सुरक्षा रक्षकांनी केलेल्या हवाई हल्ल्यात 200 हल्लेखोर ठार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नसरापूर इथल्या बालिकेवरचा अत्याचार ही गंभीर घटना असून हा खटला फास्ट्रॅक कोर्टात चालावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ यांची निवड. पुद्दुचेरीसह चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी. आणि नवी दिल्लीत एका इमारतीत लागलेल्या आगीत 9 जणांचा मृत्यू. नसरापूर इथल्या बालिकेवरला अत्याचार आणि हत्या ही गंभीर घटना असून नागरिकांचा रोष साहजिक आहे. मात्र या आरोपीला कठोर शिक्षा होईल याची काळजी राज्य सरकार घेत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. हा खटला फास्ट्रॅक कोर्टात चालावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
1: मी काल स्वतः पीडितेच्या वडिलांशी 2 वेळा बोललो. मी त्यांना हे समजावून सांगितलं की आपल्याला नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा करून घ्यायची आहे, त्याकरता वेळेत चार्जशीट दाखल होणं आणि केस चालणं याकरता आम्ही माननीय हायकोर्टाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टीला फास्ट्रॅकवर नेतो आहोत. रेकॉर्ड वेळेत काम करण्याचा आमचा या संदर्भातला प्रयत्न आहे.
0: पुणे जिल्ह्यातल्या नसरापूर इथं बालिकेवरल्या अत्याचार आणि हत्येचा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी निषेध केला आहे. ही घटना अतिशय क्लेशदायक असून मानवतेवरला कलंक आहे अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या. या प्रकरणी महिला आयोगानं राष्ट्रीय बाल हक्क सुरक्षा आयोगाला पत्र लिहिलं असून तात्काळ कारवाई करण्याची विनंती केल्याचं रहाटकर यांनी सांगितलं. या प्रकरणी पोक्सो अंतर्गत कठोर कारवाई करावी आणि जलदगती विशेष न्यायालयात खटला चालवावा अशा सूचना त्यांनी दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या प्रकरणी कारवाईचं आश्वासन दिल्याचं रहाटकर यांनी सांगितलं. पुणे जिल्ह्यात नसरापूर इथल्या 3.5 वर्षांच्या मुलीवर झालेला अत्याचार आणि हत्या ही माणुसकीला काळीमा फासणारी असून महाराष्ट्र दिनी अशी लाजीरवाणी घटना घडणं क्लेशदायक असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. महिला आणि बालकांच्या सुरक्षेबाबत विद्यमान सरकार अपयशी ठरलं आहे अशी टीका करत अशा घटना घडू नयेत यासाठी राजकीय श्रेयवाद बाजूला ठेवून शक्ती कायदा तातडीनं लागू करावा अशी मागणी देशमुख यांनी केली. नागपूर इथं लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठ इथल्या विविध शैक्षणिक आणि प्रशासकीय इमारतींच्या बांधकामाचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. जगातले अनेक केमिकल इंजिनियर LITU निर्माण झाले आहेत. आता याचं रुपांतर स्वायत्त विद्यापीठात झालं. यामुळे या विद्यापीठाचा दर्जा वाढला आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. आता इथं शैक्षणिक संकुल उभारलं जात असल्यामुळे आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या रांगेत LITU जाऊन बसेल. भविष्यात इथून उत्कृष्ट अभियंते निर्माण होतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृपाल तुमाने, नागपूरच्या महापौर नीता ठाकरे हे उपस्थित होते. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची निवड करण्यात आली आहे. पुण्यात बालेवाडी इथं झालेल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा अर्थात नीट यूजी आज देशभरात होत आहे. नियोजित वेळेनुसार दुपारी 2 वाजता परीक्षेला सुरुवात झाली. पश्चिम आशियामधला संघर्ष अद्याप सुरूच असल्यानं ओपेक अर्थात पेट्रोल निर्यात करणाऱ्या देशांच्या संघटनेनं येत्या जून महिन्यात देखील पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला आहे. 7 ओपेक प्लस देशांनी पुढील महिन्यात तेल उत्पादनाचं लक्ष दररोज अंदाजे 1,88,000 बॅरल इतकं वाढवायला तत्वतः सहमती दर्शवली आहा.

अधिक उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला आहे. 7 ओपेक प्लस देशांनी पुढील महिन्यात तेल उत्पादनाचं लक्ष दररोज अंदाजे 188,000 बॅरल इतकं वाढवायला तत्वतः सहमती दर्शवली आहे. संयुक्त अरब अमिरात अलीकडेच या गटातून बाहेर पडल्यानंतर आणि होर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या जलवाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर निर्बंध येत असल्यानं हे पाऊल उचलण्यात आलं आहे. ओपेक संघटनेत आता 21 सदस्य आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी होणार आहे. आसाममध्ये 126, केरळमध्ये 140, पुद्दुचेरीमध्ये 30 जागांसाठी तर तमिळनाडूमधल्या 234 आणि पश्चिम बंगालमधल्या 294 पैकी 293 जागांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी उद्या होणार आहे. मतमोजणीसाठी सर्वत्र यंत्रणा सज्ज आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगानं अतिरिक्त निरीक्षक आणि पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मतमोजणी निरीक्षकांच्या मदतीसाठी अतिरिक्त 165 निरीक्षक तर मतमोजणी केंद्राच्या आसपास सुरक्षेसाठी 77 अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तमिळनाडू, पुद्दुचेरी इथंही चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आसाममध्ये राज्य सशस्त्र पोलिसांच्या 93 तुकड्या विविध जिल्ह्यांमध्ये आधीच तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान पश्चिम बंगालच्या फालटा विधानसभा मतदारसंघातल्या सर्व 285 मतदान केंद्रावर 21 मे रोजी फेरमतदान घेण्याचे निर्देश भारतीय निवडणूक आयोगानं दिले आहेत. या मतदारसंघाच्या मतांची मोजणी 24 मे रोजी केली जाईल. फालटा मतदारसंघात 29 एप्रिल रोजी झालेल्या मतदानाच्या वेळी अनेक मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेशी निगडीत गंभीर स्वरूपाचे अपराध झाल्याच्या आणि लोकशाही प्रक्रियेचं मोठ्या प्रमाणावर उल्लंघन केल्याच्या घटना घडल्यानं आयोगानं हा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिल रोजी 2 टप्प्यात मतदान झालं होतं तर तमिळनाडूमध्ये 23 एप्रिल रोजी 1 टप्प्यात आणि आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी इथं 9 एप्रिल रोजी 1 टप्प्यात मतदान झालं. नवी दिल्लीत आज सकाळी विवेक विहार इथल्या एका इमारतीत आग लागून झालेल्या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब ताबडतोब घटनास्थळी रवाना झाले. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी 15 जणांची सुटका केली असून काही जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात आली असल्याचं अग्निशमन दलानं सांगितलं. मात्र आगीचं कारण अद्याप कळू शकलं नाही. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा हो अशी प्रार्थना केली आहे. मध्य प्रदेशमध्ये जबलपूर इथं बार्गी धरण परिसरात जहाज उलटून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 13 पोहोचली आहे. बचाव पथकानं आज एका 5 वर्षीय मुलाचा आणि त्यांच्या काकांचा मृतदेह बाहेर काढला. त्यामुळे या दुर्घटनेनंतर बेपत्ता झालेल्या सर्व 13 जणांचा शोध आता लागला असल्याचं पोलिसांनी सांगितलं. अनुसूचित जातीच्या 13% आरक्षणाच्या उपवर्गीकरणावर नव्यानं सूचना आणि हरकती मागवण्याचा निर्णय राज्य सरकारनं रद्द करावा अशी मागणी सकल मातंग समाजाचे समन्वयक मारुती वाडेकर यांनी केली आहे. त्याचप्रमाणे न्यायमूर्ती बदर समितीचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत सादर करावा आणि मंत्रीस्तरीय उपसमिती नेमून त्यावर शिफारशी घेऊन त्यासंदर्भात शासन निर्णय जारी करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. लातूर पोलीस दलातल्या मोटर वाहन विभागात चालक म्हणून कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यानं आत्महत्या केल्याचं काल रात्री उघडकीस आलं. आत्महत्येमागचं नेमकं कारण स्पष्ट झालं नसून या प्रकरणी पुढचा तपास सुरू आहे. नवी मुंबई पोलिसांनी काल पहाटे एका व्यक्तीला अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक केली. या व्यक्तीकडून पोलिसांनी 344 ग्रॅम मेफेड्रोन जप्त केलं असून या अंमली पदार्थाची किंमत सुमारे 86 लाख रुपये इतकी आहे. काल पहाटे 2 वाजता गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाला उल्वे परिसरातल्या एका गृहनिर्माण संकुलाजवळ एक संशयित व्यक्ती दिसल्यावर त्यांनी ही कारवाई केली. या व्यक्तीवर अंमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. हैदराबादमध्ये राजीव गांधी मैदानावर दुपारी 3:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजचा दुसरा सामना गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात होईल. अहमदाबाद इथं नरेंद्र मोदी मैदानावर संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल.
ठळक बात

बातम्या पुन्हा एकदा. नसरापूर इथल्या बालिकेवरचा अत्याचार ही गंभीर घटना असून हा खटला फास्ट्रॅक कोर्टात चालावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ यांची निवड. पुद्दुचेरीसह 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी. आणि नवी दिल्लीत एका इमारतीत लागलेल्या आगीत 9 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

अब चाहे लग जाए कड़िया मैंने तेरी बाह पकड़ ली, मन तुझे नियत कर ली।

0: आता आपण असं म्हणतो की हे युग सध्याचं डिजिटल युग आहे. कम्प्युटर आणि डिजिटलायझेशन ह्याविषयी आपण सगळेजण नेहमी बोलत असतो आणि म्हणूनच आजच्याच या ट्रेंडिंग विषयावर बोलण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत. थोडंसं कम्प्युटर सायन्स याविषयी बोलायचं झालं, चार्ल्स बेबेज यांना संगणकाचं जनक म्हटलं जातं.
1: बर,
0: त्यांनी 19व्या शतकामध्ये पहिलं अनालिटिकल इंजिन डिझाईन केलं जे आधुनिक संगणकाचा पाया मानलं जातं.
1: अमृता, चार्ल्स बेबेज यांनी संगणकाचे बेसिक फ्लो कंट्रोल आणि इंटिग्रेटेड मेमरीचा सिद्धांत मांडला जो आजही वापरला जातो. आणि अमृता, अॅलन ट्युरिंग यांनाही आधुनिक संगणकाचं जनक असं मानलं जातं कारण त्यांनी अल्गोरिदम आणि गणनेची संकल्पना विकसित केली होती.
0: कम्प्युटर सायन्स अर्थात CS म्हणजे काय, अभ्यासक्रमाचं स्वरूप, त्यातल्या करिअरच्या संधी या सर्वांविषयी आपण आपल्या युवक मित्र मैत्रिणींना छानशी माहिती देणार आहोत.
1: नावाप्रमाणेच कम्प्युटर सायन्स हा कम्प्युटरशी संबंधित असलेला एक अभ्यासक्रम आहे ज्यामध्ये कम्प्युटरचा सखोल अभ्यास केला जातो, त्याचबरोबर कम्प्युटर्सचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या सगळ्या गोष्टींचा याच्यामध्ये समावेश असतो.
0: तर अल्गोरिदम, सॉफ्टवेअर, संगणक प्रणालीचं डिझाईन, विकास आणि विश्लेषण या सगळ्याचा संबंध कम्प्युटर सायन्स याविषयी असतो. त्यामध्ये सिद्धांत असतात, थोडेसे प्रयोग असतात.
1: अमृता, कम्प्युटर सायन्समध्ये कम्प्युटर्स, सॉफ्टवेअर, हार्डवेअर आणि माहितीवर प्रक्रिया करण्याची पद्धत अर्थात अल्गोरिदम्स याचा शास्त्रीय अभ्यास असतो. नुसतंच कम्प्युटर चालवणं म्हणजे कम्प्युटर सायन्स नव्हे, तर सॉफ्टवेअर डेव्हलप करणं, डेटा स्ट्रक्चर, कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI ज्याच्याबद्दल आपण यापूर्वी बोललेलो आहोत, आणि क्लिष्ट समस्या सोडवण्यासाठीचे अल्गोरिदम डिझाईन करणं या सगळ्या गोष्टींचा समावेश या कोर्समध्ये होतो. सॉफ्टवेअर तयार करणं, त्यासाठी पायथन किंवा C++ यासारख्या कोडिंग लँग्वेजेसचा वापर करणं या सगळ्या गोष्टींचा समावेश या अभ्यासक्रमात असतो. बऱ्याच मुलांना असं वाटतं की आपल्याला कम्प्युटर्सवरती गेम खेळायला खूप आवडतं आणि आपल्याला आपण तासन तास कम्प्युटर समोर बसून असतो, त्यामुळे आपण हा अभ्यासक्रम करावा किंवा आपण याच्यात करिअर करावं तर असं आहे का? यासाठीच आपण आज आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर शीतल गायकवाड यांना.
0: अनुषा, गेली अनेक वर्ष त्या या क्षेत्राशी संबंधित आहेत, सध्या शिवाजी विद्यापीठामध्ये त्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.
1: चला तर मग युवक मित्र मैत्रिणींनो, CS अर्थात कम्प्युटर सायन्स त्याचा अभ्यासक्रम, त्यातील करिअरच्या संधी याविषयी डॉक्टर शीतल गायकवाड यांच्याशी अमृता दैनी यांनी केलेली बातचीत आता ऐकूया.
0: हॅलो फ्रेंड्स, आजच्या युववाणी या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. आज युववाणी या कार्यक्रमात आपण तुम्हा सगळ्यांचा लाडका ट्रेंडिंग विषय कम्प्युटर सायन्स अर्थात CS याविषयी बातचीत करणार आहोत. कम्प्युटर सायन्स मधल्या करिअरच्या संधी याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत डॉक्टर शीतल गायकवाड. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इथं त्या असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करतायत आणि त्यांचा या क्षेत्रातला 15 ते 16 वर्षांचा अनुभव आहे. तर मॅडम नमस्कार.
2: नमस्कार.
0: आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत.
2: थँक्यू
0: मॅडम. आपण सुरुवात करूया कम्प्युटर सायन्स या अभ्यासक्रमाचं स्वरूप कसं असतं हे समजून घेऊन.
3: आता कॉम्प्युटर सायन्स म्हटलं की सगळ्यांना एकच गोष्ट वाटते की हा कॉम्प्युटर यूज कसा करायचा, की याचंच फक्त ट्रेनिंग दिलं जातं का? तर नाही, हा अभ्यासक्रम केवळ कॉम्प्युटर कसा चालवायचा हे शिकवत नाही, तर तो का आणि कसा काम करतो या मागची सायन्स शिकवतो. आता यामध्ये सॉफ्टवेअर डेव्हलप करणे किंवा डेटा मॅनेजमेंट आहे, नेटवर्किंग आहे आणि ऍडव्हान्स टेक्निक विकसित करण्यावर भर दिला जातो. तर ऍडव्हान्स टेक्निक म्हणजे उदाहरणार्थ आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, सायबर सिक्युरिटी आहे, ब्लॉक चेन आहे किंवा इंडस्ट्री 5.0 ज्या नीड्स आहेत, तर त्या नीड्स सुद्धा आपण कव्हर करतो. तर ह्या नीड्स कव्हर करताना इंडस्ट्री मधले जे एक्सपर्ट्स आहेत किंवा ऍल्युमिनी जे असतात तर त्यांचे सुद्धा इनपुट कन्सिडर केले जातात. आता शिवाजी

0: सिटीमध्ये आपण 5 कोर्सेस चालू केलेले आहेत. एमसीए आहे, एमएससी कॉम्प्युटर सायन्स आहे, बीएससी एआयएमएल आहे, बीसीए सायन्स बेस्ड आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन डेटा सायन्स आहे. या 5 कोर्समध्ये दर 3 वर्षांनी अपडेट केले जातात. याच्यामध्ये अल्युमिनी इनपुट आणि इंडस्ट्री नीड्स पण कन्सिडर केल्या जातात की जेणेकरून विद्यार्थी जेव्हा डिग्री घेऊन बाहेर पडेल तर त्याला जॉब अपॉर्च्युनिटी मध्ये काही अडथळा येऊ नये.
1: म्हणजे आत्ताच्या फील्डमध्ये जे अपेक्षित आहे ते मुलांना शिकवण्याचा मुलांना देण्याचा पूर्ण प्रयत्न या अपडेशन मधून केला जातो.
0: अगदी अगदी. आणि दुसरी गोष्ट अशी सांगायची की एमसीए आणि बीसीए जे युनिव्हर्सिटीमध्ये चालू आहे तर हे पूर्ण सायन्स बेस्ड आहे आणि बीएससी एआयएमएल हा सुद्धा आम्ही अंडर ग्रॅज्युएटचा प्रोग्राम असा डिझाईन केलेला आहे की याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगवर जास्त फोकस केलेला आहे.
1: म्हणजे आत्ताचं जे ट्रेंडिंग म्हणतो आपण मुलांना ज्याचं आकर्षण आहे तो अभ्यासक्रम कव्हर करायचा आपण प्रयत्न करतो.
0: हो, वा. आणि खूप सुंदर पद्धतीने सिलेबस डिझाईन केलेला आहे आणि ह्याचं जे अपडेशन आहे की ज्या ऍडव्हान्स टेक्निक्स मार्केटमध्ये आहेत तर ते इन्क्लूड केलेले आहेत.
1: कम्प्युटर हाताळता येणं आणि कम्प्युटर सायन्स मधल्या करिअरच्या संधी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे मुलांना आणि पालकांना लक्षात येत नाही. पण मला कम्प्युटर सायन्स मध्ये करिअर करता येईल ह्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ऍज अ प्रोफेसर तुमच्या नजरेतून?
0: नुसता कम्प्युटर वापरता येणं म्हणजे युजर होणं, पण सायन्समध्ये करिअर करण्यासाठी काही लॉजिकल थिंकिंग मुलांच्या डेव्हलप व्हायला लागतात किंवा एखाद्या समस्येचे टप्प्याटप्प्याने निराकरण करण्याची क्षमता ही मुलांच्यात आली पाहिजे. तर याच्यामध्ये काही टेक्निकल स्किल्स असतात की जे विद्यार्थ्यांना अडॅप्ट करणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल नवीन नवीन प्रोग्रामिंग लँग्वेजेस असतील त्यांचं लॉजिकल डेव्हलपमेंट झाली पाहिजेत किंवा नवीन फ्रेमवर्क्स जे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत तर ते पण त्यांनी अपडेट केले पाहिजे. कॉम्प्युटर सायन्समध्ये करिअर करण्यासाठी पहिलं स्किल पाहिजे ते की अडॅप्टॅबिलिटी. म्हणजे काय की जेव्हा नवीन नवीन टेक्नॉलॉजीज मार्केटमध्ये येतात तेव्हा स्टुडंटला ते लर्न करण्याची कॅपॅसिटी पाहिजे ते किंवा ते इझिली अडॅप्ट झाले पाहिजे ते. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल अँड क्रिटिकल थिंकिंग पाहिजेत की एखादा कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम आहे तर तो स्मॉलर प्रॉब्लेममध्ये ब्रेकडाऊन करून तो कसा सॉल्व्ह करता येईल तर ह्याचं त्याच्याकडे स्किल पाहिजेत. त्याचबरोबर कम्युनिकेशन स्किल सुद्धा चांगलं पाहिजेत. टीम वर्क किंवा कोलॅबोरेशन मध्ये त्यांना वर्क करता आलं पाहिजेत कारण जेव्हा सॉफ्टवेअर डेव्हलप करायला देतात तेव्हा हे एकट्याचं काम नसतं तर हे टीम वर्क काम असतं. त्याचबरोबर त्यांचं एप्टिट्यूड पण चांगलं असणं गरजेचं आहे. एप्टिट्यूड का चांगलं असणं गरजेचं आहे की एखादं नवीन स्किल तुम्हाला शिकायचंय फ्युचरमध्ये तर तुमच्यामध्ये ते पोटेन्शियल आहे की नाही तर याची कल्पना येते.
1: कम्प्युटर सायन्स आणि आयटी यांचा एकमेकाशी किती संबंध आहे?
0: संबंधित आहे पण थोडा फरक असा आहे की कॉम्प्युटर सायन्स म्हणजे नवीन सॉफ्टवेअर आणि तंत्रज्ञान तयार करणे म्हणजे यामध्ये थिअरी आहे, डिझायनिंग आहे. तर आयटी म्हणजे हे तयार असलेले सॉफ्टवेअर्स किंवा हे ऍडव्हान्स टेक्निक्स आहेत तर त्याचा यूज बिझनेससाठी कसा होईल या गोष्टींचा विचार करणे. दोन्ही फील्डमध्ये मार्केटमध्ये इक्वल अपॉर्च्युनिटीज आहेत करिअरसाठी आणि त्यांना सॅलरी पॅकेजेस पण मिळतात ते खूप चांगल्या पद्धतीने दिले जातात. पण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये आहे इन्क्लूड.
1: मॅडम कार्यक्रमात पुढे जाण्याआधी एक छोटासा म्युझिकल ब्रेक.

0: आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात कम्प्युटर सायन्स अर्थात CS याविषयी डॉक्टर शीतल गायकवाड यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. मॅडम, कम्प्युटर सायन्स मध्ये कोणकोणते विषय शिकवले जातात?
1: कॉम्प्युटर सायन्समध्ये वेगवेगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस शिकवल्या जातात.

0: जसं की सी आहे, सी प्लस प्लस आहे, जावा प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे, पायथॉन आहे किंवा डॉट नेट आहे, त्याचबरोबर डेटा स्ट्रक्चर्स काय आहेत, अल्गोरिदम्स काय आहेत, वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टम्स म्हणजे फॉर एक्झाम्पल विंडोज असेल, लिनक्स असेल किंवा डेटाबेस मॅनेजमेंटसाठीचे एसक्यूएल, तर हे शिकवले जातात. त्याचबरोबर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी याचाही समावेश आहे.
1: कोडिंग म्हणजे काय?
0: कोडिंग म्हणजे तुम्ही जेव्हा अल्गोरिदम इम्प्लिमेंट करता तेव्हा कॉम्प्युटरला इन्स्ट्रक्शन्स देता, तर ह्या इन्स्ट्रक्शन कॉम्प्युटरला समजतील ह्या भाषेमध्ये द्यायला लागतात. म्हणजेच त्याच्यासाठी आपण कॉम्प्युटरच्या काही प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत त्याचा यूज करतो, तर त्यालाच आपण कोडिंग म्हणतो.
1: अच्छा, लहानपणापासून आता मुलं कोडिंग शिकतायत, त्याचा खरंच फायदा होतो किंवा त्यांनी शिकावं?
0: हो नक्कीच, कोडिंग जर मुलं करत असतील लहानपणापासून तर नक्कीच त्यांचं लॉजिकल थिंकिंग हे डेव्हलप झालेलं असतं, त्यामुळे त्यांना पुढे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये हे खूप इझी जातं सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी, त्यामुळे कोडिंगचा तर नक्कीच फायदा होतो. कोडिंग किंवा प्रोग्रॅमिंग म्हणजे काय? तर तुमचं जे लॉजिकल थिंकिंग आहे तर ते तुम्ही इम्प्लिमेंट करता. आता लॉजिकल थिंकिंग म्हणजे काय? तर तुम्ही एखाद्या प्रॉब्लेमला स्टेप बाय स्टेप कसं सोल्युशन देऊ शकता त्याचं तुम्ही पेपर वर्क करता, त्यालाच आपण अल्गोरिदम म्हणतो. तर हा अल्गोरिदम जेव्हा तुम्ही इम्प्लिमेंट करता कॉम्प्युटरला समजतील ह्या भाषेमध्ये, त्यालाच आपण प्रोग्रामिंग लँग्वेजेसचा यूज करतो, तर ह्या पद्धतीला आपण प्रोग्रामिंग म्हणू शकतो.
1: बरेचदा कॉम्प्युटरला व्हायरस येतो किंवा सिस्टीमला व्हायरस येतो असं आपण म्हणतो, हा सर्वत्र चर्चेचा विषय किंवा शब्द आहे, पण व्हायरस म्हणजे काय आणि व्हायरस येतो म्हणजे काय होतं?
0: व्हायरस म्हणजे काय? तर हे एक प्रकारचं मॅलिशियस सॉफ्टवेअर असतं. हे तुमच्या सिस्टीममध्ये ईमेल थ्रू इन्सर्ट होतं किंवा तुम्ही जेव्हा काही गोष्टी किंवा काही फाईल्स डाउनलोड करत असतात तेव्हा ते तुमच्या सिस्टीममध्ये इन्सर्ट होतं. मग हे सॉफ्टवेअर काय करतं? तर हे मॅलिशियस सॉफ्टवेअर तुमचे सिस्टीमचे जे रेग्युलर ऑपरेशन्स आहेत तर ते डिस्ट्रॉय करतं, सिस्टीमला डॅमेज करतं. तर व्हायरसचे वेगवेगळे टाईप पण असू शकतात, जसं की बूट सेक्टर व्हायरस आहे, फाईल इन्फेक्टर व्हायरस आहे, मायक्रो व्हायरस आहे, पॉलिमॉर्फिक व्हायरसेस आहेत. याच्या व्यतिरिक्त सुद्धा नवीन नवीन व्हायरसेस तुमच्या सिस्टीमला डॅमेज करू शकतात. इंट्रोजन डिटेक्शन सिस्टीम म्हणून एक मॉड्यूल असतं, तर त्याच्या थ्रू तुम्ही इंट्रोजन म्हणजे कुठल्या टाईपचा व्हायरसचा अटॅक झालेला आहे तर हे पण तुम्ही डिटेक्ट करू शकता. आणि ह्या गोष्टी इन्क्लुडेड आहेत की इंट्रोजन डिटेक्शन सिस्टीम म्हणजे काय किंवा इंट्रोजन प्रिव्हेन्शन सिस्टीम म्हणजे काय असते, तर हे सुद्धा कॉम्प्युटर सायन्स मध्ये शिकवलं जातं.
1: आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात कम्प्युटर सायन्स अर्थात CS याविषयी डॉक्टर शीतल गायकवाड यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. कम्प्युटर सायन्सच्या पूर्ण अभ्यासामध्ये कुठला असा विषय आहे किंवा कुठला असा पार्ट आहे की जो मुलांना कन्फ्युजिंग आहे किंवा त्रासदायक ठरतो किंवा त्याच्यावर मुलांनी जास्त फोकस केला पाहिजे?
0: कॉम्प्युटर सायन्समध्ये मुलांना जास्त कन्फ्युजन होतं की अल्गोरिदम लिहिताना, कारण जोपर्यंत तुम्ही परफेक्ट अल्गोरिदम लिहू शकत नाही तोपर्यंत तो तुम्ही इम्प्लिमेंट करू शकत नाही. एकदा तुम्ही इम्प्लिमेंट केला की ऍटोमॅटिक तुम्हाला ते प्रोग्रामिंग स्किल तुमच्यातलं डेव्हलप होतं. पण अल्गोरिदम लिहिणं म्हणजे काय करणं? तर तुमचं जे लॉजिकल थिंकिंग आहे तर ते ऍक्च्युअल तुमच्या पेपरवर उतरवणं, तर याच्यामध्ये मुलं खूप कन्फ्यूज होतात. पण जर अल्गोरिदम लिहिता आलं तर त्यांना प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन करणं हे सहज जमतं.
1: मॅडम, कार्यक्रमात पुढे जाण्याआधी एक छोटासा म्युझिकल ब्रेक.

0: आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात कम्प्युटर सायन्स अर्थात CS याविषयी डॉक्टर शीतल गायकवाड यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. कुठल्या कुठल्या सेक्टरमध्ये हे सॉफ्टवेअर वापरले जातात?
1: आता बघायला गेलं तर असा एकही सेक्टर नाहीये की ज्याच्यामध्ये कॉम्प्युटरचा किंवा सॉफ्टवेअरचा युज होत नाही. फॉर एक्झाम्पल ऍग्रीकल्चर असेल, बँकिंग असेल,

0: ग्रोसरी स्टोअर असेल किंवा एज्युकेशन सेक्टरमध्ये, हेल्थ सेक्टरमध्ये, आर्किटेक्चर फील्ड असू देत किंवा व्हर्च्युअल रियालिटी असू देत, गेम डेव्हलपमेंटमध्ये असू देत, सगळीकडे कॉम्प्युटरचा किंवा सॉफ्टवेअरचा सर्रास यूज होताना दिसतो.
1: खूपशा करिअरच्या संधी मुलांना अवेलेबल आहेत असं आपण म्हणू शकतो. मॅडम, ऍप आणि वेबसाईट यामध्ये काय फरक असतो?
0: वेबसाईट जी असते ती ब्राउझरवर ओपन केली जाते, तिला इंटरनेटची सतत गरज असते. आणि ऍप्लिकेशन जे असतात की जे मोबाईल किंवा तुमच्या डेस्कटॉपवर इन्स्टॉल केले जातात आणि काही वेळा हे ऑफलाईन सुद्धा वापरता येतात.
1: मॅडम, कम्प्युटर सायन्समध्ये करिअरच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत?
0: कॉम्प्युटर सायन्सला आयटी इंडस्ट्रीमध्ये तर खूपच संधी आहेत की सॉफ्टवेअर इंजिनियर किंवा डेव्हलपर किंवा डेटा सायंटिस्ट म्हणून ते अप्लाय करू शकतात. तसंच वेब किंवा ऍप डेव्हलपर म्हणून पण अप्लाय करू शकतात. आता सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट किंवा गेम डिझायनर यासाठी सुद्धा ते अप्लाय करू शकतात.
1: ह्या झाल्या आयटी क्षेत्रातल्या, हे सोडून अजून काही संधी असतात?
0: आता स्टुडंटचा जास्त ओढा आहे तो आयटी इंडस्ट्रीकडे आहे, कारण त्यांना फक्त एवढंच फील्ड माहितीये की तुम्ही कम्प्युटर सायन्सची डिग्री घ्या आणि सॉफ्टवेअर प्रोग्रामर म्हणून किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून की तुम्ही आयटी इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही अप्लाय करा. पण हे सोडून सुद्धा काही वेगळ्या क्षेत्रात कॉम्प्युटर सायन्सला खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज आहेत. इंटेलिजन्स ब्युरो आहे, तर इंटेलिजन्स ब्युरो मध्ये तुम्हाला असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर म्हणून पोस्ट असते, त्याचबरोबर ज्युनियर इंटेलिजंट ऑफिसर म्हणूनही पोस्ट आहे. सायबर सिक्युरिटी अँड थ्रेट इंटेलिजन्स मध्ये सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. डेटा अनालिटिक्स किंवा AI किंवा ML इंटेलिजन्स मध्ये सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर कॉम्प्युटर सायन्सचे स्टुडंट डिजिटल फॉरेन्सिक मध्ये सुद्धा अप्लाय करू शकतात. पोलीस स्टेशन, सायबर सेल किंवा क्राईम ब्रँच मध्ये सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. यामध्ये तुम्हाला सायबर क्राईम अनालिस्ट, डिजिटल फॉरेन्सिक एक्सपर्ट, इथिकल हॅकर, नेटवर्क सिक्युरिटी स्पेशालिस्ट, सायबर पोलीस कन्सल्टंट, CCTV अँड एव्हिडन्स अनालिसिस, मोबाईल डेटा रिकव्हरी, सायबर फ्रॉड ट्रेसिंग, तर यामध्ये सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक मध्ये सुद्धा आयटी साठी खूप चांगल्या अट्रॅक्टिव्ह संधी उपलब्ध आहेत, जसं की CISO, आयटी ऑपरेशन्स, सॉफ्टवेअर डेव्हलपर, डिजिटल पेमेंट सिस्टीम डेव्हलप करणे किंवा रिपोर्ट जनरेशन डेव्हलपर म्हणून सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता.
1: मॅडम, बँकिंग सेक्टरमध्ये कशा पद्धतीच्या ऑपॉर्च्युनिटीज असू शकतात?
0: बँकिंग सेक्टरमध्ये आयटी ऑफिसर म्हणून तुम्ही अप्लाय करू शकता, सायबर सिक्युरिटी ऑफिसर म्हणून अप्लाय करू शकता, डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेशन म्हणून पोस्ट असते, नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेशन म्हणून पोस्ट असते, किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपर, डेटा अनालिस्ट, इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर म्हणून तुम्ही अप्लाय करू शकता.
1: आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात कम्प्युटर सायन्स अर्थात CS याविषयी डॉक्टर शीतल गायकवाड यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. मॅडम, आपण कम्प्युटर सायन्स केल्यानंतर डिफेन्समध्ये काही करिअरच्या संधी आपल्याला असतात का?
0: तुम्ही आयटी ऑफिसर म्हणून अप्लाय करू शकता. याच्यामध्ये सायबर ऑपरेशन्स करण्यासाठी किंवा नेटवर्क सिक्युरिटी प्रोव्हाइड करण्यासाठी खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज आहेत इंडियन नेव्हीमध्ये. इंडियन नेव्हीमध्ये कॉम्प्युटर सायन्स स्टुडंट किंवा आयटी ग्रॅज्युएट स्टुडंटना अपॉर्च्युनिटीज आहेत. इंडियन नेव्हीमध्ये एज्युकेशनल एलिजिबिलिटी ही अशा पद्धतीने असते की BE और BTech इन कॉम्प्युटर सायन्स किंवा कॉम्प्युटर सायन्समध्ये एनी ग्रॅज्युएट कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, आयटी, सॉफ्टवेअर सिस्टीम किंवा सायबर सिक्युरिटी किंवा डेटा अनालिटिक्स, तर हे स्किल्स त्यांना पाहिजेत. त्यामध्ये त्यांना सायबर सिक्युरिटी किंवा AI किंवा डेटा अनालिटिक्स हे स्किल्स अपेक्षित आहे. तर मिनिमम मार्क्सची रेंज ह्यांच्या 60% डिग्रीला हवी आहे. त्याचबरोबर DRDO, इस्रो किंवा NIC यामध्ये सुद्धा कॉम्प्युटर सायन्स ग्रॅज्युएट्सना खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज आहेत. DRDO मध्ये म्हणजेच डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. DRDO मध्ये नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटर सायंटिस्ट B म्हणून ह्या पोस्टसाठी कॉम्प्युटर सायन्सचे स्टुडंट अप्लाय करू शकतात. DRDO मध्ये टॉप पोस्ट सायंटिस्ट B साठी अप्लाय करू शकतात, सायंटिफिक ऑफिसर म्हणून अप्लाय करू शकतात, टेक्निकल असिस्टंट म्हणून अप्लाय करू शकतात. त्याचबरोबर सायबर सिक्युरिटी, AI ML इंजिनियर, डेटा सायंटिस्ट आणि सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून सुद्धा अप्लाय करू शकतात. तर यांना अपेक्षित असं असतं की डिफेन्स टेक्नॉलॉजीज आर्मीसाठी बिल्ड करणे, नेव्हीसाठी

0: बिल्ड करणे किंवा एअरफोर्स असेल, सायबर डिफेन्स असेल, स्पेस अँड मिसाईल्स असेल, एआय अँड रोबोटिक्स असेल, तर यांच्यासाठी डिफेन्स टेक्नॉलॉजी डेव्हलप करणे हे कॉम्प्युटर सायन्सच्या पोर्शनमध्ये बऱ्यापैकी कव्हर होतं. इस्रोमध्ये सुद्धा खूप चांगल्या पोस्ट आहेत, जसं की सायंटिस्ट म्हणून तुम्ही अप्लाय करू शकता, सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून अप्लाय करू शकता, किंवा डेटा प्रोसेसिंग इंजिनियर, सायबर सिक्युरिटी इंजिनियर म्हणून सुद्धा तुम्ही इस्रोमध्ये अप्लाय करू शकता. नेटवर्क इंजिनियर, आयटी सिस्टीम इंजिनियर याच्यासाठी सुद्धा कॉम्प्युटर सायन्सचे स्टुडंट अप्लाय करू शकतात. हे सर्व सेक्टर सोडून रेल्वेमध्ये सुद्धा खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज आहेत. आयटी ऑफिसर, ज्युनियर इंजिनियर किंवा सिग्नल अँड टेलिकॉम ऑफिसर म्हणून सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. ह्या तर आयटी इंडस्ट्री सोडून आता जे आपण सेक्टर्स डिस्कस केलेत यामध्ये कॉम्प्युटर सायन्सच्या स्टुडंटना तर अपॉर्च्युनिटीज आहेतच, परंतु काही गव्हर्नमेंट ओन कंपनीज आहेत की ज्याला आपण पीएसयू म्हणतो, म्हणजे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग. फॉर एक्झाम्पल, गेल कंपनी आहे, एनपीसीआयएल कंपनी आहे, एचपीसीआयएल कंपनी आहे, ईसीआयएल कंपनी आहे, ओएनजीसी कंपनी आहे, बेल कंपनी किंवा गेल यांसारख्या अनेक कंपनीज आहेत की ज्याच्यामध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपरची गरज असते. ते आयटी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी, सायबर सिक्युरिटीसाठी किंवा क्लाउड अँड डेटा सेंटरसाठी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंगसाठी, नेटवर्किंगसाठी किंवा डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेशनसाठी सॉफ्टवेअर इंजिनियर्स हायर करतात.
1: अच्छा, म्हणजे आपण मॅडम असं म्हणू शकतो की कम्प्युटर सायन्सच्या करिअरच्या संधी सर्वत्र आहेत, फक्त आपण त्या शोधल्या पाहिजेत.
0: नक्कीच.
1: आणि आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुम्ही सरकारी नोकरीच्या संधी सांगितल्या, डिफेन्स मधल्या संधी सांगितल्या, सायबर सिक्युरिटी मधल्या अनेक संधी सांगितल्या. ह्याचाच अर्थ की कम्प्युटर सायन्स या फील्डमध्ये तुम्ही जर मनापासून अभ्यास केलात तर तुम्हाला अनेक करिअरची द्वारं उघडणार आहेत असं म्हणायला हरकत नाही. कम्प्युटर सायन्सचा कोर्स आपण कधी करू शकतो?
0: कॉम्प्युटर सायन्सचा कोर्स तुम्ही 10वीनंतरही करू शकता. म्हणजे काही डिप्लोमा कोर्सेस अवेलेबल आहेत की त्यांना 10वी पास एलिजिबिलिटी सुद्धा चालते.
1: अच्छा.
0: काही अंडर ग्रॅज्युएटचे कोर्सेस आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल बीसी असेल, बीई कॉम्प्युटर असेल किंवा बीएससी एआयएमएल असेल, बीसीएस असेल, याप्रमाणे अनेक काही अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस आहेत की ज्यांची एलिजिबिलिटी हे 12th पास पाहिजेत. काही कोर्सेस आहेत ते पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस आहेत, एमसीए, एमएससी कॉम्प्युटर सायन्स आहे किंवा एमई आहे, एमटेक आहेत. हे तुम्ही ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर करू शकता. कॉम्प्युटर सायन्सला ऍडमिशन घेण्यासाठी मुलांना मिनिमम बेसिक मॅथमॅटिक्स तरी माहिती असलं पाहिजेत. कारण जेव्हा तुम्ही प्रोग्रामिंग करता किंवा अल्गोरिदम लिहिता तर त्याचा बेस म्हणजे थोडस तिथे मॅथमॅटिक्स युज करावं लागतं. पण याचा अर्थ असा नाहीये की त्यांना मॅथमॅटिक्स मध्ये अगदी आउट ऑफ आउट मार्क्स पाहिजेत किंवा खूप हाय लेवलचं मॅथ्स त्यांना माहिती असणं अपेक्षित आहे. तुम्हाला 10th पर्यंतचं जरी मॅथ्स असेल, अगदी बेसिक लेवलचं जरी मॅथ्स माहिती असेल, तरी त्यांना कॉम्प्युटर सायन्स इझी जाऊ शकतो.
1: मॅडम, एंट्रन्स एक्झाम असतात का आणि त्या कशा असतात?
0: काही कोर्सेसना एंट्रन्स एक्झाम आहेत, तर त्याचे एंट्रन्सची माहिती हे त्या त्या कोर्सच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला मिळते. तर शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये बीसीए अंडर सायन्स हा कोर्स चालवला जातो, तर याची एंट्रन्स ही डीटीई थ्रू होते. त्याच्यानंतर तुमची मेरिट लिस्ट डिस्प्ले होऊन तिथे तुम्हाला ऍडमिशन मिळू शकतं. बीएससी, एमएससी, एआयएमएल ह्या कोर्ससाठी तुमचा जेईईचा स्कोअर आणि 12th मार्क्स असं कॉम्बिनेशन करून तुमची मेरिट लिस्ट प्रिपेअर केली जाते. एमसीए सायन्स आणि एमएससी कॉम्प्युटर सायन्स, तर यांची एंट्रन्स डिपार्टमेंट ऑफ कॉम्प्युटर सायन्स मध्ये होते आणि त्याची तुम्हाला माहिती ही युनिव्हर्सिटी, शिवाजी युनिव्हर्सिटीच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला मिळू शकेल.
1: तर मॅडम, आज तुम्ही इथं आलात आणि कॉम्प्युटर सायन्स याविषयी, त्या कोर्सेस विषयी आणि त्यातल्या संधींविषयी खूप छान माहिती आमच्या युवक मित्र मैत्रिणींना दिली. त्याबद्दल आकाशवाणी कोल्हापूर परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: कम्प्युटर सायन्सचा अभ्यासक्रम, त्यातील करिअरच्या संधी याविषयी डॉक्टर शीतल गायकवाड यांच्याशी अमृता दैनी यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकलीत. तर अमृता, डॉक्टर शीतल गायकवाड मॅम यांनी आपल्याला कम्प्युटर सायन्सचा अभ्यासक्रम, त्यातील करिअरच्या संधी आणि त्याविषयी थोडेफार असणारे गैरसमजही मॅमनी दूर केले असं म्हणायला काही हरकत नाही.
1: हो, मॅडमनी सांगितल्याप्रमाणे कम्प्युटर वापरता येणं म्हणजे कम्प्युटर युजर होणं, आणि आपल्याला मात्र कम्प्युटर सायन्स याविषयी पदवीधर व्हायचंय, त्याविषयीचा सखोल अभ्यास

0: आणि त्यामध्ये करिअर करायचं
1: हो. त्यामुळे या दोन गोष्टींमधला फरक नक्कीच आपल्या युवक मित्र मैत्रिणींना कळला असेल.
0: मॅमनी सांगितल्याप्रमाणे यामध्ये करिअरचे अनेक ऑप्शन्स आहेत. सॉफ्टवेअर डेव्हलपर तुम्ही होऊ शकता, डेटा सायंटिस्ट, सिस्टीम अनालिस्ट, सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट म्हणूनही तुम्ही या क्षेत्रामध्ये करिअर करू शकता. तंत्रज्ञानातील वाढत्या प्रगतीमुळे कम्प्युटर या क्षेत्रात नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. आपल्या युवक मित्र मैत्रिणींच्या मनात असणाऱ्या बऱ्यापैकी शंकांचं निरसन आपल्या आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून झालंय असं म्हणायला काही हरकत नाही.
1: आजच्या भागात आपण कम्प्युटर सायन्स या विषयातल्या करिअरच्या संधींबद्दल आणि त्याच्या अभ्यासक्रमाबद्दल बोललो. वाणिज्य अर्थात कॉमर्स शाखा, त्या विषयातल्या करिअरच्या संधी, उपलब्ध कोर्सेस आणि अभ्यासक्रम याविषयी जरूर ऐका युववाणी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात अर्थात 17 मे रोजी संध्याकाळी 5:30 वाजता. तोपर्यंत आजच्या भागासाठी मी अमृता
0: आणि मी अनुजा आपला निरोप घेतोय. स्टे ट्यून, स्टे हॅपी.

युववाणी निवेदन आणि निर्मिती सहाय्य अमृता दैनी अनुजा तापसकर सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, भीती मग ती कशाचीही असो, विशिष्ट वयात ती एकदा का मनात बसली की पुढे बराच काळ ती त्या व्यक्तीचा जणू पाठलाग करत राहते, असं काही जणांच्या बाबतीत घडतं नाही का? पण भीतीच्या या सावटातून बाहेरही पडता येतं ते योग्य समुपदेशनाच्या मदतीनं. याविषयी जाणून घेऊया डॉक्टर शैलेश उमाटे यांच्याकडून. अवश्य ऐका छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेत मंगळवार दिनांक 5 मे रोजी सकाळी 7:30 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर 107.1 MHz छोट्यांचं मोठं विश्व. कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
1: नाही रे, राहिलच बघ.
0: मग ऐकायचंय?
1: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
0: अगं युट्यूबवर.
1: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आले?
0: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्राह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषणं, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
1: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
0: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नसरापूर पालिका अत्याचार प्रकरणी जलदगती न्यायालयात खटला चालावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. पुद्दुचेरीसह चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी. येत्या जून महिन्यातही पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा पेट्रोल निर्यातदार देशांच्या संघटनेचा निर्णय. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ यांची निवड. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादचं कोलकाता नाईट रायडर्स पुढे विजयासाठी 166 धावांचं लक्ष्य.

0: नसरापूर इथल्या बालिकेवरचा अत्याचार आणि हत्या ही गंभीर घटना असून नागरिकांचा रोष साहजिक आहे, मात्र या आरोपीला कठोर शिक्षा होईल याची काळजी राज्य सरकार घेत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. हा खटला फास्ट्रॅक कोर्टात चालावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
1: मी काल स्वतः पीडितेच्या वडिलांशी दोन वेळा बोललो. मी त्यांना हे समजावून सांगितलं की आपल्याला नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा करून घ्यायची आहे, त्याकरता वेळेत चार्जशीट दाखल होणं आणि केस चालणं याकरता आम्ही माननीय हायकोर्टाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टीला फास्ट ट्रॅकवर नेतो आहोत. रेकॉर्ड वेळेत काम करण्याचा आमचा या संदर्भातला प्रयत्न आहे.
0: पुणे जिल्ह्यात नसरापूर इथं बालिकेवरच्या अत्याचार आणि हत्येचा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी निषेध केला आहे. ही घटना अतिशय क्लेशदायक असून मानवतेवरचा कलंक आहे अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या. या प्रकरणी महिला आयोगाने राष्ट्रीय बाल हक्क सुरक्षा आयोगाला पत्र लिहिलं असून तात्काळ कारवाई करण्याची विनंती केल्याचं रहाटकर यांनी सांगितलं. या प्रकरणी पोक्सो अंतर्गत कठोर कारवाई करावी आणि जलदगती विशेष न्यायालयात खटला चालवावा अशा सूचना त्यांनी केल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही या प्रकरणी कारवाईचं आश्वासन दिल्याचं त्यांनी सांगितलं. हे प्रकरण माणुसकीला काळीमा फासणारं असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. महिला आणि बालकांच्या सुरक्षेबाबत विद्यमान सरकार अपयशी ठरलं आहे अशी टीका त्यांनी केली. अशा घटना रोखण्यासाठी राजकीय श्रेयवाद बाजूला ठेवून शक्ती कायदा तातडीने लागू करावा अशी मागणी त्यांनी केली. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुदुचेरी विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी होणार आहे. आसाममध्ये 126, केरळमध्ये 140 आणि पुदुचेरीमध्ये 30 जागांसाठी तर तामिळनाडूमधल्या 234 आणि पश्चिम बंगालमधल्या 294 पैकी 293 जागांसाठी तसंच राज्यातल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मोजणी उद्या एकाच वेळी होणार आहे. मतमोजणीसाठी सर्वत्र यंत्रणा सज्ज आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाने अतिरिक्त निरीक्षक आणि पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मतमोजणी निरीक्षकांच्या मदतीसाठी अतिरिक्त 165 निरीक्षक तर मतमोजणी केंद्राच्या आसपास सुरक्षेसाठी 77 अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तामिळनाडू पुद्दुचेरी इथंही चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आसाममध्ये राज्य सशस्त्र पोलिसांच्या 93 तुकड्या विविध जिल्ह्यांमध्ये आधीच तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान पश्चिम बंगालच्या फालदा विधानसभा मतदारसंघातल्या सर्व 285 मतदान केंद्रांवर 21 मे रोजी फेर मतदान घेण्याचे निर्देश भारतीय निवडणूक आयोगानं दिले आहेत. या मतदारसंघांच्या मतांची मोजणी 24 मे रोजी केली जाईल. फालता मतदारसंघात 29 एप्रिल रोजी झालेल्या मतदानाच्या वेळी अनेक मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेशी निगडीत गंभीर स्वरूपाचे अपराध झाल्याच्या आणि लोकशाही प्रक्रियेचं मोठ्या प्रमाणावर उल्लंघन केल्याच्या घटना घडल्यानं आयोगानं हा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिल रोजी 2 टप्प्यात मतदान झालं होतं तर तामिळनाडूमध्ये 23 एप्रिल रोजी 1 टप्प्यात आणि आसाम, केरळ आणि पुदुचेरी इथं 9 एप्रिल रोजी 1 टप्प्यात मतदान झालं होतं. नागपूर इथं लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठ इथल्या विविध शैक्षणिक आणि प्रशासकीय इमारतींच्या बांधकामांचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. जगातले अनेक केमिकल इंजिनियर LITU मधून निर्माण झाले आहेत. आता याचं रुपांतर स्वायत्त विद्यापीठात झालं त्यामुळे LITUचा दर्जा वाढला आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. आता इथे शैक्षणिक संकुल उभारलं जात असल्यामुळे आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या रांगेत LITU जाऊन बसेल. भविष्यात इथून उत्कृष्ट अभियंते निर्माण होतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृपाल तुमाने, नागपूरच्या महापौर नीता ठाकरे उपस्थित होत्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

करणाऱ्या देशांच्या संघटनेनं येत्या जून महिन्यात देखील पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला आहे. 7 ओपेक प्लस देशांनी पुढील महिन्यात तेल उत्पादनाचं लक्ष्य दररोज अंदाजे 188,000 बॅरल इतकं वाढवायला तत्वत सहमती दर्शवली आहे. संयुक्त अरब अमिरात अलीकडेच या गटातून बाहेर पडल्यानंतर आणि होर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या जलवाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर निर्बंध येत असल्यानं हे पाऊल उचलण्यात आलं आहे. ओपेक संघटनेत आता 21 सदस्य आहेत. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची निवड करण्यात आली आहे. पुण्यात बालेवाडी इथं झालेल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन

0: हे पाऊल उचलण्यात आलं आहे. ओपेक संघटनेत आता 21 सदस्य आहेत. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची निवड करण्यात आली आहे. पुण्यात बालेवाडी इथं झालेल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबादमध्ये राजीव गांधी मैदानावर झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं सनरायझर्स हैदराबादवर 7 गडी राखून विजय मिळवला. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र निर्धारित 20 षटकांच्या आधीच 19 षटकात 165 धावांवर त्यांचा डाव संपला. ही धावसंख्या कोलकाता नाईट रायडर्सच्या अंगक्रिश रघुवंशीचं शानदार अर्धशतक आणि अजिंक्य रहाणेच्या 43 धावांच्या खेळीच्या जोरावर कोलकात्यानं 3 गड्यांच्या मोबदल्यात सामन्यातले 10 चेंडू बाकी असताना पार केली. आर्थिक दुर्बल घटकांसाठी म्हाडाला जागा द्यावी लागू नये यासाठी भूखंडाचे तुकडे करून लेआउट म्हणजेच अभिन्यास केल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी आज नाशिकचे नायब तहसीलदार नितीन पाटील यांना अटक केली. न्यायालयानं त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. याशिवाय या प्रकरणी पोलिसांनी 194 भूखंड मालक विकासक आणि त्यांच्या भागीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरच्या कनेक्टिंग लिंकवर प्रवाशांनी सेल्फीसाठी थांबू नये असं आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं केलं आहे. कनेक्टिंग लिंक वाहतुकीसाठी सुरू झाली आहे, मात्र वाहनचालक प्रवासादरम्यान सेल्फी आणि फोटो घेण्यासाठी केबल स्टेड ब्रिज तसंच बोगद्याजवळ वाहनं थांबवत असल्याचं निदर्शनाला आलं आहे. या मार्गावर सीसीटीव्हीची सतत नजर राहणार असल्याचं महामंडळानं म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज सकाळी विवेक विहार इथल्या एका इमारतीत आग लागून झालेल्या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब ताबडतोब घटनास्थळी रवाना झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी 15 जणांची सुटका केली. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा हो अशी प्रार्थना केली आहे. प्रधानमंत्र्यांनी या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबियांना प्रधानमंत्री राष्ट्रीय निधी अंतर्गत प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. रत्नागिरी सायकलिस्ट क्लबनं आज रत्नागिरी शहरात किड्स सायक्लोथॉनचं आयोजन केलं होतं. या सायक्लोथॉनमध्ये 500 अधिक मुलांनी सहभाग घेतला होता. आधार कार्डाच्या चेहऱ्यामोऱ्यात येत्या वर्षअखेरपर्यंत बदल होऊ शकतो या वृत्ताचं केंद्रीय दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं खंडन केलं आहे. हवामान. गेल्या 24 तासात विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसातही विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची तसंच गारांचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नसरापूर बालिका अत्याचार प्रकरणी जलदगती न्यायालयात खटला चालावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. पुदुचेरीसह 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी. येत्या जून महिन्यातही पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा पेट्रोल निर्यातदार देशांच्या संघटनेचा निर्णय. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ यांची निवड. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबादमध्ये झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा सनरायझर्स हैदराबादवर 7 गडी राखून विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर 106.3 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. श्रोते हो, आता काही संदेश ऐकूया.

0: श्रोतेहो, भीती मग ती कशाचीही असो, विशिष्ट वयात ती एकदा का मनात बसली की पुढे बराच काळ ती त्या व्यक्तीचा जणू पाठलाग करत राहते, असं काही जणांच्या बाबतीत घडतं नाही का? पण भीतीच्या या सावटातून बाहेरही पडता येतं ते योग्य समुपदेशनाच्या मदतीनं. याविषयी जाणून घेऊया डॉक्टर शैलेश उमाटे यांच्याकडून. अवश्य ऐका छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेत मंगळवार दिनांक 5 मे रोजी सकाळी 7:30 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर 107.1 MHz छोट्यांचं मोठं विश्व.
1: श्रोतेहो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत शीतल महाजनी लिखित संवाद आणि त्याचबरोबर महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त साधना सुभाष महाजन यांचं भाषण महात्मा बसवेश्वरांचा अहिंसावाद. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 19 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

0: आहो ताई आहो भाऊ, स्वच्छतेचे भान सारेच ठेव।
1: कृषी, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन आणि मत्स्य संवर्धन या विषयांची हंगामी आणि उपयुक्त माहिती देणारा कार्यक्रम
2: अवश्य ऐका।
1: दररोज सकाळी 6:05 आणि दुपारी 2:10 ला
2: कृषी वाणी।

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र, संध्याकाळचे 7:15 होत आहेत. ऐकूया वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, पश्चिम आशियात अजूनही संघर्ष सुरू आहे आणि त्यामुळे जगाचा इंधन पुरवठा बाधित झालाय. अशातच संयुक्त अरब अमिरातीनं ओपेक या तेल उत्पादक देशांच्या संघटनेतनं बाहेर पडायचा निर्णय जाहीर केलाय. त्यानिमित्तानं जागतिक तेल पुरवठा आणि भारताचं हित या दृष्टीनं या निर्णयाशी जोडलेल्या विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत. याच विषयावरती बोलण्यासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक रोहिदास मुंढे सर आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत. सर, या मुलाखतीच्या सुरुवातीलाच आपण ओपेक ही संघटना नेमकी काय आहे आणि ती कोणत्या उद्देशानं काम करते याबद्दल आमच्या श्रोत्यांना काय माहिती द्याल?
1: ओपेक ही संघटना 1960 साली स्थापन झाली. त्या संघटनेचा स्थापन करण्यामागचा प्रमुख उद्देश

म्हणजे त्यावेळेस वेस्टर्न कंट्रीज मधल्या ज्या ऑइल कंपन्या होत्या याचं जागतिक तेल उत्पादन आणि किमतीवर खूप मोठ्या प्रमाणात मोनोपोली निर्माण झालेले होते आणि यालाच एक पर्याय म्हणून ओपेक कंट्री हे एकत्र आले. यामध्ये सध्या जवळपास 12 देश आहेत आणि यांनी ही जागतिक तेल उत्पादन आणि नियंत्रण सप्लाय कसा व्यवस्थित राहावा

0: कमी करणे, ज्यामुळे काही देशांचं नुकसान निश्चितच होतं. आपण आपल्या देशाचा जर विचार केला तर आपण जवळपास 70 ते 80% तेल आयात करत असल्यामुळं आपल्या तर अर्थव्यवस्थेवर खूप मोठ्या प्रमाणात याचा परिणाम होतो. आणि याच्यासाठीच सध्या जो संघर्ष चाललेला आहे यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था अगदी खूपच तेलावर आधारित असल्यामुळं आपल्याकडे असे जास्त असे सध्यास्थितीत पर्याय नाही. त्याच्यामुळे ज्या अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्था तेल इम्पोर्ट किंवा ऑइल इम्पोर्ट याच्यावर आधारित असतात ह्या अर्थव्यवस्थांना सर्वात जास्त झळ बसते.
1: सर म्हणजे ही नव्या प्रकारची एकाधिकारशाहीच असं म्हणता येईल. तुम्ही आत्ताच पश्चिम आशियातल्या संघर्षाबद्दल पण बोललात, त्यामुळेही जगाचा इंधन पुरवठा बाधित झाला आपल्याला सगळ्यांनाच ठाऊक आहे. आणि याच संघर्षाचा एक भाग असलेल्या संयुक्त अरब अमिरातीनं आता ओपेकमधनं बाहेर पडायचा निर्णय जाहीर केलाय, यामागे काय कारण असतील?
0: आपण जर सध्याचा संघर्ष पाहिला तर या ओपेक कंट्रीचं एक ठरलेलं सूत्र आहे. ज्यावेळेस त्यांनी ही ओपेक संघटना स्थापन झाली त्याच्यामध्ये त्यांनी प्रत्येक देशाचा कोटा ठरवून दिला होता, म्हणजे कोणत्या देशानं किती तेल उत्पादन करावं. आता त्यामध्ये आपण सौदी अरेबिया पाहिला तर ज्याला 9 ते 10 मिलियन बॅरल पर डे उत्पादन करण्याचं त्याला अधिकार किंवा परमिशन दिलेले आहे. इराक पाहिलं तर त्याला जवळपास 4 ते 4.5 मिलियन बॅरल पर डेला उत्पादन करण्याचा अधिकार आहे. परंतु जर आपण UAE पाहिलं तर त्याला 3 ते 3.5 मिलियन बॅरलचा उत्पादन करण्याचा अधिकार दिलेला आहे. तर UAEचं असं म्हणणं आहे की सध्याचा जो संघर्ष झाला आहे त्याच्यामध्ये त्याचं खूप आर्थिक नुकसान झालं, इन्फ्रास्ट्रक्चरल नुकसान झालं आहे. आणि हे नुकसान भरून काढायचं असेल तर त्याला तेल आणखी उत्पादन करावं लागेल, म्हणजे त्याचा जो कोटा आहे तो त्याला वाढवायचा आहे जवळपास 5 मिलियन बॅरल पर डे पर्यंत. परंतु हे वाढवण्यासाठी सौदी अरेबिया आणि इतर देश तयार नसल्या कारणाने UAEने याच्यामधनं बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि हा कोटा ठरवण्याचं एक तंत्र म्हणजे काय असतं की त्या देशामध्ये किती ऑइल रिझर्व आहे, तसंच त्या देशाची उत्पादन क्षमता किती आहे आणि त्या देशाची आर्थिक गरज किती आहे याच्या आधारावर प्रत्येक देशांना कोटा ठरवून दिलेला आहे. परंतु आता UAEचं असं म्हणणं आहे की आमचं आर्थिक नुकसान झाल्यामुळे आम्हाला त्याची गरज आहे आणि म्हणून कोटा वाढवून द्यावा, तर तो न दिल्या कारणाने सौदी अरेबिया आणि UAEचा संघर्ष वाढला आणि त्याच्यामुळे त्यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे.
1: सर, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीतल्या संघर्षाचा महत्वाचा उल्लेख तुम्ही आता केलात, ओपेकच्या या घडामोडीनिमित्त या संघर्षाबद्दलची काय माहिती देऊ शकाल?
0: परस्पर संबंध म्हणजे आपण पाहिलं तर सौदी अरेबियाला सगळ्यात जास्त तेल उत्पादन करण्याचं परमिशन असल्यामुळे, कारण त्याचं कारण असं आहे की थोड्याफार प्रमाणात सौदी अरेबियाचे संबंध इतर देशांसोबत पाश्चिमात्य देशांसोबतही चांगले आहेत. त्याबरोबरच UAEचा आणि येमनचे काही प्रमाणात राजकीय संबंध चांगले आहेत आणि येमनला UAE सपोर्ट करतो. त्याच वेळेस येमन आणि सौदी अरेबियाचे काही प्रमाणात राजकीय संबंध चांगले नसल्या कारणाने याला त्याची जोड देता येईल की हा जो सौदी अरेबिया आणि UAE संघर्ष आहे त्याला कुठेतरी हुती बंडखोरांना किंवा हुतीचे जे तिथला संघर्ष आहे त्याला UAEचा पाठिंबा जे की सौदी अरेबियाच्या अगेन्स्ट मध्ये लढतात, म्हणून आपल्या असं दिसतं की कदाचित सौदी अरेबियाने UAEला कोटा न वाढून देण्याचं ठरवलं असेल ज्याच्यामुळे त्यांच्यामध्ये संघर्ष वाढल्याचा आपणास दिसून येते.
1: सर, मग आता जर हे सगळं लक्षात घेतलं तर हा अंतर्गत संघर्ष आणि ओपेकमधून संयुक्त अरब अमिरातीनं बाहेर जाण्याचा घेतलेला निर्णय याकडे जर एकत्र पाहिलं तर त्यामुळं ओपेक संघटनेच्या जागतिक तेल बाजारावरच्या वर्चस्वाला काही बाधा पोहोचेल का? आणि या सगळ्याचा जागतिक तेल व्यापारावर, विशेषतः तेल उत्पादन आणि तेलाच्या किमती या दृष्टीनं काय प्रभाव पडेल असं वाटतंय?
0: आपण जर जागतिक तेलाचा उत्पादनाचा आणि किमतीचा विचार केला तर ऑलरेडीच हे बाधित झालेलं आहे, ऑलरेडीच हे वेस्ट एशियातील संघर्षामुळे प्रभावित झालेलं आहे. परंतु UAE या ओपेक संघटनेतून बाहेर पडल्यामुळे आणखी काही याच्यावर परिणाम होईल का? तर मला असं वाटतं की एकूण तेल उत्पादन जे आहे UAEचं हे जर टोटल ओपेकचा विचार करता झालं तर ते एवढं काय खूप मोठ्या प्रमाणात नाहीये, म्हणजे अगदी 3.5 ते 4 मिलियन बॅरल आहे. परंतु ओपेकचं सगळ्यांचं जर मिळून पाहिलं तर ते जवळपास जगाच्या 30% वाटा हा ओपेक संघटनेचा आहे. परंतु UAE बाहेर पडल्यामुळे कदाचित त्याला स्वतःसाठी फायदा होऊ शकेल, कारण स्वतः ते निर्णय घेईल की आम्हाला 3.5 बिलियन डॉलर वरून 5 बिलियन डॉलर ते स्वतःसाठी उत्पादन करू शकतील. परंतु याचा लगेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर परिणाम होईल का? तर तेवढा होईल असं मला वाटत नाही. याचं कारण हा फक्त एक देश फार काय मोठ्या प्रमाणात तेल उत्पादन करून सप्लाय करील अशा प्रकारची स्थिती नाही, कारण त्याच्या इथलं जी इन्फ्रास्ट्रक्चर नुकसान झालं आहे आता त्याची किती कपॅसिटी आहे याच्यावर डिपेंड करते ते इन्फ्रास्ट्रक्चर रिकव्हर करून त्यातून तेल उत्पादन करण्याचं. हा, कदाचित एखाद्या वेळेस इंडिव्हिज्युअल कंट्रीजला त्याचा फायदा होऊ शकेल, जसं की

0: समजा भारताचे आणि युएचे संबंध चांगले आहेत तर कदाचित भारत आणि युए साठी काही स्पेशल सूट भेटली तर तशा प्रकारचे तेल म्हणजे किमतीवर परिणाम होऊ शकतो, पण अगदीच जागतिक किमतीवर युएई प्रभाव पाडेल असं तरी वाटत नाही.
1: सर, आता तुम्ही भारत आणि संयुक्त अरब अमिरातीच्या मैत्रीबद्दल बोललात, आपण त्यांच्याकडूनही तेल आयात करतो, मग या घडामोडी म्हणजे भारतासाठी स्वस्त दरात तेल मिळण्याची संधी असू शकेल का?
0: अगदी बरोबर आहे, कारण याच्यामधून एक पॉसिबिलिटी अशी दिसते की ज्यावेळेस हे युएई ओपेक संघटनेचा सदस्य म्हणून राहिला तर आपल्याला बायलॅटरल असं काही तेल आयात करण्यासाठी ते अग्रीमेंट करता येत नसायचं, त्याच्यामुळे आपला सगळा व्यवहार हा डॉलर मध्येच करावा लागायचा. कदाचित हा बाहेर पडल्यामुळे भारताला रुपयामध्ये व्यापार करता येईल, ज्याच्यामुळे युएईलाही फायदा होईल, कारण भारताकडून जर त्याला काही विकत घ्यायचं झालं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी जी काही कच्चा माल लागेल किंवा काही साधन सामग्री लागेल तर ते रुपयामध्ये खरेदी करू शकतील आणि आपल्यालाही त्यांचं तेल रुपयामधून खरेदी करता येईल. त्याच्यामुळे भारताचे आणि युएचे संबंध चांगले असल्या कारणाने त्यांचं तेल उत्पादन वाढवलं आणि ते जर आपल्याला रुपयामध्ये विकत घेता आलं आणि तेही काही प्रमाणात कन्सेशनल रेटमध्ये, कारण युएई कडून आपण जर कन्सेशनल रेटमध्ये घेऊ लागलो हे जर रशियाला कळलं तर कदाचित रशिया सुद्धा आपल्याला अजून कन्सेशनल रेटमध्ये देण्यासाठी तयार होईल, जे की सध्याच्या स्थितीत आता तो कन्सेशनल रेट बंद केलेला आहे मागं आपण त्यांच्याकडून ऑइल घेण्याचं बंद केल्यामुळे. त्याच्यामुळे तसा भारतासाठी हा एक चांगलाच सकारात्मक परिणाम होईल असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये.
1: सर, जर याच तत्वांना पाहिलं तर बरेचसे बिगर ओपेक तेल उत्पादक देश सुद्धा आहेत. आता या घडामोडींमुळे या बिगर ओपेक देशांना सुद्धा जागतिक तेल व्यापार क्षेत्रात नवी समीकरणं मांडायची संधी मिळणार आहे का?
0: आपण जर यापूर्वी पाहिलं तर 2024 मध्ये अंगोला सारखा देश ही ओपेक मधून बाहेर पडला होता आणि आता आपण पाहतोय की युएई हा देश बाहेर पडला आहे. त्याच्यामुळे काय झालं की यांना आता स्वतंत्र निर्णय घेण्याची क्षमता प्राप्त झाली आहे, परंतु यांच्या स्वतंत्र निर्णयामुळे जर ओपेक किंवा बिगर ओपेक जे देश आहेत किंवा ओपेक प्लस देश आहेत यांच्या प्रोडक्शन क्षमतेवर आणि सप्लाय क्षमतेवर जर काही परिणाम होता असेल तर निश्चितच हे सुद्धा देश अशा प्रकारचा विचार करतील की अगं जर युएई स्वतंत्र निर्णय घेऊन प्राइस मध्ये काही कमी जास्त करून ठराविक कंट्रीजला किंवा ठराविक देशांना कमी जास्त प्रमाणात विकत असल्यामुळे आपल्या हितांना बाधा पोहोचते असं वाटत असेल तर जे बिगर ओपेक कंट्रीज आहेत ते सुद्धा काही अशा प्रकारचे निर्णय घेऊ शकतात, कारण त्यांना तर काय ओपेकचे बंधन नाहीयेत. जसं समजा रशिया आहे तर रशिया त्याच्यामध्ये निर्णय घेण्यासाठी किंवा रशिया त्याच्यामध्ये इंटरफेअर करण्यासाठी तत्पर असतो आणि तो तशा प्रकारचे निर्णय घेऊ शकेल असं वाटतं मला.
1: सर, या सगळ्यासोबत जोडलेला एक मुद्दा म्हणजे जगभरात तेलावरचं अवलंबित्व कमी करून हरित ऊर्जेच्या दिशेनं संक्रमणाचे प्रयत्न सुरू आहेत, मग अशावेळी भविष्यात ओपेकचं महत्व कायम राहील असं वाटतंय?
0: अगदी महत्वाचा प्रश्न विचारला तुम्ही, कारण जग हळूहळू जे काही पारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत त्याच्यापासून पारंपरिक ऊर्जा स्रोतांकडे वळत आहे, त्याच्यामध्ये हरित ऊर्जा असेल, त्याच्यामध्ये विंड एनर्जी असेल, सोलार एनर्जी असेल किंवा तुमची हायड्रो पॉवर इलेक्ट्रिसिटी असेल याच्याकडे वळत आहे, परंतु सध्या याचा वापर आपण किंवा तुमची न्यूक्लिअर एनर्जी असेल, पण जर आपण भारताचा जर विचार केला तर सध्या आपण त्या स्टेजला पोहोचलेलो नाहीत की आपण पूर्णच पारंपरिक ऊर्जा स्रोतांकडून पारंपरिक ऊर्जा स्रोतांकडे वळूत, परंतु भविष्यामध्ये समजा पुढच्या 25 वर्षाचा जर आपण विचार केला तर निश्चितच या ओपेक किंवा तेल ही पारंपरिक तेल उत्पादन किंवा ऊर्जा स्रोतांचे देश आहेत यांचं महत्व निश्चित कमी होणार आणि ते सोलार एनर्जी किंवा विंड एनर्जी असणाऱ्या किंवा न्यूक्लिअर एनर्जी असणाऱ्या ऊर्जा स्रोतांकडे जग वळलेला असणार. परंतु जोपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात हरित ऊर्जा किंवा पारंपरिक स्रोतांकडे जग वळत नाही तोपर्यंत या तेल उत्पादक देशाचं महत्व राहणार, पण भविष्यामध्ये निश्चितच यांचं महत्व कमी होणार.
1: सर, आंतरराष्ट्रीय तेल व्यापारावरचा परिणाम आणि भारताचं हित या दोन्ही दृष्टीनं महत्वाच्या असलेल्या या विषयाबद्दल आपण खूप सोप्या शब्दात माहिती दिलीत, त्यासाठी आपला महत्वाचा वेळ दिलात, त्यासाठी आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपले मनापासून आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता आणि यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.

संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता पांडा, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि मुलाखत तुषार पवार.

0: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
1: नाही रे, राहिलच बघ.
0: मग ऐकायचंय?
1: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
0: अगं युट्यूबवर.
1: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आले.
0: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषणा, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
1: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
0: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र, संध्याकाळचे 7:30 वाजत आहेत. शेतकरी बांधवांसाठीचा विशेष कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत. आपला आवार, आपलं शिवार.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या कार्यक्रमात मी तुमचं स्वागत करते. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 13 वैशाख शके 1948, दिनांक 3 मे 2026. आजच्या माझं आवार माझ्या शिवार कार्यक्रमात ऐकूया कीर्तनकार अश्विनी भट यांचं कीर्तन. विषय आहे येथे नाही कोणी समथोर. ऐकूया तर कीर्तनकार अश्विनी भट यांचं कीर्तन.

सर्व जगांतील राष्ट्रांचा विचार केल्यास आमचा भारत आध्यात्मिक ज्ञानाबद्दल अग्रगण्य समजला जातो. पाश्चिमात्य देश भौतिक विज्ञानात पुढे आहेत. आध्यात्मिक ज्ञानाने युक्त असे अनेक संत भारतात निर्माण झाले. त्या मानाने अत्यंत अल्पसंत इतर राष्ट्रात होऊन गेले. म्हणून नाथ महाराज म्हणतात, भरतखंडी नरदेह प्राप्ती हेची परमभाग्याची संपत्ती. भारतात संतांचं पीक निघालं. त्यांच्या पवित्र वास्तव्यामुळे ह्या भूमीस तपोभूमी किंवा योगभूमी असे म्हणतात. इथे ज्ञानेश्वर महाराजांपासून ते संत तुकाराम महाराजांपर्यंत अनेक संत होऊन गेले. तसेच संत तुलसीदास, कबीर, सूरदास, चैतन्य महाप्रभू, संत मीराबाई, नरसिंह मेहता, शंकराचार्य अगदी थेट पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत आणि दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत अशी संत परंपरा धरली जाते. ह्या सर्व संतांची शिकवण एकच, हे विश्वाची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहला. ह्या ओवीचे प्रत्यंतर सर्व संतांठाई दिसून येते. हे विश्वच एक घर असून ह्या घरात म्हणजे ह्या विश्वात राहणारे सर्व प्राणी मात्र आपले बांधव आहेत असे मानणारे हे संत

जी दया किंवा प्रेम आपण आपल्या मुलांवर करतो तेच नोकर चक्रावर करणे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देवते थेची जाणावा. ही शिकवण भारतवासियांनी घेतली. म्हणूनच इथे कुणी लहान नाही की कुणी मोठा नाही, उच्च नीच असा भेदभाव नाही. इथे अनेक भाषा बोलणारे विविध जातीचे लोक मोठ्या प्रेमाने नांदतात, कारण सर्व धर्म समभाव. आपण एका परमेश्वराची लेकरं आहोत. आईला जसा भेदभाव आवडत नाही, सर्व मुलांवर सारखंच प्रेम, त्याप्रमाणे एका परमेश्वराची आपण सगळेजण लेकरं आहोत. आणि म्हणून आपापसात भेदभाव करणं, भांडणं, स्वार्थ बाळगणं, अहम ममत्व बाळगणं ही वृत्ती त्या माऊलीला आवडत नाही.

भागवत धर्म सांगतो की कुणाचाही मत्सर करू नका. आपल्याला जशी सुख दुःख आहेत, सुख दुःखाच्या ज्या भावना आपल्या आहेत तशाच भावना इतरांनाही आहेत, तेव्हा इतरांच्या संकटात त्यांना मदत करा. अगदी निसर्ग सुद्धा ही शिकवण देतो.

वृक्षावर तोडण्याकरता जो कुऱ्हाडीचा घाव घालतो त्यालाही वृक्ष सावली देतो, गोड फळे देतो आणि वृक्ष लावतो त्यालाही देतो. मग सर्प असो, साधू असो, सिंह असो किंवा आणखी कुणीही वृक्षाच्या छायेखाली आल्यास कुठलाही भेदभाव न ठेवता तो सर्वांना सारखीच सावली देतो आणि फळं देतो. नदी सुद्धा सर्वांना पाणी देते. हा चांगला आहे आणि हा वाईट आहे, हा सुष्ट आणि हा दुष्ट असा भेदभाव ती करीत नाही. गाय सुद्धा सर्वांना अमृततुल्य असं दूध देते. तेव्हा कुठलाही भेदभाव न करता निसर्गाकडून सुद्धा आपण सर्व समभावाची शिकवण घ्यायला हवी. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकार सम दुःख सुख क्षमी. आणि म्हणूनच आपण सर्वांनी जर सर्व धर्म समभाव ठेवला आणि असा सर्व समभाव वाढत गेला तर भारताचं नंदनवन होईल. म्हणून मूळ अभंगात

राका नावाचा पांडुरंगाचा एक भक्त होता. त्याच्या पत्नीचे नाव बंका होते आणि मुलेचे नाव वंका. हा जातीनं कुंभार होता म्हणून उदरनिर्वाहासाठी मडके घडविण्याचा धंदा. बायको मुलगी दोघही पांडुरंगाचे भक्त. ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान अशी वृत्ती. आणि सात्विक मनुष्य पैसा अनाठाई खर्च करीत नाही म्हणून कमी पैसा असला तरीही संसार मात्र सुखाचा होता. तोडवी

राकाने डोंगर खणून माती आणावी, त्यात शेण आणि गवत मिसळून त्याचे गाळे पाण्याने भरून ते कुजवावेत. नंतर पायाने चांगली माती तुडवून त्याचे गोळे तयार करावेत. ते गोळे चाकाच्या मध्यभागी ठेवावेत आणि चाकाला काठीने गती द्यावी. मातीला पाहिजे तसा आकार हाताने देऊन लहान मोठी अशी मडकी तयार करावीत आणि मग ती मडकी पक्की भाजण्याकरता भट्टी किंवा आवा तयार करावा आणि कच्ची मडकी भाजून पक्की करावीत.

एका मांजरीने आपली नुकतीच जन्मलेली दोन पिले बोक्याच्या तावडीतून वाचवण्याकरता एका मडक्यात आणून ठेवली आणि भक्ष्य शोधण्याकरता ती निघून गेली. रात्रीच्या वेळी हिनं पिलं आणून ठेवली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी राकाने भट्टी पेटवली. आता हिची पिले त्यांत असतील याची कल्पना त्याला नव्हती. सर्व बाजूने जाळ लागला. राके वन्ही पेटविला आवा भाजू घातला तो ते मांजरी देखिला वन्ही जाळ. सर्व बाजूंनी धूर झाला, जाळ सर्व बाजूंनी झाला तेवढ्यात मांजरी तिथे आली.

आपली पिले त्यातील एका मडक्यात आहेत म्हणून न पेटलेल्या भागातून आत शिरून त्यांना बाहेर कसं काढावं याचा प्रयत्न ती करू लागली. ती आव्याजवळ जाई आणि म्याव म्याव असा आक्रोश करी आणि राका तिला दूर हाकली. पुन्हा पुन्हा आक्रोश करीत ती आव्याजवळ जाई. राख्याला प्रथम काहीच कळेना, पण नंतर लक्षात आले की बहुतेक हिची पिले आत असतील की काय. स्वमनी म्हणे मग राका, स्वमनी म्हणे मग राका, या आव्या माझी.

एकाच पेटला होता, चारही बाजूनी पेटला. आता मांजरी अगती खाऊन राख्याच्या पायाला अंग घासू लागली, ओरडू लागली, रडू लागली. राख्याही रडू लागला. गळा दुःखानं अगदी दाटून आला, ऊर भरून आला. पांडुरंगा, मांजरीची पिले मारण्याचे पाप नकळत का होईना माझ्या हातून झालं, आता काय करू मी?

देवा, काय केले असता या मांजरीची पिले वाचतील? आता तूच कृपा कर, तुझ्या मनात आले तर तुला काहीही अशक्य नाही। प्रल्हादाला ज्या अग्नीतून तू वाचवलेस, त्याच अग्नीतून मांजरीची पिले वाचवणे तुला मुळीच अशक्य नाही। तेव्हा हे दयागना, ह्या अग्नीला न जाळण्याची आज्ञा करावी। राका रडू लागला, पांडुरंगाची आळवणी करू लागला। त्याची पत्नी बंका आणि कन्या वंका ह्याही रडू लागल्या आहेत, दुःखाने चूर आहेत। बाबा, आपण काहीतरी सुखाचा त्याग करू, जेणेकरून ही पिलं जिवंत राहतील। आणि असं म्हणून स्वतःचे प्राण अर्पण करण्यास ती तयार झाली। पण राका म्हणाला की बाळ, हा आवा मी तयार केला तेव्हा माझ्या संसाराकरता पोट भरण्याचा हा जो माझा धंदा आहे, तो हा धंदाच मी यापुढे सोडून देईन। तेव्हा पांडुरंगा, माझ्यावर एवढी कृपा करा, ही पिलं जिवंत राहिलीत तर हा माझा धंदा मी सोडून देईन, अशी प्रतिज्ञा केली। माझ्या पिले वाचती तरी हा

खिडकी भाजून निघाली, आवा हळूहळू शांत होऊ लागला. चार दिवस लागले आणि चार दिवसांनी आवा शांत झाला. चार दिवस राका सर्वांसह उपाशी राहून अहोरात्र भजन करीत होता. मांजरी सुद्धा तिथच होती. आवा शांत झाला आणि ती मडक्यांच्या ढिगाऱ्यात शिरली. राका म्हणतोय, देवा, मोठ्या आशेनं ही आत शिरते, हिला निराश करू नका. तुमच्या कृपेवर आमचा पूर्ण विश्वास आहे, असे म्हणून राका मडकी बाजूला करू लागला. इतक्यात मांजरीने एक एक पिलू बाहेर काढले, राकाच्या पायाशी ठेवले. दोन्ही पिलं जिवंत होती. काय हा चमत्कार! दोघांना पोटाशी धरून मांजरी चाटते आहे, पासते आहे. राका ढसा ढसा रडू लागला.

त्रिभुवन पालका, अखेर या दिनाची लाज राखलीस. भोवतालची सगळी मडकी भाजली होती, पण मधोमध असलेलं हे मडकं मात्र अजूनही कच्चं होतं, ओलं होतं. हो नि विरक्त राका लुटवी संसार ब्राह्मणा.

आपले घरदार पैसा अडका सर्व काही दान करून नेसल्या वस्त्रानिशी हा बाहेर पडला. बायको मुलीला घेऊन पंढरपुराजवळ असलेल्या दिंडीरवनात गेला आणि झाडाखाली झोपडी बांधली. रानातील वाळलेली लाकडे विकून त्यावर उदरनिर्वाह करू लागला. ह्या चरित्रावरून असे दिसून येते की ह्या राकाच्या ठिकाणी आपपर भाव नव्हता. जो सर्व भूतांचे ठाई द्वेषाते नेण्याची काही आपपरू नाही चैतन्या जैसा. ईश्वर सर्व प्राणी मात्रात सारखाच भरून राहिला आहे हे जाणून आपण सर्वांशी समत्व भावनेनं वागणं अत्यंत आवश्यक आहे. तेव्हाच सर्व धर्म समभाव नांदेल. म्हणून मूळ अभंगात

श्रोतेहो, कीर्तनकार अश्विनी भट यांचं येथे नाही कोणी समथोर या विषयावरचं कीर्तन आत्ताच आपण ऐकलं. माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात आता आपण इथेच निरोप घेत आहोत. नमस्कार, पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात आणि संध्याकाळी 7:30 माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात. धन्यवाद श्रोते हो.

0: आताच आपण ऐकला कार्यक्रम माझं आवार माझं शिवार. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र,
1: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
2: नाही रे, राहिलच बघ.
1: मग ऐकायचंय?
2: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
1: अगं युट्यूबवर.
2: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आले?
1: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषणं, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
2: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
1: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.

0: पक्ष्यांचे हे असे लक्ष थवे आकाशात मनोहारी दृश्य साकारतात. हे पक्षी एका देशातून दुसऱ्या देशात येतात, तिथल्या एखाद्या तळ्याकाठी विहरताना दिसतात. त्यांचा हा प्रवास कसा असतो, स्थलांतरित पक्ष्यांचं हे जग आपण समजून घेणार आहोत वन्यजीव छायाचित्रकार ऋता कळमणकर यांच्याकडून.
1: पंढरपूरची कशी वारी करतो वारकरी, तशी आम्ही भरतपूरची वारी करतो, कधी चिल्का सरोवरची वारी करतो, अगदीच काही नाही तर भिगवणला तरी जाऊन येतो. हजारो किलोमीटर वरून आलेले परदेशी पाहुणे आहेत तर त्यांची फोटोग्राफी करायला फोटोग्राफरची गजबज ही असतेच तिथे.
0: पक्षी स्थलांतराच्या विश्वातला हा फेरफटका जरूर अनुभवा. सोमवारी 4 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात ऋता कळमणकर यांची मधुलिका नेरुरकर यांनी घेतलेली मुलाखत अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही. पक्ष्यांचे लक्ष थवे.
2: पक्ष्यांचे लक्ष थवे.
3: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी.

श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर, 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचंही प्रसारण सुरू आहे. हे प्रसारण रात्रीचे 11:10 झाली आहेत. आम्ही समाप्त करत आहोत. पुन्हा आपण भेटणार आहोत अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या प्रसारणात 5:53 प्रातःकालीन सभेत. दरम्यान AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरून आमचं हे प्रसारण आपण अखंडपणे ऐकू शकणार आहात. तोपर्यंत नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.